सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948, 26 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 37 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी रेणुका पुरंदरे आपलं स्वागत करते सनईच्या या मंगलध्वनीसह.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललित पंचम या रागातली धुन आपण ऐकलीत. आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या, तसंच 6:05 वंदनवार हे कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल, लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
11: Dear listeners of Akashwani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashwani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved

0: that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashwani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, आता 6:35 ऐकूयात श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 6:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: श्रोते हो. क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 25वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 25वा श्लोक. याचा अर्थ असा, कर्मफळाची इच्छा करणारे अज्ञानी पुरुष ज्या आस्थेनी कर्म करतात, तशाच आस्थेनी ज्या ज्ञानी पुरुषाला लोकसंग्रह करायचा आहे त्यांनी धर्माचं आचरण फळाशा सोडून केलं पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकाविषयी म्हणतात, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भार होवा वा तैसा निराशाही, जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. अर्जुना,

याची आशा धरून गामनिक पुरुष जसं कर्म करतो तसं निरीच्छ ज्ञानी पुरुषांनी आस्थेनी कर्माचरण केलं पाहिजे. या लोकसंस्थेचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून ज्ञानी पुरुषांनी हे धर्माचरण सोडू नये असं वारंवार सांगावं लागत आहे. ज्ञानदेव इथे लोकसंग्रहासाठी लोकसंस्था असा सुरेख शब्द वापरतात. गीता रहस्यात या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना लोकमान्य टिळक म्हणतात, ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रह केला पाहिजे आणि तो करणं म्हणजे लोकांना शहाणं करून सोडणं असा अर्थ आहे. या प्रसंगी शहाणे करून सोडावे सकळ जन हा उपदेश समर्थ रामदासांनीही केलेला आहे याचंही स्मरण होतं. मनात प्रश्न येतो की ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषामध्ये फरक काय. बाहेरून दोघंही कर्मरत झालेले दिसतात, परंतु ज्ञानी पुरुष कर्म करूनही कर्तृत्व भोक्तृविरहित असतो, कर्मफलासक्ती रहित असतो, कोणत्याही प्रसंगाने तो विचलित होत नाही, संसारात असूनही त्यापासून अलिप्त असतो. अज्ञानी पुरुषामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व याचा अभिमान असतो, कर्मफलासक्त असल्याने कितीही मिळालं तरी त्याला त्यात समाधान मिळत नाही, तो अतृप्तच असतो. या श्लोकाचा अर्थ समजावून घ्यायचा झाला तर ज्याप्रमाणे कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक जसं कर्म करतात तसंच लोकसंग्रह करताना लोकांच्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या अनासक्त झालेल्या विद्वानांनी आपलं कर्म करावं. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष जाणणं. जोपर्यंत परमात्म्यापासून आम्ही लेश मात्र अलग आहोत, आराध्य अलग आहे, तोपर्यंत अज्ञान शिल्लक असतं आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्मामध्ये आसक्ती राहते. अज्ञानी जितक्या आसक्तीने आराधना करतो त्याच प्रकारे अनासक्त ज्याला कर्माशी काही प्रयोजन नाही त्याला आसक्ती कशी होईल. अशा पूर्ण ज्ञानी महापुरुषांनी पण लोकहितासाठी कर्म करावं, दैवी संपत्तीची वृद्धी करावी ज्यामुळे समाज त्यांचं अनुकरण करेल. ज्या मनुष्यांची शास्त्र शास्त्र पद्धती आणि शास्त्र विहित शुभ कर्मावर पूर्ण श्रद्धा आहे तसंच शास्त्र विहित कर्माचं फळ अवश्य मिळतं यावर पूर्ण विश्वास आहे. जे तत्वज्ञही नाहीत आणि दुराचारीही नाहीत पण कर्माविषयी भोगाविषयी आणि पदार्थांविषयी आसक्त आहेत अशांसाठी भगवंतांनी सक्ताहा आणि अविद्वांसाहा हे पद वापरलेलं आहे. शास्त्रज्ञ असून ज्यांना कामना आहेत अशांना अविद्वान म्हणजे अज्ञानी म्हटलेलं आहे. असे पुरुष शास्त्रज्ञ असतात पण तत्वज्ञ नसतात. ते केवळ स्वतःसाठीच कर्म करतात म्हणून अज्ञानी म्हणवले जातात. असे अज्ञानी कोणताही आळस न करता तत्परतेने यथासांग कर्म करतात, कारण त्यांचा असा समज असतो की कर्म करण्यात एखादी उणीव राहिली तर मिळणाऱ्या फळात देखील उणीव राहील. भगवान त्यांच्या अशा कर्म करण्याच्या रीतीला आदर्श मानून संपूर्णपणे आसक्ती रहित झालेल्या विद्वानांना सुद्धा याच विधींनी लोकसंग्रहार्थ कर्म करण्याविषयी प्रेरणा द्यायला सांगतात. इथे अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे, हे युद्ध करण्यात माझा कोणताही स्वार्थ नाही, मला कोणताही विकास करायचा नाही, मला काहीही मिळवायचं नाही, तर मी इथे का राहावं आणि राहिलो तर कर्म करत राहायचं हा वेडेपणा मी कशासाठी करू. मी या लोकांमध्ये कशासाठी राहू, मी या समाजात का म्हणून राहू आणि इथे राहून या कर्मजंजाळात मी कशाला अडकू. अर्जुनाच्या या मनस्थितीविषयी बोलताना भगवंत या श्लोकात त्याला सांगतात, कोणतीही स्थिती प्राप्त झाली तरी कर्म केलंच पाहिजे. जोपर्यंत तू श्वासोच्छवास करतोयस तोपर्यंत कर्मापासून कोणत्याही रीतीने तुझी सुटका नाही. तुला जरी इथे कर्तव्य कर्म शिल्लक उरलेलं नाही असं वाटत असेल तरीही लोकसंग्रहासाठी तू कर्म कर. अर्जुनानी युद्धापासून निवृत्त होणं हे अयोग्य आहे असं समजण्याचं यापेक्षाही आणखीन एक विशेष कारण म्हणजे लोकसंग्रह. लोकसंग्रह याचा अर्थ सम्यक पद्धतीने संघटन करणं, जनतेचं कल्याण, राष्ट्राची उन्नती आणि जगाची सुधारणा करून मनुष्य मार्गाला सन्मार्गाला लावणं, जनतेचं राष्ट्राचं संरक्षण करणं, लोकांची संघटना घडवून आणणं, जनतेला उच्च मार्गाने चालवणं, समाजाचा अभ्युदय करणं याचं नाव लोकसंग्रह. असं लोकसंग्रहाचं कार्य करणं हे पुढारी लोकांचं मुख्य कर्तव्य. प्रत्येकाने असा यथाशक्ती लोकसंग्रह केलाच पाहिजे. पण परमेश्वरी कृपेने ज्यांची योग्यता विशेष आहे त्यांनी आपल्या आचरणाने लोकसंग्रह होईल असं आचरण अवश्य करावं. म्हणूनच म्हणतात, लोकसंग्रहावर दृष्टी ठेवूनही तुला हे युद्धरूप श्रेष्ठ कर्म करणं योग्य आहे. उच्च स्थितीला पोहोचलेल्या माणसांनी सुद्धा यासाठी शरीर झिजवलं पाहिजे. असं नसतं तर ऋषींनी

संसार कशासाठी केला असता? वसिष्ठ अरुंधती यांनी संसार केला म्हणून या आपल्या संसाराला शोभा आली. भगवान श्रीकृष्णांनी संसार केला म्हणून आपली संसार यात्रा उन्नत झाली. या सर्वांनी लोकसंग्रहार्थ आपलं शरीर झिजवलं. खरं तर ज्या मातेनी उत्तम घर चालवलं, संसार केला, तिला भातुकली खेळण्यात काय आनंद आहे? पण मुलगी जर भातुकली खेळत असेल तर ती पण तिच्याबरोबर खेळते. ती का खेळते? तर मुलीला आनंद वाटावा म्हणून. यासाठीच भगवंत लोकसंग्रहार्थ कर्म करा असं सांगतायत. या श्लोकातून आणखीन काही गोष्टी लक्षात येतात. देह असेपर्यंत कर्म करावंच लागतं. देह कर्माशिवाय राहू शकत नाही. आसक्ती असो किंवा नसो, केलेल्या कर्माचं फळ मिळतंच. निसर्गात जलचक्र, अन्नचक्र अव्याहत चालतं. कर्मात आसक्ती असणारे लोक कर्मफळाच्या आसक्तीने काम करतात. फळ कमी मिळालं तर त्यांना द्वेष मत्सर होतो आणि व्यवस्थित फळ मिळालं तर अजून मिळावं असं वाटतं. म्हणून ते सुखदुःखाच्या द्वंद्वात सापडतात. यामुळे कधी कधी कर्मामुळे पुनर्जन्म घेतात. कर्मरूपी वासना तृप्त व्हावी म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला अशी त्यांची स्थिती होते. विद्वान मात्र देह आहे तोवर कर्म करतात पण फळाची आसक्ती ठेवत नाहीत. भगवंतांनी सांगितलेला हा लोकसंग्रह का महत्वाचा आहे हेही समजून घेऊ. लोकसंग्रह म्हणजे प्रत्येकावर निस्वार्थी प्रेम करून त्याच्या अंतर्यामी संवाद करणं. अशांचा लहान मोठा समुदाय निर्माण करून त्यांना आत्मसम्मुख करणं. उपासनेच्या आश्रयात राहायला मदत करणं. आत्मज्ञान झालेल्या माणसांचं जीवन पवित्र आणि परोपकारी असतं. त्यांच्या जीवनात आतबाहेर पूर्ण समाधान भरून वाहत असतं. अशा लोकांनीच सामान्य जनसमुदायात उतरावं, लोकांचं अज्ञान दूर करावं, त्यांचं जीवन वरच्या पातळीवर न्यावं, संवाद आणि कार्याचा व्याप वाढवावा. संतांनी एकांतात राहण्याबरोबरच लोकांतात राहून लोकसंग्रहाचा मार्ग दाखवला. या सर्वांची कर्ममार्गामधली स्वार्थाची भूमिका सुटली होती. ती सुटली की लोकसंग्रहाची भूमिका येते. हाच लोकसंग्रह भगवंतांनी या श्लोकात समजावून दिलाय. गीताईमध्ये विनोबांनी हाच भाव किती सुंदर व्यक्त केलाय. ते म्हणतात, गुंतुनी करीती अज्ञ ज्ञात्याने कर्म मोकळेपणे करावे कर्म तैसेची इच्छुनी लोकसंग्रह. आजच्या संदर्भात हा श्लोक स्वार्थासाठी वापरली जाणारी ऊर्जा समाज कल्याणासाठी वापरली जावी असा संदेश देणार आहे. विचार करून बघा, आपल्याला पद प्रतिष्ठा पैसा मिळणार असेल तर आपण अतोनात कष्ट करतो, अनेक मानसिक ताणही स्वीकारतो. अशा वेळी तहानभूक हरपून आपण काम करत राहतो आणि इच्छित गोष्ट मिळाल्यावर पार्टी करतो, आनंद सेलिब्रेट करतो. भगवंत म्हणतात, स्वार्थासाठी वापरलेली ही इच्छाशक्ती, ही ऊर्जा जर समाज कल्याणासाठी एखाद्या चांगल्या कार्यासाठी वापरली तर आपल्याबरोबर इतरांचंही कल्याण तर होईलच आणि इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी परमसुख देणाराच असेल. आपल्या हातून एकदम मोठं काम अपेक्षित नाहीच, एखादं छोटसच पण झपाटून केलेलं काम अपेक्षित आहे. यावर विचार करूया आणि आपल्या जोग्या एखाद्या छोट्याशा कामाने हा आनंद मिळवायला सुरुवात करूया.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 25वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे,

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजलेत.
5: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: श्रोते हो, आता ऐकूयात कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
6: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून GMRच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. IT हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है.

0: विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा।
1: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्त्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं। नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्राला $1 trillion अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं। राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे। यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं। संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते। या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे। ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत, त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे। संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली। राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं। ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली। मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला। या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले। या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे। 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे। नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे। त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली। महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला। इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या। भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं। शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या, तिला सामनावीर घोषित करण्यात आलं। या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2ऱ्या स्थानावर आहे। मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे। जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे। रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे। पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली। हवामान, येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार।

0: पुरीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता ऐकूयात कार्यक्रम भूले बिसरे गीत चा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: उजाली उनकी यादों की. इस कार्यक्रम में जाने माने अभिनेता सदाशिव अमरापुरकर की बेटी रीमा अमरापुरकर की यादों के उजाले.
3: हम लोग बम्बई आए और जैसे ही टैक्सी वालों ने पापा को देखा,
4: रामा शेट्टी रामा शेट्टी रामा शेट्टी और इतनी हड़बड़ी और झुंड वहां पर आ गई कि हमें पता ही नहीं चला कि क्या हो रहा है.
2: 21 जून से 12 जुलाई हर रविवार शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.

इसी के साथ आज का भूले बिसरे गीत कार्यक्रम समाप्त होता है।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

मंडळी 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या झुमरू या चित्रपटातलं जे गाणं आपण ऐकलं ते लिहिलं होतं, गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं किशोर कुमार यांनी. या चित्रपटाची कथा किशोर कुमार यांचीच तर पटकथा मधुसूदन कालेलकर यांची होती. चित्रपटाचे दिग्दर्शक होते शंकर मुखर्जी आणि कलाकार होते किशोर कुमार, मधुबाला, चंचल, अनुप कुमार, ललिता पवार आणि जयंत. मधुबाला यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी हा त्यांचा एक चित्रपट झुमरू. या चित्रपटात मधुबाला यांच्या खऱ्या आयुष्यातील बहीण चंचल हिनी झुमरूच्या मैत्रिणीची म्हणजेच चमकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाद्वारे किशोर कुमार यांनी

0: संगीतकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी अभिनेते, कथाकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अशा बहुरंगी भूमिका देखील साकारल्या होत्या. या चित्रपटातला किशोर कुमार यांचा अभिनयही अनोखा होता बरं का. म्हणजे चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पात्राला गुरखा बनण्याचा वेळ लागलेला असतं आणि त्यामुळे अनेक प्रासंगिक विनोद घडत जातात आणि चित्रपट प्रेक्षकांना हसवत राहतो. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

0: स्वप्न रहा।
1: आज आपण बोलतोय 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या झुमरू या चित्रपटाबद्दल। याच चित्रपटातलं कोई हमदम ना रहा हे गाणं गायलं होतं किशोर कुमार यांनी, पण या गाण्याची सुद्धा एक स्टोरी आहे बरं का। खर तर कोई हमदम ना रहा हे गाणं 1936 मध्ये प्रदर्शित झालेल्या जीवन नैया या चित्रपटातलं होतं आणि ते किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांनी गायलं होतं। त्यावेळी किशोर कुमार अवघे 5 वर्षांचे होते, पण लहानपणी रियाज करताना अनेकदा किशोरदा हे गाणं गुणगुणत असत। 25 वर्षांनंतर जेव्हा किशोर कुमार झुमरू चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होते तेव्हा ते त्यांच्या भावाकडे म्हणजेच अशोक कुमार यांच्याकडे गेले आणि चित्रपटासाठी कोई हमदम ना रहा हे गाणं गाण्याची परवानगी मागितली। दादामुनी म्हणाले की यातली संगीत रचना खूपच किचकट आहे किशोर, तू नको त्याकडे लक्ष देऊस। पण त्यावर किशोरदा म्हणाले, मला माहितीये दादा, पण तरीही मी ते गाईन आणि मला खात्री आहे तुझ्यापेक्षाही उत्तम गाईन। शब्दांच्या या खेळकर देवाणघेवाणीतून आणि छान अशा भावकीच्या प्रेमसंबंधातून त्यांनी देखील एक अजरामर गाणं निर्माण केलं। चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी सुद्धा ठरला। चित्रपटात जवळजवळ 12 गाणी होती आणि किशोर कुमार यांनी दिलेल्या संगीतामुळे ती अजरामर सुद्धा झाली। मग ऐकूयात झुमरू याच चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं किशोर कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत। आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात।

0: फसाना हो हो हो गया गया।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार
0: अजित सर. 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 40 दशकात एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होतात. आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध तरी कसं काय झालं?
1: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली. आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते. आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात, हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला. आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली. प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत. ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देता येईल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला. आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत ह्याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं. आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले.
0: बर,
1: ब्रिटिश पूर्व काळ होता तो. ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची. तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या, त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला.
0: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874-7, वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, हे लोणचं जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात केली तेव्हा लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
1: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया. एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही. झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली. त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली. त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची. आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
0: बरोबर
1: असंच सगळ्यांच्या मनात होतं. तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का.
0: अच्छा,
1: आणि मग आमच्याकडे

0: विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं. आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली.
1: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार याबद्दल काही शंका नाही. तर श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी।
4: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
7: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
8: अगं मी तरुण भारत ची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
7: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
8: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर।
3: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया शरद मुठे यांच्या स्वरातलं हे बालगीत।

0: श्रोते हो, याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 होत आली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG, तर 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना, गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे. आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना, गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
5: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो. आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्या स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा, आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा, म्हणजे त्याचा एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात. आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावानी 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं. आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37×48 म्हणजे 28,000 रुपये मजुरी, आणि त्याच्यावरती GST असं करून साधारणपणे 360,000-370,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत हार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत हार हा पोहे हाराचाच पुढलं व्हर्जन आहे. जिथे चेन असते मानेवरून येणारी, दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात. आणि असे 4 पदर एका खाली एक ओवले पोहेहाराचे की त्याला श्रीमंत हार म्हणायचं.
3: अच्छा.
5: तर 4 पदरी तो साधारणपणे श्रीमंत हार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 3,60,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार, कारण 12-13 लाख रुपयापर्यंत शेवटी श्रीमंत हार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे. तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत हार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायचे पद्धत निघाली. आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली, कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे,
3: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये बसणारे
5: असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोहेहार हा सिंगल पदरी पोहेहार असतो. श्रीमंत हार हा 4 पदरी पोहेहार.

0: प्रकार पण तो चार पदरामध्ये असतो, त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोहेहार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत हार होतो.
1: बरोबर. आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्याचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठलेही असतील, तर त्या आकार प्रमाणे असतात. आणि मागे त्याला वाढवण्याकरता, लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
0: आणि त्याप्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय. मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्ण हारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Bank we registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण असं म्हणलं की पैसा आणि आपण असं जर का एकत्र म्हणलं तर याचा संबंध मनाशी आहे, मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र याबद्दल तुम्ही काय बोलाल?
2: 100% पैसा मन याचा संबंध आहे असं आपण जेव्हा मागच्या एपिसोड मध्ये बोललेलो होतो, तर गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पारंपरिक गुंतवणूक विरुद्ध वर्तणूक वित्त, बिहेव्हिअरल फायनान्स असं आपण त्याला म्हणू शकतो. पारंपरिक अर्थशास्त्र सांगतं की माणूस हा इकॉनॉमिक मॅन आहे. काय आहे माणूस? तर इकॉनॉमिक मॅन आहे जो नेहमी स्वतःचा फायदा बघतो आणि विचारपूर्वक निर्णय घेतो. पण बिहेव्हिअर फायनान्स काय सांगतो की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. आपण चुका करतो, आपण भावुक होतो आणि म्हणूनच झालेल्या चुकांमधून आपल्याला सुधारणा करायची असते, पुढे सरकायचं असतं. सो गुंतवणूक ही भावनांचं चक्र आहे. बाजारात जेव्हा तेजी असते तेव्हा आपण आपल्याला लोभ होतो, म्हणजे ज्याला ग्रीड असं म्हणतात, ओके. आणि जेव्हा मंदी येते तेव्हा आपल्याला भीती वाटते, फिअर फॅक्टर क्रिएट होतो. या चक्रात अडकलेला गुंतवणूकदार नेहमी चुकीच्या वेळी खरेदी करतो आणि चुकीच्या वेळी विक्री करतो. सो मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र ह्याचं जेव्हा जवळचं नाते आपण म्हणतो, जेव्हा खूप फिअर असेल मार्केटमध्ये, म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे बघा, युद्धजन्य परिस्थिती, मिडल ईस्टमध्ये युद्ध चाललं आहे, डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी एक वेगळं वाक्य वापरत आहेत ज्याने ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर आणि जगातल्या सर्व बाजारांवर होतोय, आणि मग या परिस्थितीत इन्व्हेस्टरची त्रिधा तिरपीट उडालेली आहे. मग हा फियर वाटून न घेता इंडिया आणि जगाच्या पाठीवर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत याच्यावर विजय मिळवणं आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे गुंतवणुकीचा पाया घालणं, योग्य मानसशास्त्राचा अभ्यास करून असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी. या गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. पण श्रोते हो, गुंतवणुकीच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा योग्य मार्गदर्शन हवे असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर.

0: यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. धन्यवाद, बाय बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अमेझॉनच्या भारतातील आगामी गुंतवणूक योजनांची त्यांनी माहिती दिली. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. यानिमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष निवळण्याचे संकेत मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील क्षेत्रीय निर्बंध हटवले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षाच्या आधीच्या काळाप्रमाणे एलपीजीचा पुरवठा सुरू झाला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला आहे. श्रीराम नासाचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या लिखित तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 188 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात काल पावसानं विश्रांती घेतली. आज आकाश ढगाळ असेल, तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पु ल देशपांडे यांच्या स्वरात बाभ बोरकर यांची रचना.
10: चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. चपल

क्लेश करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी शक करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी सज्जन मन वृंदावनी किती तू

महेश करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी शक करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी सज्जन

0: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉकवर आहे 60% डिस्काउंट.
1: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, चळक रोड, पुणे.
2: एपील्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स.
3: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स.
2: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत गोविंद पोवळे.

0: देगा। रमेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5-8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
5: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
1: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 02-0414-6800 या क्रमांकावर संपर्क करा.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आता ऐकूया रमेश अनावकर यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी. स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
5: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आता ऐकूया शकुंतला ताई यांची भक्तिरचना मंजिरी आलेगावकर यांच्या स्वरात।

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: एनपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारत ची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री केसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातलं ग धी माडगुळकरांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

श्रोतेहो, आता ऐकूया सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सीता स्वयंवर या चित्रपटातलं गदिमा गीत. स्वर आहे मालती पांडे यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
5: श्रोते हो, नमस्कार। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत।
6: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय। वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते। आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते। या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही। या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत। शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं।
5: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 02-0414-6000 या क्रमांकावर संपर्क करा।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते हो, आता ऐकूया आकाशगंगा या चित्रपटातील ग दी माडगुळकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात। संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर।

श्रोतेहो, आता ऐकूया ग दि माडगुळकरांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट आहे सुवासिनी.

श्रोते हो, आता ऐकूया गाठ पडली ठकाठका या चित्रपटातलं वसंत पवार यांनी संगीत दिलेलं ग दि माडगुळकरांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: बीपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातलं ग दि माडगुळकरांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार आहेत सी रामचंद्र.

0: श्रोते हो, याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
6: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुण्यातल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजे सारथीच्या वतीनं आज लोकसेवा आयोग तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्री विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासह भावी परीक्षार्थींना प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निकोप लोकशाहीसाठी सर्वपक्षीय व्यक्तींची सामाजिक कृती महत्वाची आहे. त्यासाठी शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा कृतीरूपात आणण्याची गरज ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांनी काल पुण्यात व्यक्त केली. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे यांचा छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कारानं सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. पुलंसारखा निखळ निरोगी निरामय विनोद निर्मिती करणारा कलाकार विरळाच असतो. प्रतिभा, प्रसंगावधान, कल्पक बुद्धिमत्ता एकाच व्यक्तिमत्वात क्वचितच आढळते. अशा चौफेर कलाकार व्यक्तिमत्वाच्या नावानं मिळालेला सन्मान माझं भाग्य असल्याचं मनोगत ज्येष्ठ नृत्यगुरु शमा भाटे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं काल पुलस्मृती पुरस्कार भाटे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्या बोलत होत्या. अशा पुरस्कारांमुळे कायम कार्यरत राहण्याची मोठी जबाबदारी वाटते असंही भाटे यावेळी म्हणाल्या. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे कुलगुरू धीरसिंह यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सोमवारपासून 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार हा सप्ताह आयोजित केला जाणार आहे. सहकार चळवळीविषयी जागृती, युवक महिलांना सहकार क्षेत्राशी जोडणं तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: आभाळ जेव्हा भरून येतं आणि मातीचा सुगंध दरवळू लागतो तेव्हा एका कवीच्या कविता मनात रुंजी घालू लागतात. ते म्हणजे रानातले कवी नाद हो महानोर. 16 सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या छोट्याशा गावी नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंत झालं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला झोकून दिलं ते आपल्या मातीमध्ये, म्हणजेच शेती व्यवसायामध्ये. म्हणूनच तर त्यांच्या लेखणीला मातीचा गंध आहे. आज आपण त्यांच्या या प्रवासाचा आणि खास करून त्यांच्या पावसाळी गाण्यांचा वेध घेणार आहोत. ओल्या चिंब करणाऱ्या पावसाआधी श्रावण सरी बरसतात. चला तर मग या ऊन आणि सावलीच्या श्रावणाचं गाणं ऐकू. एक होता विदूषक या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी, तर स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0-670-29-100.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
3: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
4: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
5: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
6: अलो मम्मा,
5: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
6: सांग मावशी.
4: अरे, 4-4 आकडी आहे.
6: अगं, तू सांग मावशी.
4: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
6: 13111.
4: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
5: आहे.
4: पण कसं आलं तुला?
5: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
4: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
1: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88856-0011, 8888-56-0011.

0: बन।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: नाद हो महानोर यांनी गद्य लेखन केलं, कादंबऱ्या लिहिल्या, पण त्यांची खरी ओळख काय? तर रसरशीत निसर्गभान जपणारे कवी। प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांनी महानोरांबद्दल खूप सुंदर लिहिलंय। ते असं म्हणतात की महानोरांच्या कवितेत जिला अस्सल, संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल तिचा एक अपूर्व प्रत्यय येतो। त्यांची कविता पूर्वीच्या किंवा त्यांच्या काळातल्या इतर कोणत्याही कवीच्या प्रभावाखाली नव्हती, ती पूर्णपणे स्वतंत्र आणि ताजी होती। लोकसंगीतामधील छंद, लय, जिवंत उत्स्फूर्तता आणि आपल्या मातीशी, बोलीभाषेशी नातं सांगणारी जिवंत शब्दकळा हे महानोरांच्या कवितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य। म्हणूनच जेव्हा आपण त्यांची गाणी ऐकतो तेव्हा डोळ्यांसमोर हिरवगार रान, शेत, डोलणारी झाडं आणि खळखळणारे झरे जिवंत होतात। अनुभवागणिक रूप बदलणाऱ्या निसर्गाचं हुबेहूब चित्र त्यांनी आपल्या शब्दांमधून रेखाटलंय। कार्यक्रमात आता ऐकूया उत्तरा केळकर, रवींद्र साठे आणि अरुण इंगळे यांच्या स्वरात आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं नाद हो महानोर यांचं गीत, चित्रपट एक होता विदूषक।

0: महानोरांचा साहित्यिक प्रवास जितका समृद्ध होता तितकाच तो निसर्गाच्या रंगांनी नटलेलाही होता. 1967 त्यांचा पहिला काव्यसंग्रह आला. त्याचं नाव होतं रानातल्या कविता. त्यानंतर वही आणि 1992 आलेली पावसाळी कविता हे त्यांचे काव्यसंग्रह प्रचंड गाजले. गद्यामध्ये त्यांनी गांधारीसारखी कादंबरीही लिहिली. तर गपसप आणि गावातल्या गोष्टी या लोककथा संग्रहांतून ग्रामीण संस्कृती मांडली. पळसोरडची गाणी हे त्यांचं लोकगीतांचं संकलनही प्रसिद्ध आहे.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29-100.
4: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: महानोरांचं सर्वात घट्ट नातं कशाशी असेल तर ते म्हणजे पावसाशी. त्यांच्या साहित्यातला पाऊस नुसता पडत नाही, तो थेट मनाचा ठाव घेतो. हिरव्या रानातल्या मातीचा वास घेऊन येणारा पाऊस.

प्रेमाची आळवणी करणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणणारा पाऊस, या सगळ्या छटा महानोरांनी आपल्या शब्दांत अशा काही गुंफल्या आहेत की काही चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली पावसाची गाणी आजही ऐकताना अंगावर शहारे येतात. चला तर मग मनाला चिंब पावसात भिजवूया या अजिंठा चित्रपटातल्या गाण्यानं. नाद हो महानोर यांच्या गीतानं जे गीत संगीतबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी, तर स्वर आहे हंसिका अय्यर यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: बॅग.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिल अँड बिल्डिंग, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: या महान गीतकाराच्या लेखणीचा गौरव महाराष्ट्र शासनानं रानातल्या कविता, वही आणि गांधारी या पुस्तकांना पारितोषिकं देऊन केला. इतकंच नाही तर मराठी साहित्यातला अत्यंत मानाचा समजला जाणारा ग दिमा पुरस्कारसुद्धा त्यांना 1981 आणि 1982 प्रदान करण्यात आला. महानोरांचं कार्य केवळ कागदावर मर्यादित नव्हतं तर साहित्यिक आणि कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून 1978 महाराष्ट्र शासनाने त्यांचे विधान परिषदेवर नियुक्ती केली होती. शेती करता करता मातीशी आणि निसर्गाशी नातं जपत मराठी साहित्याला समृद्धीचं नवं लेणं देणारे नाद हो महानोर हे मराठी मातीचं खरंखुरं वैभव आहेत. 1977 आलेल्या दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या जयित र जयित या गाजलेल्या चित्रपटासाठी नाद हो महानोरांनी गीतलेखन केलं होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि आशा भोसलेंच्या आवाजातली चित्रपटातील जांभूळ पिकल्या झाडाखाली, आम्ही ठाकर ठाकर आणि लिंगोबाचा डोंगर ही सगळीच गाणी प्रचंड गाजली. पण यामध्ये एक पावसाळी गाणंही होतं. विजांचा कडकडाट, मातीचा सुगंध आणि निसर्गाचं सुंदर रूप घेऊन येणारं हे गाणं म्हणजे नभं उतरू आलं. हिरव्या बहरात घेऊन जाणारं हे गाणं ऐकूया. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर, तर स्वर आशा भोसले आणि सहकाऱ्यांचे.

0: श्रोते हो, याबरोबरच एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे, किडनी तुमची

0: काळजी आमची।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही।
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: श्रोते हो, आज 26 जून, याच दिवशी 1888 साली नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म झाला। मराठी नाट्यसंगीताला आपल्या सुमधूर आवाजानं समृद्ध करणाऱ्या बालगंधर्वांच्या जयंतीनिमित्त आज त्यांनी गायलेली काही नाट्यपदं आपण कार्यक्रमात ऐकूया। कार्यक्रमाची सुरुवात करूया स्वयंवर नाटकातल्या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या गीतानं। संगीतकार आहेत भास्कर बुवा।

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर

0: चा नंबर दे ना.
1: घे ना 8800551878 भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
3: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
4: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" कमावली, दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोते हो, आता ऐकूया एकच प्याला या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांचं गीत बालगंधर्व यांच्या स्वरात. संगीतकार आहेत बाई सुंदराबाई.

श्रोते हो, आता ऐकूया भास्कर बुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं गीत बालगंधर्व यांच्या स्वरात. नाटक आहे स्वयंवर.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आता ऐकूया मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय गोविंदराव टेंबे यांनी, तर स्वर आहे बालगंधर्व यांचा.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: झाली सोय
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून.

0: झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आता ऐकूया सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पद बालगंधर्व यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता ऐकूया मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं गीत. संगीतबद्ध केलंय गोविंदराव टेंबे यांनी. स्वर बालगंधर्व यांचा.

0: दादा।
1: श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारती पुणे 101 FM. सकाळचे 9:58 होत आली आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 जयंतीनिमित्त आज त्यांच्या जन्मस्थळ कोल्हापूरमधील लक्ष्मीविलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. समाज सुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे विचार यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजनीश कामत आदी मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं. म्हाडा पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील ताथवडे गृहनिर्माण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील 792 सदनिकांच्या वितरणासाठी काल मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. या योजनेसाठी 1422 नागरिकांनी अर्ज केले होते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज घरं उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं म्हाडा पुणे मंडळाचं हे महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे. म्हाडा पुणे मंडळातर्फे नजीकच्या काळात सुमारे 10,000 घरांच्या उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेनोडी गावाची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गावामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते तसंच विविध विकास कामांना चालना मिळणार आहे.

0: निवडीबद्दल ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी खासदार रामरावजी वडकुते यांचे आभार मानले आहेत. जर्मनीमध्ये सुहर इथं झालेल्या ISSF जागतिक नेमबाजी कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत 50 मीटर पिस्तूल प्रकारात काल शेवटच्या दिवशी भारतानं आणखी 4 पदकांना गवसणी घातली. या स्पर्धेमध्ये भारतानं एकंदर 25 पदकांची कमाई केली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो नमस्कार.
7: विक्रम, केसेस बघूयात आपल्या नेहमीप्रमाणे. आता तुझ्याकडे जे लोक येत असतात ते वेगवेगळ्या प्रोफेशन मधले असतात. इवन दो अगदी हेल्थ सेक्टर मधले सुद्धा लोक तुझ्याकडे येतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या फाईल वरती ज्यांचं नाव आहे ते आहे डॉक्टर सांघवी. हे तुझे क्लायंट आहेत. हे 66 वर्षांचे आहेत. त्यांची उंची आहे 179 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे ते जेव्हा आले तेव्हा त्यांचं वजन आहे 100 किलो. सो वजन जास्त झालं होतं. त्यांना प्रॉब्लेम म्हणजे लोअर बॅक पेन आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता असं इथे लिहिलेलं आहे. काय केस होती सांघवी सरांची?
8: सांघवी सरांची केस सांगतो. आपल्याकडे आले तेव्हा वय 66, उंची छान होती. उंची 179 सेंटीमीटर होती पण उंचीनुसार वजन जास्तच होतं, म्हणजे 100 किलोला जाऊन वजन पोचलं होतं. त्यांचे मेन 2-3 इश्यूज म्हणजे त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता खूप 10-15 वर्ष आधीपासून. दुसरी गोष्ट, त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस बरोबर लोअर बॅक पेन होता आणि अजून एक मेजर एक इश्यू होता तो म्हणजे त्यांच्या कॉसिक्स मध्ये कायम पेन होत राहायचा. कॉसिक्स म्हणजे आपलं माकड हाड ज्याला आपण म्हणतो टेल बोन. कॉसिक्स मध्ये त्यांच्या मेजर दुखणं हे त्यांना होतं इतकं की ते नुसते खुर्चीवरती बसू शकत नव्हते. ती पिलो घेतल्याशिवाय ते खुर्चीवरती सुद्धा भरपूर वेळ बसू शकत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा असा प्रश्न होता की ह्या परिस्थितीमध्ये माझं जे वजन वाढत चाललंय ते पहिली गोष्ट म्हणजे वाढायचं थांबेल का आणि दुसरी गोष्ट कमी होईल का, असे मेन त्यांचे 2 इश्यूज होते.
7: मग तुझ्याकडे आल्यानंतर रिझल्ट काय मिळाले, वजन किती कमी झालं, हे सगळं ऐकूयात. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111 32500. सो विक्रम, तू सांगतोस डॉक्टर सांघवी यांच्या केस बद्दल आणि त्यांचा जो मेजर प्रॉब्लेम होता त्याबद्दल.
8: राईट. आणि त्यांचा जो टेल, मी ब्रेकवरती जायच्या आधी जसं सांगितलं, टेलबोन मध्ये त्यांचा एक्सक्रुशिएटिंग पेन चालू व्हायचा आणि तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळे ट्रिगर व्हायचा आणि मग त्यानंतर त्यांचे 15-20 दिवस त्यांचा व्यायाम काय, इनफॅक्ट बेसिक मोबिलिटी सुद्धा त्यांची कम्प्लिटली बंद व्हायची. आणि त्यामुळे मग आता ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे, मला पण ह्या सगळ्या गोष्टींमधलं माहिती असल्यामुळे आम्ही एक्सरसाइज प्लॅन मी आणि त्यांनी मिळून जो डिझाईन केला, त्या कॉसिक्स वरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही किंवा जमिनीवरती झोपून जे व्यायाम असतात त्यात कुठेही कॉसिक्स जमिनीला टच होणार नाही, म्हणजे टेलबोन टच होणार नाही. ह्या सगळे प्रिकॉशन्स घेतले, व्हिटॅमिन B12 D3 ते व्यवस्थित त्यांचं ठेवतच होते. आणि लोअर बॅक पेन, कॉसिक्स पेन आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस या तिन्ही गोष्टींना ऍड्रेस करून करायचे त्यांना व्यायाम आम्ही व्यवस्थित डिझाईन करून मी त्यांना दिले. डाएट जे होतं ते नॉर्मल आपल्या घरच्याच खाण्याचं होतं, त्यामुळे डाएट हा प्रकार त्यांना अजिबात अवघड गेला नाही. आणि डाएट आणि एक्सरसाइजच्या जोडीला जसं मी लोक सगळ्यांना सांगतो की रात्रीची झोप ही व्यवस्थित पाहिजे, त्याचंही महत्व त्यांना समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम चालू केला करायला. पहिल्या महिन्यात त्यांचं 3 किलोनी वजन कमी झालं होतं. ते कमी झाल्यानंतर त्यांना बेसिकली हुरूप आला, कारण का ते इतके त्रस्त होते या टेलबोनच्या पेनमुळे आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, त्याच्यात वाढतंय वजन, कळत नाही काय करायचं. तर त्यांना पहिल्या महिन्यामध्ये खूप रिलीफ त्याच्यामुळे वाटला. आणि ऑफकोर्स वजन कमी व्हायला लागल्यानंतर सगळ्या प्रकारचे त्रास हे कमी होतात, हे तर अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. सो ते प्रोग्राम आपल्या पुढे करत गेले. आज आपण त्यांची प्रोग्रेस बघितली तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेत. या 6 महिन्यामध्ये आज त्यांचं 15.5 किलोनी वजन कमी झालंय. 84 किलो 500 ग्रॅम आता त्यांचं वेट आहे, आधी 100 किलो होतं.

0: ओके
1: नंबर वन. नंबर दोन, त्यांचा कॉसिक्सचा पेन ची जी फ्रिक्वेन्सी होती, म्हणजे तो अटॅक आल्यासारखा जो पेन सारखा यायचा त्याची फ्रिक्वेन्सी होती ती कमी झाली. पण कॉसिक्सच्या पेन वरती पूर्णपणे औषध मिळालं का तर नाही. आणि लोअर बॅक पेन आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हे एकदम छान कंट्रोलमध्ये आलेलं आहे, कारण का अगेन वजन कमी झाल्यानंतर हे सगळे त्रास बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतात, कारण का पोश्चर सुधारतं माणसाचं. आणि ऑफकोर्स आता ते ह्याच पद्धतीने एक्सरसाइज पुढे करत राहणार आहेत आणि प्रोग्रेस त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सुरू
0: झाली. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते

0: आता ते ह्याच पद्धतीने एक्सरसाइज पुढे करत राहणार आहेत आणि प्रोग्रेस त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सुरू राहील.
1: या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9001150 3250 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
4: नमस्कार.
1: सर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियांबद्दल तुम्ही सांगितलेलं आहेच की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी याबद्दल आपण बोललोय, पण त्याचबरोबर गुडघ्याच्या अनेक तक्रारी असतात आणि यामध्ये गुडघ्याच्या वाटीचं डिसलोकेशन ही पण एक तक्रार असते. नी कॅप डिसलोकेशन याबद्दल सांगा ना.
4: नी कॅप डिसलोकेशन हा एक त्रासदायक प्रॉब्लेम असतो.
1: अच्छा. तर
4: असे पेशंट सहसा यंग असतात, लवचिक सांध्याचे असतात. काही मार लागल्यामुळे किंवा खेळताना त्यांची वाटी सटकते, ती जर सटकून राहिली तर खूप त्यांना वेदना होतात, पण त्यांना हॉस्पिटल सेटअप मध्ये ती वाटी जागेवर परत आणावी लागते. त्यानंतर आम्ही त्यांची तपासणी करतो, MRI करतो. MRI वर आणखी काही ऍडिशनल इंजुरी झाल्यात की नाही हे बघितलं जातं. सतत फर्स्ट टाइम डिसलोकेशन असेल तर त्याला कन्झर्व्हेटिव्हली ट्रीट केलं जातं, पण जर वारंवार वाटी निसटत असेल तर अशा पेशंटला शस्त्रक्रिया करण्यास सांगितली जाते.
1: अच्छा.
4: त्यातली एक मेन शस्त्रक्रिया जी ऑलमोस्ट 90% लोकांना लागू पडते ते म्हणजे लिगामेंट जे असतं आतल्या बाजूला वाटीचं, ज्याला MPFL मीडियल पटेलोफिमोरल लिगामेंट म्हणतात, त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. तर बऱ्याच वेळा ह्या एका शस्त्रक्रियेमुळेच ती वाटी स्थिर राहते आणि नंतर एक्सरसाइज केलं की पेशंट परत पूर्ववत होतो.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय नी कॅप डिसलोकेशन याबद्दल, मग त्याच्यात शस्त्रक्रिया जी केली जाते, आता तुम्ही म्हणालात तसं हे यंग एज मध्ये जास्त दिसतं याचं प्रमाण, तर रिकव्हरी रेट पण खूप चांगला असेल ना.
4: रिकव्हरी रेट देखील चांगला आहे, तर व्यवस्थित रिहॅबिलिटेशन झालं तर परत डिसलोकेशन होण्याचं प्रमाण कमी होतं.
1: बर.
4: पण प्रत्येक नी कॅप डिसलोकेशन हे सारखं असतं असं नाही. काही पेशंटला नैसर्गिक बदल असतात त्यांच्या सांध्याच्या रचनेमध्ये. उदाहरणार्थ त्याच्या मांडीच्या हाडाची रचना जिथे आपली वाटी घासते ती वेगळी असू शकते. तर अशा वेळेस एका शस्त्रक्रियेने त्यांचं होत नाही, त्यांना कॉम्प्लेक्स सर्जरीज लागतात.
1: ओके.
4: ज्याच्यामध्ये टेंडनची जागा बदलावी लागू शकते आपल्याला नडगीच्या हाडाला ब्रेक करून, किंवा मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करावी लागते ज्याला ट्रॉक्लिओप्लास्टी म्हटलं जातं.
1: ओके.
4: तर ह्या कॉम्प्लेक्स सर्जरीज एक्सपिरियन्स सर्जन कडून करून घेणे जास्त फायद्याचं होतं. पण जेव्हा असे पेशंट शस्त्रक्रियेनंतर योग्य रिहॅबिलिटेशन करतात, त्यांचा सांधा स्थिर होतो, ती वाटी डिसलोकेट होत नाही, ऍडिशनल इंजरीज होत नाही, विशेषतः कार्टिलेजला इंजरीज होत नाही, आणि मग ते परत स्पोर्ट्स वगैरे करू शकतात.
1: म्हणजे अगदी स्पोर्ट्स सुद्धा खेळू शकतात इतके ते फिट होतात नंतर.
4: करेक्ट. तर त्यासाठी रिहॅबिलिटेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि आमचा भर त्याच्यावरच असतो. ऑपरेशन हा एक पार्ट राहिला ट्रीटमेंटचा, पण योग्य रिहॅबिलिटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: असे पेशंट जेव्हा सर येतात, आता हे यंग एज मधले पेशंट, तर महत्वाचा प्रश्न येतो मग हॉस्पिटलमध्ये किती दिवस ऍडमिट होऊन राहायचं किंवा बेडरिडन कसं राहायचं, तर याबद्दल सांगा ना.
4: तर मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ह्या एक दिवसाच्या स्टेच्या सर्जरीज असतात.
1: अच्छा.
4: काही कॉम्पोनंट दुर्बिणीद्वारा केले जातात, काहींना कधी कधी ओपन सर्जरी लागू शकते. आयदर वेज जखमा छोट्या असतात, दुसऱ्या दिवशी चालतो पेशंट, त्याला ब्रेस दिली जाते आणि स्पोर्ट्स करायचं असेल असेल तर अराउंड 3 to 4 months थांबावं लागतं त्यांना.
1: बरं, पण अदरवाइज हॉस्पिटलायझेशन फार नसतं.
4: वन डे स्टे
1: मध्ये पेशंट घरी जाऊ शकतो. ज्या लोकांना असा प्रश्न असेल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं उत्तर आहे. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रिया

0: क्लिनिकेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम आहेत आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारायला. डॉक्टर शर्मिला मॅडम नमस्कार.
4: नमस्ते मॅडम.
0: स्त्रियांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतात ज्याबद्दल आपण नेहमी गप्पा मारत असतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की स्त्रियांमध्ये सुद्धा मूळव्याध किंवा पाईल्सचा त्रास आणि फिशर हे दोन्ही त्रास दिसतात, तर यामागे मूळ कारण काय असतात, याची लक्षणं काय दिसतात, या सगळ्याबद्दल आज तुम्ही सांगा ना
4: मॅडम. आत्ताच्या आपण काळामध्ये म्हणू शकतो स्त्रियांमध्ये मूळव्याध आणि फिशरचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. मूळव्याध आणि फिशर होण्याचं मूळ कारण जे आहे बद्धकोष्ठता. पण बद्धकोष्ठता होते कधी? मोस्टली स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठता होण्याचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी.
0: अच्छा.
4: आणि लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, सतत एका जागी बसून राहणं. ज्या स्त्रिया आय टी हब मधल्या स्त्रिया असतील किंवा ज्यांचं खूप सतत बसून काम आहे, अशा स्त्रियांमध्ये कॉन्स्टिपेशन होऊन भगंदर, फिशर आणि पाईल्स यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं.
0: अच्छा. म्हणजे इथेही पुन्हा तोच रोल आहे आपल्या लाईफस्टाईलचा की आपण काय खातोय, कसं राहतोय आणि आपलं काम काय प्रकारचं आहे, त्यामुळे हे सगळे व्याधी होऊ शकतात.
4: येस. आता याच्यामध्ये फरक, फिशर आणि मूळव्याध याच्यामध्ये काय फरक आहे?
0: अच्छा.
4: फिशर म्हणजे काय? शौचास कडक होऊन शौचाच्या जागी जखम होणे, याला मराठीमध्ये परिकर्तिका असंही म्हटलं जातं. जशी ओठ जसे फाटतात तशी शौचाच्या जागी जखम होते. याच्यामध्ये दोन टाईप्स असतात, एक अॅक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशर. अॅक्यूट फिशर हे छोटीशी जखम होते आणि ते शौचास कडक होऊन नुकतीच जखम झालेली असते. अॅक्यूट फिशर हे गोळ्या औषधाने बरं होतं. पण जर ते क्रॉनिक फिशर असेल, याच्यामध्ये जी जखम असते ती अगदी डीप गेलेली असते, हे जे क्रॉनिक फिशर आहे हे गोळ्या औषधाने बरे होत नाही, याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो किंवा स्पिंक्ट्रेक्टॉमी म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती आपण क्रॉनिक फिशरसाठी करू शकतो. मूळव्याध, मूळव्याध म्हणजे काय? बद्धकोष्ठतेमुळे शौचाच्या जागी ज्या नसा असतात त्या फुगून मूळव्याध तयार होतात. याची लक्षणं काय असतात? तर ब्लिडिंग होणं. ब्लिडिंग म्हणजे त्याचं प्रमाण ड्रॉप मध्येही असू शकतो किंवा एक चमचा, दोन चमचे असेही ब्लिडिंग होऊ शकतं.
0: अच्छा. अशी लक्षणं घेऊन जेव्हा पेशंट येतात डॉक्टरकडे तेव्हा मुळात आधी किती लवकर डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
4: जसं मी आता तुम्हाला सांगितलं, जर ते अॅक्यूट स्टेज मध्ये असेल तर ते गोळ्या औषधांनी बरं होऊ शकतं. पण जर तो फिशर खूपच त्रासदायक होत असेल, आग होणं, टोचल्यासारखं वाटणं, बसताना खूप त्रास होणं, याच्यामध्ये अगदी पेशंट मेंटली पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो. अशा केसेसमध्ये गोळ्या औषधाने ट्रीटमेंट न घेता त्यासाठी वेळेच लेझर ट्रीटमेंट किंवा स्पिंक्टरट्रॉमी याच्यासारखे उपचार घेणं हे अगदी योग्य राहणार आहे.
0: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, तुम्ही सांगताय स्त्रियांमधील मूळव्याध आणि फिशर याबद्दल, आता यासाठी तपासणी कोणती करावी लागते?
4: मॅडम, याच्यासाठी दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते, त्याला व्हिडिओ रेक्टोस्कोपी म्हणतात. दुर्बिणीद्वारे तपासणी करून त्याचं योग्य निदान केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर काय उपचार करता येतील याचा सल्ला देतो.
0: अच्छा. आता यात पुन्हा महत्वाचा प्रश्न येतो स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः, की ज्यांना घर, नोकरी सगळं सांभाळायचं असतं त्यांना वेळेचा खूप प्रश्न असतो, तर मग वेळ कशी, उपचारांसाठी लागणारा वेळ या बाबतीत काय सांगाल?
4: फिशर आणि पाईल्स याच्यासाठी जर ट्रीटमेंट असेल, फिशरची जी ट्रीटमेंट आहे मॅडम ती अगदी कमी वेळाची ट्रीटमेंट आहे. याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यामध्ये स्त्रियांचा प्रश्न असतो नंतर किती वेळ थांबायला लागेल किंवा नंतर काही पथ्य पाळायला लागतील, तर आपण लेझर ट्रीटमेंटमध्ये पेशंटला ऍडमिट व्हायची गरज नाहीये. पेशंट एका दिवसामध्ये घरी जाऊ शकतो. आणि राहिला नंतरचा प्रश्न की त्रास किती होईल, लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर जो त्रास आहे तो अगदी कमी प्रमाणामध्ये असत. दुसऱ्या दिवसापासून ज्या लेडीज आहे

0: प्रेशरच्या ट्रीटमेंट नंतर ना त्या स्वतःची दैनंदिन रुटीन कामं हे करू शकतात.
1: ओके.
0: फक्त काही प्रमाणात जी जड काम आहे ती करू शकत नाहीत,
1: पण म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कामावरती रुजू होता येतं, ऍडमिट होण्याची गरज पडत नाही.
0: येस,
1: मुळात. वा, श्रोते हो, मुळव्यात, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 65 185, 88 886 65 185, 888-666-185. यानंतर पुन्हा म्हणजे मुळव्यात असेल किंवा फिशर असेल या सगळ्यामध्ये पुन्हा पथ्य पाळावी लागतात का, किंवा हे तुम्ही जसं म्हणाल तसं?
0: नाही मॅडम, लोकांना तोच प्रश्न असतो, किती दिवस पथ्य पाळायची, हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं काही नाहीये. पेशंट अगदी पथ्य पाळायचे पण ते खूप नाही, पण एक पहिले 10 दिवस पेशंटनी जसं तिखट खाणं, जे नॉनव्हेज आहे नॉनव्हेज, मैद्याचे पदार्थ, असे काही पदार्थ आहे किंवा हिरवी मिरची आपण म्हणू शकतो, तळलेले पदार्थ, असे जे आहे जे बाधक आहेत मुळव्यासाठी असे पदार्थ टाळायला लागतील. पहिले 10 दिवस पेशंटनी हे पदार्थ खाणे नाही, पण एकदा पेशंट पूर्णपणे बरा झाला त्याच्यानंतर तो सगळं काही खाऊ शकतो.
1: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, अजून एक प्रश्न या बाबतीत असा असतो, बऱ्याच पेशंटना असा समज असतो की मुळव्याधीचं किंवा फिशरचं काही ऑपरेशन झालं, लेझर झालं समजा, तर नंतर त्याच्यावरचा कंट्रोल जातो असं एक गैरसमजूत आहे बहुतेक, त्याबद्दल सांगा
0: मॅडम. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला, कारण ज्यावेळी एखादा पेशंट जातो डॉक्टरांकडे त्यावेळेस त्याचं चेकिंग वगैरे सगळं झालं, त्याला ऍडवाइस केल्यानंतर त्याचा त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो किंवा त्याच्यामध्ये भीती असते, मी ट्रीटमेंट करू का नको करू. ट्रीटमेंट केल्यानंतर, कारण हा एक कॉमन मीथ आहे की मी ऑपरेशन केलं किंवा मी ट्रीटमेंट करून घेतली याच्यासाठी तर माझा शौचावरचा कंट्रोल जाईल. मॅडम, पूर्वीपेक्षा आता खूप आधुनिक टेक्निक्स आलेले आहेत, आधुनिक ट्रीटमेंट आलेले आहेत. अशा या ट्रीटमेंटमुळे जी मनातली भीती आहे ती सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना खरंच मुळव्याधाचा खूप त्रास आहे, जी लोक मुळव्याधाने त्रस्त आहेत आणि मनामध्ये ही भीती आहे की मी ही ट्रीटमेंट केल्यानंतर माझा कंट्रोल जाईल, तर ती मनामधनं भीती काढून टाका आणि असं काही नाही. आत्ताच्या ज्या आधुनिक स्काय ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये शौचावर कंट्रोल जाणे हा प्रकार बिलकुल होत नाही. त्यामुळे जे रुग्ण अगदी त्रस्त आहेत मुळव्याधाने, त्यांनी वेळीच ट्रीटमेंट अंगावर न काढता याची वेळीच ट्रीटमेंट ही करून घ्या.
1: नक्कीच, म्हणजे कुठलीही लक्षणं दिसली तरी आधी तज्ञांना दाखवणं आणि वेळीच उपचार करणं हे खूप महत्वाचं.
0: येस मॅडम.
1: डॉक्टर शर्मिला मॅडम, खूप छान गप्पा तुम्ही आज आमच्याशी मारल्यात, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्यात, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 65 185, 88 886 65 185, 888-666-185. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन. आई, तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगो, बरेच दिवस बघत होते तुला, तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं, पण तू काही बोलायला तयार नाहीस.
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं.
2: अगं, मुळव्याधीबद्दल बोलायला कसला ग संकोच, वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता.
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं. मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला बर का.
2: चला, आता बरं वाटतंय ना.
3: हो आई, तुमच्यामुळे. हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही आणि माझी आई तर
2: मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही, ए आई.

0: यायचं हा. अगं कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
1: आई.
0: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना. अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेवून त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा.
1: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 65 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन, मुंबई.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी नेहमीच बोलत असतात, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती देत असतात. आज त्यांच्याच टीम मधून रोहित वडनेरे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकून ऐकून बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी येतात, ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, एसआयपी मग अगदी 1000 असेल, 500 असेल, 10,000 असेल. आणि ही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जसं जनरली आम्ही बँकेत पैसे ठेवल्यानंतर किंवा एफडी केल्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपण हॅपी असतो. पण जेव्हा इथे एसआयपी मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे. आपल्याला दरवेळेला त्यांच्या मेल येत असतात पण त्या मेलमध्ये नेमकं आपण काय बघायचं हेही आम्हाला कळत नसतं. आम्हाला वाटतं ती फक्त एक रिसीट आहे की आपण 10,000 रुपये पर मंथ भरतो याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: खरंच खूप उत्तम प्रश्न तुम्ही आज मॅम इथे घेतलेला आहे. तर प्रत्येक इन्व्हेस्टरने ती मेल उघडून बघावी हे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं असो किंवा आमचं असो ते उद्देश तोच आहे. म्हणूनच तुम्हाला ती पाठवली जाते. त्यामध्ये काय बघावं आणि कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर ते जे काही स्टेटमेंट तुम्हाला मेलवर येतंय तुमच्या गुंतवणूक झाल्यानंतरचं, तर ते फक्त एक रिसीट नाहीये, तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती आहे, इत्यंभूत माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे झाली. त्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची तारीख तिथे योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किंवा ती जी रक्कम तिथे तुम्ही गुंतवलेली आहे ती योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्याला युनिट्स जे काही तुम्हाला म्युच्युअल फंडाचे मिळालेले आहेत त्याचा एनईव्ही नेट असेट व्हॅल्यू हा त्या दिवसाचा काय होता हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार तिथे युनिट आपल्याला मिळत असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू काय आहे ही ह्या एनईव्ही द्वारे सुद्धा चेक करू शकतात. जे स्टेटमेंट तुम्हाला येतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसाचं येतंय. त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे आजच्या किंवा उद्याच्या जी काही डिक्लेअर होणारी असते त्याच्यावरनं तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. आता त्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय किती तोटा झालाय हेही आपल्याला कळू शकतं. त्यानंतर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये फायदा होतोय नुकसान होतंय हे मार्केट सिच्युएशन किंवा त्या ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ठरतात. देन ती जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याची स्कीम कोणती आहे, त्या स्कीम मध्ये कशा पद्धतीचे स्टॉक पोर्टफोलिओ घेतला गेलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा परतावा आपल्याला समजू शकतो. आता हे जे काही मी सांगितलं की ती कॅटेगरी त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असलेले ज्या कंपनींचे स्टॉक्स आहेत त्यांची मार्केट सायकल कशा पद्धतीची असते आणि ती किती काळापर्यंत मी ती होल्ड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं अगदी छोट्याशा उदाहरणासोबत तुम्हाला सांगतो मॅम की कुठलाही एक बिझनेस आहे त्याची एक बिझनेस सायकल असते. आता साधारणतः एक नवीन बिझनेस चालू झाला त्यात पैसे

0: घातले गेले ते पैसे त्या बिझनेसमध्ये चर्न होतात, म्हणजे ते मशिनरी विकत घेणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, मग प्रोडक्शन करणं, रॉ मटेरियल विकत घेणं, वेंडर्स मॅनेज करणं, मग ते डिस्ट्रीब्युशन करणं, प्रोडक्ट जे काही असतील त्याच्यात ते सेल्स नंबर वाढतील, मग तिथून प्रॉफिट जनरेट होईल, तो खर्च वजा करून प्रॉफिट त्या बिझनेसमॅनला मिळणार. सो तो पैसा टाकल्यापासून तर तो परत येईपर्यंत प्रॉफिटच्या स्वरूपात ह्या काळाला म्हणतात एक बिझनेस सायकल.
1: बरोबर.
0: अशी ही बिझनेस सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते, प्रत्येक कॅटेगरीची किंवा इंडस्ट्रीची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये त्या काळापर्यंत जर कधी मी इन्व्हेस्टर म्हणून त्यात इन्व्हेस्टेड राहतो तरच मला तो परतावा मिळू शकतो.
1: बरोबर.
0: सो तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट आज केलेली आहे त्याची कॅटेगरी काय आहे, ते कशा पद्धतीचे बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करता, यांची एक ऍव्हरेज बिझनेस सायकल तयार होते. 50 कंपन्यांमध्ये जर कधी गुंतवणूक होते तर त्यांचा एक ऍव्हरेज बिझनेस सायकल असते, जी साधारणतः 5 वर्ष 10 वर्ष असू शकते. त्या काळापर्यंत तुम्ही जर कधी शांत बसलात तर तुम्हाला अपेक्षित रिटर्न किंवा योग्य परतावा हा मिळू शकतो.
2: अर्थातच याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की इन्व्हेस्टरनी नेमकं मेलमध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा ती मेल उघडली जाते आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की आपण मार्केट व्हॅल्यूपेक्षा प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत, आणि या दोन्ही गोष्टींची भीती असते. जर प्रॉफिट असेल तर माणसं अजून इन्व्हेस्टमेंट, अरे चला प्रॉफिट होतोय ना अजून पैसे लावूयात, किंवा लॉस झाला तर अरे बापरे लॉस झाला का नको आहेत ते पण पैसे काढून घेऊयात, अशा मानसिकतेनी वागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की इतकी रिस्क असते का?
0: बरोबर. जसं AMFI टॅगलाईन किंवा म्युच्युअल फंडची टॅगलाईन जी काही आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. सो ही टॅगलाईन जी काही म्युच्युअल फंड साठी दिली गेलेली आहे, सो हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटच्या नुसार त्याच्यामध्ये रिटर्न्स मध्ये तो बदल आपल्याला दिसू शकतो.
1: बरोबर.
0: पण इन्व्हेस्टरने त्या दृष्टीने म्हणजे मार्केटच्या सिच्युएशन नुसार पॅनिक न होता आपण काय उद्देशाने काय कालावधीसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहणं अपेक्षित आहे. कारण की थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की बिझनेस सायकल आणि त्या बिझनेस सायकल पर्यंत थांबणं, ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, तरच आपल्याला तो फायदा हा दिसू शकतोय.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये आपण जर कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून गेलात आणि तिथून बाहेर पडलात आणि त्याच्यात जर कधी तुम्हाला नुकसान होत असेल तर तो इन्व्हेस्टर परत कधीच इन्व्हेस्टमेंटला येत नाही, आणि ही त्यांच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यासारखी गोष्टही राहू शकते.
1: बरोबर.
0: म्हणजे तिथे मानसिक त्रासही त्यांना होऊ शकतो, आर्थिक त्रास तो होतोच आहे, त्या आर्थिक त्रासापेक्षा तो मानसिक त्रास न व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि इन्व्हेस्टरने ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, कारण की मार्केट ही वर खाली चढत उतरत राहणार आहे आणि ही परिस्थिती कायम याच पद्धतीची नसणार आहे. म्हणजे याआधी भारतीय कॅपिटल मार्केटने अशा पद्धतीच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत, इन्व्हेस्टर्स या परिस्थितीमध्ये गेलेले आहेत आणि क्रिसेंटने सुद्धा असे बरेच उतार चढाव मार्केटचे बघितलेले आहेत.
1: अगदी.
0: सो तिथे निश्चिंत राहणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहोत हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून त्याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा कोणालाही आमच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून माहिती घेऊ इच्छित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा.
2: अगदी. म्हणूनच श्रोते हो SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: थँक्यू मॅम. थँक्यू श्रोते.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
1: श्रोते नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपण नेहमीच या विषयावरती बोलत असतो म्हणजे हायजीन पाण्याचं आणि त्यामुळं आपलं सुद्धा म्हणजे आरोग्याशी निगडीत असणारी महत्वाची गोष्ट आहे पाणी. आणि आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आजूबाजूला वेगवेगळ्या सोर्सेस मधून हे पाणी आपल्या टाकीमध्ये येत आहे, तर ही टाकीची स्वच्छता कशी करायची याबद्दल तुम्ही खूप छान सांगत होतात की काय डोक्यात ठेवलं पाहिजे हायजीनसाठी. तर आता उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काय विशेष काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
2: हो, खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. ऍक्च्युली आता पावसाळा सुरू होणार आहे, चाऊल लागतीये, आपण बघतो हवा ढगाळ होत चालली आहे किंवा तर त्या दरम्यान काय केलं पाहिजे की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आत्ता जे पाणी येतंय तुम्हाला ते तर तुम्हाला गढूळ येतंय, ते शुद्ध पाणी नसतं. शिवाय पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील आपल्याला सगळं अशुद्धच पाणी येणार आहे, कारण ते पाणी जेव्हा त्याच्यात पडेल तेव्हा गाळ सगळा वरती येतो. त्यामुळे आत्ता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही टाकी तुमची स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या संस्था आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात त्यांच्याकडे तुम्ही जर तुमचा ऍडव्हान्स बुकिंग म्हणा किंवा ते ज्या पद्धतीत घेत असतील तर तुम्ही केला तर तुम्हाला पटकन संधी मिळेल आणि तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता. तर माझा असा सल्ला आहे की आत्ताचा जो काळ आहे म्हणजे मे एंड ज्याला आपण म्हणतो आणि मिड जून, तर त्या दरम्यान तुम्ही जर टाकी स्वच्छ केली तर खूप चांगलं राहील आणि तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही.
1: बरोबर. आता तुम्ही जसं म्हणताय की पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकी स्वच्छ केली तर खरं तर चांगलं आहे, पण नाही केली तर काय होऊ शकतं किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होतात या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचं आहे.
2: आता जर तुम्ही टाकी स्वच्छ केली नाही आणि जर तुम्हाला आता तुम्हाला माहित आहे की पाणी हे निसर्गाचं पाणी जे साठतं ते साठवलेलंच पाणी तुम्हाला घरोघरी येतं.
1: बरोबर.
2: आता ते पाणी शुद्ध आहे नाही आहे आपण सांगू शकत नाही, पण पावसाळ्यात नेमकं काय होतं की शुद्ध पाणी यायला सुरुवात होते. तुम्ही जर बघाल तर डिसेंट्री आणि अशा पोटाचे आजार या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला आत्ता टाकी स्वच्छ करून घेणं खूप चांगलं आहे. मग इमर्जन्सी आल्यानंतर तुम्ही जर घाई केली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला समजा त्या कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे बुकिंग मिळालं नाही तर तुमचे हाल होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा स्वच्छ करून घ्या, मग जे पाणी येईल तेव्हा आपण पुढच्या काही गोष्टी असतील त्याची काळजी हळूहळू आपण घेऊ शकतो.
1: याबद्दल स्मृती मॅडम तुमच्याशी अजूनही गप्पा मारायच्याच आहेत पण एका विश्रांतीनंतर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील तर संपर्क करा बापूस सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.bapusservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा

0: स्वागत. आपण बोलतोय बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्याशी. स्मृती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जिथे पाणी साठवतोय त्या जागेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. जर नाही केलं तर काय काय होऊ शकतं, या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय.
1: आता जसं मी सांगितलं की काय होऊ शकतं, तर पाणी दूषित येतं, पाणी खराब यायला सुरुवात होते. जी नदी असते आपली, त्या नदीमधला जो गाळ आहे तो वर येतो आणि तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन जरी आलं तरी सुद्धा ते दूषित असतं आणि मग काय होतं, तो गाळ सगळा आपल्या टाकीत साठतो. तेव्हा आपण समजा अर्धीचा जो गाळ आहे, आता तुम्ही उन्हाळा होता तेव्हा समजा आता शेवट तुम्ही जर स्वच्छ करून घेतली तर जो गाळ जास्त प्रमाणात आढळेल तो कमी होईल, कदाचित तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, त्याचा त्रास घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना कमी प्रमाणात होईल. तर टाकी स्टोअर करायची जे ठिकाणं आहेत ती सगळी स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याचा साठा व्हायला लागतो. आपल्या घरातले फिल्टर सुद्धा तुम्ही जर पाहिलेत तर ते नियमित स्वच्छ नाही केले तर तेच पाणी आपण पितो आणि आजारी पडतो. मग शेवटी आपल्याला ते पाणी उकळावं लागतं, मग गार करावं लागतं, मग प्यावं लागतं. मग याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण आपली जी टाकी असते ज्याच्यातून आपण हे पाणी वापरतो ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरज आहे ना त्याची, त्यामुळे ते करून घ्यावं आपण.
0: अच्छा स्मृती मॅडम, याबद्दल तुमच्याशी बोलायच आहे पण त्याआधी एक विश्रांती. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. विश्रांतीनंतर मनमोकळ्या गप्पामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती मॅडम. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात की काय काळजी आपण घेऊ शकतो पाणी साठवण्याची,
1: बरोबर,
0: म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर.
1: हो, आता आपण कसं, आपण जर वरवर उपचार करत राहिलो आपल्याला त्याचा परिणाम त्याचा आपल्याला मिळणार नाही पॉझिटिव्ह, का तर आपण मुळापर्यंत जात नाहीये.
0: बरोबर.
1: मग आता आपण पाणी काय फिल्टरमधनं, आपल्या घरामध्ये तर फिल्टर लावलेला असतो, फिल्टर मधलं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाहीये ना. तुम्ही पाणी कुठून येत आहे, कुठल्या तो स्रोत काय आहे हे थोडक्यात तुम्हाला जर माहीत असेल तर ते ठिकाण जे आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग ते कुठलं ठिकाण आहे, मग ते तुमचं कॉर्पोरेशनचं पाणी असो किंवा तुमचं बोरचं पाणी असो, तर ते तुम्ही टाकीमध्ये सगळं साठवता आणि साठवलेलं जे पाणी आहे ते वरवरचं तुम्ही वापरता. जे बॉलकॉकच्या खाली तळाला असतं ते तळातच राहतो.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, पावसाळा म्हणा किंवा अशी जेव्हा ढगाळ हवा होते तेव्हा तुम्ही बघाल की थोडंफार पाऊस पडतो आणि मग डबकी साठतात, मग त्या ठिकाणी ते डेंग्यूचे डास होतात किंवा त्या आळ्या होतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत आपण ते टाळण्यासाठी आपली टाकी आपण जर समजा स्वच्छ करू शकलो तर आपल्याला हे कोणतेही आजार आणि प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या संस्था आहेत याच्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर अप्रोच होऊन तुमचा नंबर लावून तुम्ही ते स्वच्छ करून घ्यावं असं मला वाटतं.
0: म्हणजे आपण जे म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन
1: एक्झॅक्टली,
0: ते या बाबतीत सुद्धा आहे की पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सुद्धा प्रिकॉशन
1: प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली, बरोबर.
0: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत अशाच गप्पा मारायला पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्या

0: त्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत की तिगण झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
0: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 10:41:25 झालेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत. श्रोते हो, आज गायक चंद्रशेखर गाडगिळी यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने ऐकूया नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं शरद निफाडकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि गायक चंद्रशेखर गाडगिळी आणि सहकारी.

0: चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे गीत होतं मादा देवकाते यांचं. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता पदराच्या सावलीत. आज गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यांनीच गायलेली काही गीतं आम्ही आपल्याला ऐकवली. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. 10:50 होत आहेत. ऐकूया पुढचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले क्या?
3: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
5: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे.
6: कॉन्टैक्ट 9689991240.

0: टू यू.
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
3: आवडला गाई, थँक्यू बाबा.

0: पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
0: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वाव किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
0: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
2: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
0: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वी सारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
5: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
2: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
0: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी पुणे इथे. संपर्क 9689911240 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर. पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक, क्या कंफर्ट,
8: क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी पुणे.
8: कॉन्टैक्ट 9689911240.
9: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
10: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. 10:55 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
11: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
12: तो ऐसा बोलो ना,
11: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
13: क्यों छोटे साहब?
11: मम्मी मैं तो.
13: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
14: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
15: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके.

0: परिसरात प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
0: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: नमस्कार, बरं का? नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण। आज शुक्रवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे। प्रसारण सोमवारी 10:00 ते 11:00 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, आणि मंगळवारी 12:00 ते 1:00 या वेळात विविध भारती FM 101 वरून। बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा। आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आज देशभरामध्ये मोहरम पाळण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हजरत इमाम हुसेन यांनी दिलेलं बलिदान आपल्याला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर दृढ राहण्याची प्रेरणा देतं. त्यांचा त्याग साहस, दृढ विश्वास आणि मानवी मूल्याचं प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पहिल्या FIR मध्ये समावेश असलेल्या 8 आरोपींना आज उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केल्यानंतर ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी याबाबत श्रीराम मंदिर पोलीस ठाण्यामध्ये पहिल्यांदा FIR दाखल केला होता. चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीनं कमी, मध्यम आणि दीर्घ कालावधीच्या योजनांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबवण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधानसभेत दिले. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. नाशिक महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळभाज्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी शीतगृह उभारण्यासाठी आवश्यक जागा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल, तसंच पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली. नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या भाजीपाला साठवणुकीच्या समस्येबाबत सदस्य पंकज भुजबळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सामंत बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो, आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:10 झालेत. प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत गायलं होतं कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी. शब्दरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार होते ए आर रेहमान आणि चित्रपट होता नायक द रिअल हिरो.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
5: हर घर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

दिलीप सेन आणि समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर, जॉली मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी. आईना या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं समीर यांनी.

0: ऑडियन हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
4: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल.

दी जंटलमन या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं इंदिवर यांनी. संगीतकार होते अन्नू मलिक आणि हे गीत गायलं होतं एस पी बालसुब्रमण्यम, चित्रा आणि सहकाऱ्यांनी. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
5: श्रोते हो नमस्कार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत।
6: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय। वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते। आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते। या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही। या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत। शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं।
5: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204148100 या क्रमांकावर संपर्क करा।
7: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत, स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे, आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात। येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल। पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। या अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल। लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल। मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता।

काका सराफ मधुमालती हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. 11:21 आणि 35 सेकंद झालेत. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: एपील्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स.
6: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं श्यामराज यांचं. संगीतकार होते आदेश श्रीवास्तव आणि चित्रपट होता आओ प्यार करे. चंदू काका सराफ मधुमालती हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:30 आणि 30 सेकंद झालेत. यानंतरचं गाणं थोड्याच वेळात.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: प्रिया सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 880551878 भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: देगा। रमेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

सोनू निगम, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. संगीतकार होते संदेश शांडिल्य आणि चित्रपट होता कभी खुशी कभी गम.

0: लुटेरे या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. गीतरचना होती धर्मेश दर्शन यांची आणि संगीतकार होते आनंद मिलिंद.
1: हर घर में एक ही बात एक ही नाम गूंजेगा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम।

0: आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते जतीन ललित आणि चित्रपट होता जब प्यार किसी से होता है.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 11:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातमीपत्र.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन असून देशात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये काम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केलं आहे. जगामध्ये भारतानं अंमली पदार्थ विरोधी सर्वात मोठी लढाई लढली आहे आणि सरकारला हे पदार्थ वितरण करणारी यंत्रणा साखळी नष्ट करण्यात मोठं यश आलं आहे असं अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचं दर फलक लावणं बंधनकारक असून त्यानुसार रुग्णांकडून देयकं आकारावीत. तसंच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमबाह्य पद्धतीनं रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. सदस्य बापूसाहेब पाठारे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्यासाठी समिती नेमून निर्णय घेतला जाईल असंही आंबेडकर यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आज सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. या समता दिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला. सातारा शहरातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात भव्य समता दिंडी काढण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी या दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. सातारा शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अत्यंत उत्कृष्टरित्या संचलन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हिंगोली शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय आणि समता मूलक समाज प्रबोधनात्मक फलक दाखवत जनजागृती करण्यात आली. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे ठीक 12:05 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र। 12:53 झालेत। हॅलो दिलो मे बसे गीत हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करत आहोत। सादर करते कैलास शिंदे।
3: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत, हॅलो दिलो मे बसे गीत,
4: दिल की बातें।
5: हॅलो।

0: तुम्ही बसे गीत या कार्यक्रमात सर्व रसिकश्रोत्यांचं मनापासून स्वागत. सुरू करूयात आजचा फोन इन हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रम. हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: हॅलो
0: कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रमात आपलं स्वागत. बोला.
1: नमस्कार नमस्कार, मी संध्या घोष बोलते पुण्याहून, पुणे कात्रजून. मला एक जय चित्तोड पिक्चर आहे ना, जुना, खूप जुना पिक्चर आहे.
0: हा जय चित्तोड, जय चित्तोड. बरोबर.
1: तर त्यातलं एक गाणं लावायचं, पवन वेग वाले घोडे, ते गाणं लावायचं आहे का अवेलेबल?
0: आहे आहे. जय चितोड हा चित्रपट जो आहे तर हा महाराणा प्रताप यांच्यावरती, त्यांना मध्यवर्ती लक्षामध्ये ठेवून त्यांच्यावरती तयार करण्यात आलेला हा ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात आलेला होता. आणि खूप ब्लॅक अँड व्हाईट, ज्यावेळेस श्वेत श्याम प्रकारामध्ये चित्रपट बनत असत, तर त्या काळचा साधारणपणे 1960 आसपासचा किंवा त्याच्याही पूर्वीचा कदाचित तो चित्रपट असेल. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे इतिहासामध्ये महाराणा प्रतापांचा जो घोडा होता चेतक, तर त्या चेतक विषयी अनेक कथा किंवा दंतकथाही प्रचलित आहेत, अतिशय वेगानं, अतिशय मजबूत असलेल्या, कारण महाराणा प्रतापच हे मुळामध्ये अतिशय देहयष्टीनं असे मजबूत असे असलेले व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांचा घोडाही चेतक, त्याचं बलिदान जे आहे युद्धातलं, त्याच्याविषयीच्याही सुरस अशा रम्य अशा कथा आहेत. तर आणि त्याच्याविषयीच, चेतक विषयीच हे वर्णन या गीतामध्ये आहे की पवन वेग से उडणे वाले
1: घोडे.
0: हा, तर असं गीताचा या गीतामध्ये उल्लेख आहे. आज फोन केलात आणि हे एक ऐतिहासिक चित्रपटाचं गीत ऐकवण्याची जी पसंती कळवली आहे त्यासाठी धन्यवाद. तुमच्या पसंतीचं गीत ऐकूयात कार्यक्रमामध्ये.
1: ओके.

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: दिलो मे बसे गीत
1: कार्यक्रम दिलो मे बसे गीत.
0: मी अशोक बागेवाडी बोलतोय.
1: बोला अशोक बागेवाडी, स्वागत करके बात.
0: धन्यवाद. आज स्वर्गीय मदन मोहन यांची जयंती आहे. तर त्यांची कोणती गाणी नेमकी घ्यायची हे ठरवणं प्रत्येकालाच अवघड आहे.
1: बरोबर.
0: पण मला जे गाणं ऐकायचं आहे आणि ते त्यांचंच असेल म्हणजे तुम्हाला थोडस विचारतो. बेदाग दिल की तमन्ना यही है, हस्ते जखम मधलं गाणं एक आहे.
1: मदन मोहन म्हटलं की चटकन आपल्या डोळ्यासमोर अप्रतिम अशा गझला येतात, कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. परंतु खासियत ही आहे की बऱ्याचशा जी गीतं असायची चित्रपटातली, म्हणजे त्या गझला असायच्या, म्हणजे ती उत्तम अनपढमध्ये असेल की आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे यासारखं अनवट सुरावटींमधलं दिल कश दिल खेचक मनाला भुरळ घालणारी अशा रचना ज्या आहेत त्या मदनजींनी खरं तर आपल्याला दिल्या.
0: अतिशय सुंदर गाणे, त्यामुळे अंगावर शहर येतो त्यांची. आपण नुसती म्हणायला सुरुवात केली तरी मला वाटत हे हस्ते जखम मधलं गाणे बेदाग दिल की तमन्ना यही है, ते गाणं तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि मला ऐकवा.
1: अच्छा, बर.
0: आणि मदन मोहनजींचे आज पुण्यात बरेचसे कार्यक्रम आहेत.
1: बरोबर.
0: आणि एक कार्यक्रम म्हणजे जस्ट तुम्हाला सांगतो की आज माझे मित्र आहेत अभय आगाशे म्हणून.
1: ओके, बर.
0: ते तुमच्या मंगेशजी वाघमारे यांचे खूप चांगले मित्र होते.
1: ओहो, हा.
0: आणि त्यांचा आज इन्स्ट्रुमेंटल असा कार्यक्रम आहे व्हायोलिनचा पुण्यामध्ये. मदन मोहन स्पेशल.
1: ओके, अच्छा.
0: तर हे गाणं तर तुम्ही ऐकवालच, पण सुद्धा मेजवानी आज संगीत प्रेमींसाठी आहे पुण्यामध्ये.
1: बरोबर, बरोबर.
0: तर मी नक्कीच जाणार आहे त्या कार्यक्रमाला आणि मदन मोहनजींना सॅल्यूट आहे.
1: ओके.
0: की त्यांनी आपल्याला एवढं आनंदी आणि म्हणजे एका वेगळ्या दुनियात नेऊन ठेवतात ते.
1: बरोबर. चला, आज फोन केलात बेदाग दिल की तमन्ना, अशोक बागेवाडी यांची ही तमन्ना मी पूरी करतो. अच्छा, हॅलो दिलो मी पैसे
0: घेतले. कैलाश
1: शिंदे बोलताय.
0: यस, गुड डे, बाय.
1: ओके, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो कार्यक्रम हॅलो दिलीप आहे बस गीत
1: हा चंद्रकांत गिरमर पुण्याहून बोलतो पुणे चंदन नगर
0: हा हॅलो दिलीप आहे बस गीत कार्यक्रमात आपलं स्वागत बोला चंद्रकांत गाईड चित्रपटाचं गीत ऐकायचंय चंद्रकांत इरमल यांना कोणतं गीत ऐकूयात गाईड मधलं
1: अल्लाह मेघ दे
0: अल्लाह मेघ दे बर
1: नाव सांग
0: आणखी कोणाला ऐकायचंय का मित्रमंडळींना नाव सांगा त्यांची
1: अनिल परदेशी गणेश जाधव
0: बर हे दोन मित्र आहेत त्यांनाही हेच गीत ऐकायचंय बर बर नुकताच दोन दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे त्यातलं एकच दिवस जो आहे पुण्यामध्ये पडलाय आणि दोन दिवस आता परत पुन्हा उघडीप दिली म्हणजे आपल्याला खरं तर पावसाची आवश्यकता आहे आणि जसं तुम्ही गाईड मधलं या गीताची पसंती कळवलेली आहे तर आपण अशी आशा करूयात की यावेळेस मेघराजा तो आहे तो चांगला छान पैकी बरसेल आणि छान सगळीकडे पाऊस पाऊस होईल अशी आशा करूयात चला तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमामध्ये धन्यवाद
1: धन्यवाद

0: हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर, मी बऱ्याच वर्षानंतर आज पहिल्यांदा फोन लावतोय. म्हणजे ते मध्यंतरी जरा रेडिओ पासून दूर गेलो होतो. गजानन जाधव बोलतोय, मुक्काम ढोरवी, तालुका सिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा इथून बोलतोय.
1: हा बोला गजानन जाधव, स्वागत कार्यक्रमामध्ये.
0: धन्यवाद सर, धन्यवाद. आणि खरंच पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान असतात. रेडिओ पासून दुरावलो होतो.
1: बर, का बरं रेडिओ पासून दुरावले होते तुम्ही?
0: काय ना सर, की आमच्या काही तानामुळं रेडिओ ऐकणं होत नाही बाहेर.
1: अच्छा,
0: मग रेडिओ जरी आपल्या मोबाईलात खिशामध्ये रेडिओ असला तरी पण कामामुळं

0: ऐकायला मिळत नाही, आपणही ऐकू शकत नाही असं होतं कधी कधी.
1: होतं बरोबर.
0: हा तर मला एक गीत ऐकायचं होतं या कार्यक्रमामध्ये. आखरी गुलाम नावाचा एक चित्रपट आला होता सईद जाफरी आणि मिथुन चक्रवर्ती यांचा तो चित्रपट आहे.
1: बर,
0: त्याच्यामध्ये एक गीत आहे मला, म्हणजे माझ्या मला खूप आवडते ते गाणं, आणि अचानक तो चित्रपट मला पाहायला मिळाला होता टेलिव्हिजनवर. तर खूप छान चित्रपट होता तो, आणि येशुदास यांनी गायलेलं गाणं आहे ते मालिक मेरे होटो पे बस एक तेरा ही नाम.
1: अच्छा.
0: हा, येशुदास यांच्या आवाजात आहे ते गीत. तर ते गीत ऐकवा अशी आशा करतो मी.
1: बर बर बर.
0: आणि पुण्याला भरपूर वेळेस आलो सर मी, पण आकाशवाणीवर यायची इच्छा अपुरीच राहिली. आपल्या सगळ्यांना भेटावं असं वाटत होतं, पण ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही. या कदाचित याच्यानंतर आलो तर मी नक्कीच भेटायला येईल.
1: हो हो, चालेल ना, स्वागत असेल तुमचं केव्हाही नंतर. केव्हा पुण्यामध्ये चक्कर झाली तर अवश्य येऊन भेटा. दरम्यान आपली फोन भेट ध्वनी भेट झालेलीच आहे कार्यक्रमामध्ये. येशुदास यांच्या आवाजातलं आखरी गुलाम चित्रपटाचं हे गीत तुम्ही सुचवलेल्या कार्यक्रमात ऐकवतोय तुमच्यासाठी.
0: ओके, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: रमेश कदम
1: हा
0: बोला.
1: मला एक गीत ऐकायचं होतं.
0: कुठलं गीत ऐकूयात रमेश कदम?
1: नमक वाला म्हणलं.
0: आज रपट जाये तो हमें न उठाइयो. ते बोल आहेत त्याच्यामधला. स्मिता पाटील अमिताभ बच्चन यांच्यावरती पिक्चराइज झालेलं गीत. काय करतात रमेश कदम?
1: दुकानात चप्पल दुकानात आहे. काय फुटवेअर.
0: बर.
1: सूरज आकाश लक्ष्मी.
0: बर.
1: गाणं
0: ठीक आहे. या सगळ्यांसाठी हे नमक हलाल मधलं गीत ऐकूयात. फोन साठी धन्यवाद.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो।
3: हॅलो,
2: नमस्कार।
3: नमस्कार, कार्यक्रम दिलो में बसे गीत
2: जी। तो सर मैं तनुश्री बात कर रही हूँ, ग्राम गुनौरे, जिला सतारा, महाराष्ट्र से।
3: तनुश्री
2: जी
3: बोला। तनुश्री, स्वागत कार्यक्रम।
2: कैलाश शिंदे सर बोलता है।
3: कैलाश शिंदे, आडनाव काय म्हणाले तनुश्री?
2: सुर्वे।
3: सुर्वे, अरे वा क्या बात है, बोला तनुश्री।
2: आणि सर मी म्हणजे हिंदीच मध्ये बोलायचं आहे।
3: कसं आहे, हिंदी मराठी काही बोललं तरी तमिळ वगैरे येतं का? तमिळ मध्ये बोलूया, कन्नड बोलूयात। कन्नड निन्न हेसरु एन इदि।
2: आणि सर माझा ह्या कार्यक्रम मध्ये पहिल्यांदाच फोन लागलाय।
3: मग काय, तनुश्रीचं खूप खूप स्वागत, पहिल्यांदा फोन करणाऱ्या तनुश्रीचं। खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं।
2: सर मी सगळे आता टीव्ही डीटीएच वर पण लखनौ, पटना, भोपाळ, जलंधर, म्हणजे अशा लांब लांब फोन, नागालँड इकडं सगळीकडे मी फोन करत असते।
3: अरे वा।
2: आणि सर चित्रपटाचं नाव आहे संगीत, असं आपल्याल ना आपल्याकडे?
3: हो हो, आहे ना, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ।
2: आणि सर मी गाणं म्हणून दाखव?
3: नक्की नक्की, आम्हाला ऐकायला आवडेल।
2: हो सर। जोगीत नाही जन्मा ओ गीत बनाएंगे, ऐसे करके गाणं।
3: वा वा वा, इथपर्यंत आपण तनुश्री सुर्वेच्या आवाजातलं तिनं गायलेलं गीत आणि त्याच्या पुढे ओरिजिनल संगीत चित्रपटाचं गीत कार्यक्रमात श्रोत्यात ऐकूयात। धन्यवाद फोनसाठी,
2: बाय।
3: ओके okay.

0: हॅलो,
1: मला एक गीत लावायचंय
0: कार्यक्रम. हॅलो, दिलो मी बस गीत. कोण बोलतोय?
1: मी दिगंबर काटे बोलतोय.
0: हा दिगंबर काटे, बोला दिगंबर.
1: मला एक रेम झेम रेम झेम रुम झुम रुम झुम हम तुम भिगे भिगे रोत में ते गाणं लावायचे.
0: 1942 लव्ह स्टोरी,
1: पावसावर,
0: अनिल कपूर मनीषा कोइराला यांच्यावरती चित्रित असलेलं.
1: हो,
0: पसंती कळवली आहे ते दिगंबर काटे यांनी याच्या कार्यक्रमामध्ये. त्यांच्या पसंतीचं गीत ऐकवतोय. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.
0: हॅलो
2: हॅलो.
0: हा,
2: मी आकाशवाणी
0: कार्यक्रम हॅलो दिलं मी बस गीत
2: मी बोलतोय. अविराज डोईफुडे सर, मी सर तुमचा नेहमीचा श्रोता आहे. गेल्या 15 वर्षापासून माझी आकाशवाणी शिवाय मला करमतच नाही. माझं चप्पलचं दुकान शिरोळ मध्ये येते, त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत शेटल डाऊन भोसेवर माझी आकाशवाणी, म्हणजे दुकान क्षेत्र खोलायच्या अगोदर आकाशवाणी सर माझी चालू असते.
0: बर, म्हणजे शटर उघडायच्या आधी रेडिओचं बटन सुरू होत आणि मग नंतर जे आहे जाताना पहिले रेडिओचं बटन बंद आणि नंतर मग शटरचं बटन बंद.
2: आकाशवाणी चालू असली ना प्रत्येक कार्यक्रम आरोग्यदायक कार्यक्रम इतके मनासारखे म्हणजे ऐकण्यासारखे असतात. काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं इतकं मस्त त्याप्रमाणे वागणूक मध्ये सुद्धा प्रतिसाद बदल होतो.
0: हे
2: सगळं तुमच्या आकाशवाणी कृपेमुळे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत तुम्ही करता, त्यामुळे तुम्हाला आकाशवाणीला मानाचा मुजरा सर.
0: अच्छा, अभिराज डोईफुडे गीत कोणतं ऐकूयात कार्यक्रमात आज?
2: एखादं सर पावसाळी तुमच्या याने आवडतं लावलं तरी चालेल, कारण का आमच्याकडे एकीकडे पाऊस सुद्धा बाहेर आता 1-2 दिवस झालं पूर्ण शिरवळ पावसाने व्यापलेलं आहे. बघा सगळ्या महाराष्ट्रात पूर्ण पाऊस पडावा ही बळी राजाचरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. शेतकरी राजा खुश असल्याशिवाय उद्योग धंदे आमच्या सारखे जे तुमचे चालणार नाही असं होतं ना.
0: अच्छा बरं, मला एक सांगा एक. हो हो, बोला बोला. मला असं सांगा की छान तुम्ही सकाळी शटर उघडलंय, दुकान उघडलंय, रेडिओ

0: ऑन केला आहे, तुमचं काम सुरू केलं आहे, कोणतरी ग्राहक आला आहे, मस्तपैकी रेडिओवरती छान गाणं लागलं आहे, आणि एखाद्या ग्राहकानं तुमच्याशी गप्पा मारता मारता त्याला एकाचाच जोड घ्यायचा होता, आणि मग त्या गाण्याच्या तंत्रीमध्ये त्याने दोन जोड तीन जोड विकत घेतले वगैरे, असं काही प्रसंग कधी झाला आहे का?
1: अक्षरशः नाही सर, अक्षरशः मी गाणी ऐकली ना
0: हा
1: तर शूज घेता घेता सॉक्स घेता
0: बरं. अच्छा हा
1: तो सॉक्स अडकवलेला दिसतो,
0: अच्छा
1: अडकवलेली दिसतो कुठे,
0: हा
1: म्हणले की दोन चार आयटम असतात ना.
0: बरं, तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करता? मला हे सांगा, तुम्ही तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करता? म्हणजे हा बूट आहे तर या बुटाला साजेचे असं हे सॉक्सचा जोड, त्याला साजेचं असं लेसचा जोड, मग त्याला साजेचं असा एखादा छानपैकी पॉलिश करायला हा ब्रश, मग त्याचं ते पॉलिश वगैरे, असं काही थोडंसं मार्केटिंग करता की नाही? स्ट्रॅटेजी आम्हाला जरा थोडीशी सांगा ना.
1: फुटवेअर आमच्या वडिलांपासून 30 वर्षापासून आमचं फुटवेअरचं दुकान आहे, त्यामुळे लोकांना माहिती आहे हे सगळं इथं ब्रँडेड आहे, चप्पल शूज बूट पॉलिश बिट पॉलिश सगळं करून आणि योग्य दरात कुठल्याच गिरायकाला वयोवृद्ध माणूस असून द्या नाही तर नवीन मुलगा आलो 100% येणार.
0: अच्छा, छान चरण सेवा केंद्र तुम्ही चालवताय, तर तुमच्या पसंतीनं एक पावसाळी गीत एक ऐकवतोय तुमच्यासाठी.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार सर. मी बीड शहर इथून धनंजय टौल बोलतोय. जय जीवेश्वर रेडिओ शो तासंग. आज आम्हाला गीत ऐकायचंय.
0: अच्छा, बर, बोला.
1: आज आम्हाला गीत ऐकायचंय. चित्रपटाचं नाव आहे खिलाडी. चित्रपटातील गीत ऐकायचंय. वादा रहा सनम होंगे जुदा ना हम.
0: अच्छा, बर. धनंजय यांनी हा वादा कोणाला केला आहे? आम्हाला ऐकायला आवडेल हा वादा.
1: आणि माझ्यासोबत या गीताला पसंत कळवली आहे नंदकिशोर घटेजी, रणजित थोरात, रामनिवास अग्रवाल, बिरजू परदेशी यांना हे गीत ऐकायचंय.
0: अच्छा, बर. म्हणजे या सगळ्या मित्रमंडळींना हा वादा केलाय की फोन लागला की खिलाडी चित्रपट, आणि खिलाडी चित्रपट म्हटलं की वादा रहस्यनम होंगे जुदा ना हम. चला, हे खिलाडीचं गीत ऐकवतोय आमच्या या श्रोत्यांसाठी. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: ओके, हॅलो.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: हा, मी सौ कल्पना बंब बोलते वाल्लेकरवाडीहून.
0: बोला. स्वागत कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम हॅलो तुला मी बसकीत.
1: हो, 14 जुलैला माझ्या मुलीचा लग्नाचा 14वा वाढदिवस आहे.
0: बर.
1: ती खूप हुशार आहे, इंजिनियर आहे, ENTC इंजिनियर. जावई मेडिकल मध्ये असतात, मेडिकल झाले त्यांचं. आणि त्यांना दोन मुले आहेत, खनक मौलिक मुथ्था आणि मितांश मौलिक मुथ्था. आणि मुलीचं नाव कीर्ती मौलिक मुथ्था आणि जावयाचं नाव मौलिक भूपेंद्र कुमार मुथ्था. तर त्यांना एक गाणं डेडिकेट करायचंय मला.
0: कुठलं गीत डेडिकेट करूयात?
1: तुम

0: जागे न सोता है क्या करू हाय, कुछ कुछ होता है क्या करू हाय, कुछ कुछ होता है.
1: कुछ कुछ होता है चित्रपटाचं हे शीर्षक गीत.
0: हो
1: चल
0: हे गीत लावायचंय.
1: ओके.
0: आणि त्यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या या रेडिओ मार्फत मी हे देते, आकाशवाणी मार्फत आपल्या शुभेच्छा देते की त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं आनंदाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांना संपूर्ण त्यांचे स्वप्न पूर्ण होवोत या माझ्या त्यांना शुभेच्छा.
1: चालेल, धन्यवाद या फोनसाठी. तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमामध्ये.
0: ओके ओके.
1: हां.

यानंतर पुन्हा आपली भेट होईल आमच्या याच कार्यक्रमात गुरुवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत याचं ध्वनीमुद्रण होत असतं, प्रसारण होतं विविध भारतीला FM बँड 101 मेगाहर्ट्सवर शुक्रवारी दुपारी 12 ते 1 दरम्यान. एक आवाहन आणि विनंती 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद, तो तब तक कीजिए.

आणि आता दुसरी विनंती आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता.

0: त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. आता कैलाश शिंदे या कार्यक्रमात आपली रजा घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो दिलो मे बसे गीत हा फोन इन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून। सादर करते होते कैलास शिंदे। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: श्रोतो हो आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात। येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल। पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल। लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल। मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

0: श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं रामलीला या चित्रपटातलं. शब्दरचना होती सिद्धार्थ गरिमा यांची आणि संगीतकार होते संजय लीला भन्साळी. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिल अँड बिल्डिंग, पुणे.

जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. गायलं होतं फरहान अख्तर आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं शंकर एहसान लॉ यांचं. यानंतर ऐकूया अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीत विशाल शेखर यांचं, चित्रपट हॅपी न्यू इयर.

अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेले हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. संगीतकार होते अमित त्रिवेदी आणि चित्रपट होता केदारनाथ.

0: बॉर्डर टू या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहित चौहान, बी प्राक आणि सहकाऱ्यांनी.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

राजी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं हर्षदीप कौर, विभा सराफ आणि शंकर महादेवन यांनी. गीतकार होते गुलजार आणि संगीतकार होते शंकर एहसान लॉय.

0: दीपाली साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत होतं रश्मी विराग यांचं. संगीतकार होते जीत गांगुली आणि चित्रपट होता हमारी अधुरी कहाणी. द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातली यानंतरची गीतं थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष

जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तत्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नियोजन संपलं, माफ करा, निवेदन संपलं. आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून आपण ऐकत आहात. ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

0: अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत होतं खामोशिया या चित्रपटातलं. गीतकार रश्मी सिंग यांच्या या गीताला संगीत होतं जीत गांगुली यांचं.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
3: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: बंटी और बबली या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी. गीतरचना होती गुलजार यांची आणि संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव नव्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: द नेक्स्ट वेव. The next wave.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. दुपारचे 2 वाजत आहेत. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शकील बदायूनी यांचं. संगीतकार होते नौशाद आणि चित्रपट होता दिल दिया दर्द लिया.

वासना या चित्रपटासाठी संगीत होतं चित्रगुप्त यांचं, शब्दरचना होती साहिर लुधियानवी यांची आणि हा स्वर होता लता मंगेशकर यांचा.

0: तलाशी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. शब्दरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: जीत के साथ समापन किया। जापान और स्वीडन का मुकाबला एक एक गोल की बराबरी पर समाप्त हुआ। दोनों टीमों ने अंतिम 32 में जगह बना ली है। अगले दौर में जापान का मुकाबला 5 बार के चैंपियन ब्राजील से होगा। वहीं ग्रुप ई के मैच में इक्वाडोर ने जर्मनी को 2-1 से हराकर नॉकआउट चरण में प्रवेश किया। एक अन्य मुकाबले में कोट डी आइवर ने कुरासाओ को 2-0 से हराकर पहली बार नॉकआउट चरण के लिए क्वालिफाई किया। हॉकी में लंदन में आयोजित FIH प्रो लीग में आज शाम भारत का मुकाबला पाकिस्तान से होगा। मैच रात 10:30 बजे से शुरू होगा। इससे पहले हुए मुकाबले में भारत ने पाकिस्तान को 4-3 से हराया था।
1: मौसम विभाग ने पश्चिम बंगाल के तराई वाले क्षेत्र, सिक्किम, बिहार, तटीय आंध्र प्रदेश, तटीय कर्नाटक, कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र और पूर्वोत्तर के कुछ हिस्सों में तेज वर्षा का अनुमान व्यक्त किया है। गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश और उत्तराखंड के कुछ हिस्सों में अगले 3 से 4 दिन में दक्षिण पश्चिम मानसून के आगे बढ़ने की परिस्थितियां अनुकूल हैं। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। गृह मंत्री अमित शाह का मादक पदार्थ के खिलाफ एकजुट होकर लड़ने का आह्वान। कहा, मादक पदार्थ राष्ट्रीय सुरक्षा, युवाओं के भविष्य के लिए गंभीर खतरा। उत्तर प्रदेश पुलिस ने राम मंदिर चढ़ावे में गबन मामले में 8 लोगों को गिरफ्तार किया। भारत ने 34 देशों के साथ मिलकर अमेरिका के नेतृत्व वाली पहल पर हस्ताक्षर किए। इसका उद्देश्य मजबूत AI आपूर्ति श्रृंखलाओं का निर्माण करना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुहर्रम पर हजरत इमाम हुसैन के बलिदान का स्मरण किया। T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में आज शाम भारत का मुकाबला आयरलैंड से। टीम में पदार्पण करने वाले प्रतिभाशाली खिलाड़ी वैभव सूर्यवंशी पर सभी की निगाहें। और फीफा विश्व कप में ऑस्ट्रेलिया ने ग्रुप डी के एक मुकाबले में पराग्वे के साथ ड्रॉ खेलकर नॉकआउट चरण के लिए क्वालिफाई किया।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। दुपारचे ठीक आडीच वाजलेत। साध संवाद या कार्यक्रमांतर्गत ऐकूया नर्मदा परिसरात पर्यावरण विषयक काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत। निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं आहे। ऐकूया साध संवाद।
3: श्रोते हो नमस्कार। साध संवाद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नर्मदा परिक्रमा हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय, कुणासाठी धार्मिक, कुणासाठी आध्यात्मिक, तर कुणासाठी आयुष्यात एकदा तरी करण्याची गोष्ट। ही परिक्रमा करून आल्यानंतर आयुष्य बदलून गेल्याचंही काही जण सांगतात। आयुष्य बदललं ते अर्थातच समजुतीच्या पातळीवर। नर्मदा परिक्रमेसाठी महाराष्ट्रातनं जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतेच आहे। परिक्रमेला आपण जातो, तिथल्या सुविधा वापरतो, आपला भार तिथली परिसंस्था काही दिवसांसाठी का होईना सोसत असते। या जाणीवेतनं अनेकांनी परिक्रमेच्या मार्गावर कामं उभी केली आहेत। परिक्रमावासियांच्या मदतीसाठी तिथल्या आश्रमांसोबतही अनेकांनी बांधून घेतलं आहे। आज आपण आमंत्रित केलं आहे प्रशांत कुलकर्णी यांना। प्रशांत नमस्कार, तुमचं स्वागत आहे आकाशवाणीमध्ये।
4: नमस्कार।
3: प्रशांत कुलकर्णी यांची खासियत अशी की केवळ परिक्रमावासियांचा विचार त्यांनी केलेला नाही, तर नर्मदेच्या भोवतालचा परिसर आणि तिथल्या परिसंस्था, तिथली वनराई यांचा विचार त्यांनी केला आहे आणि त्यासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे। प्रशांत, तुम्ही ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, असं काही काम उभं करावं याची प्रेरणा कशातनं मिळाली?
4: खरं तर शाळेमध्ये मी सहनिवासात राहायचो, तर प्रबोधिनीचे संचालक माननीय गिरीशरावजी बापट जे होते त्यांच्याकडून पहिल्यांदा नर्मदा हा शब्द मी ऐकला होता की नर्मदा नावाची नदी आहे आणि ती किती पूज्य आहे किंवा तिची परिक्रमा होते हे पहिल्यांदा त्यांच्याकडून मी ऐकलं होतं सहनिवासामध्ये। त्यानंतर प्रबोधिनीचा संस्कार हा नेहमी असाच राहिलेला आहे की तुम्ही जे काही ज्ञान मिळवताय त्याचा उपयोग समाजासाठी किती होतोय हे फार महत्वाचं आहे। तर एक पद्य आम्हाला होतं शाळेमध्ये शिकवलेलं, परिक्रमा मार्गावर मी जेव्हा शूलपाणीची झाडी म्हणून एक भाग लागतो, म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यांमध्ये हा भाग आहे, साधारण 250 किलोमीटरचा हा भाग आहे।
3: जंगल शूलपाणी,
4: शूलपाणीची झाडी असं त्याला म्हणतात, कारण पूर्वी तर खूप झाडी होती, 50 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे हत्ती आणि अस्वल यांचा वावर होता असं म्हणतात। पण आता जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये झाडच शिल्लक नाहीत, म्हणजे वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की असे अनेक दूर दूरपर्यंत डोंगर तुम्हाला असे उघडे बोडखे दिसतात। तर ते नेमकं इथून जाताना मला ते पद्य आठवलं, त्यात असं म्हणलं की बोडखे रागडे होता पर्वतमाथे आटले झरे आणि सुखलेले पाणवठे. तर ते पाणवठे सुकलेले आहेत, प्यायला पाणी नाही, झरे आटलेले आहेत, नद्यांना पाणी नाही. 4 दिवस मी चालत होतो सावली छायादार

0: वृक्ष नाही एखादाही, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि मला जाणवलं की अरे हा, म्हणजे आपल्याला कार्य करण्यासाठी शाळेत जे सांगितली ती हीच जागा आहे हे मला तेव्हा अगदी जाणवलं होतं. आणि सुदैवाने तिथेच 35 वर्ष परिक्रमावासींची सेवा करणारे एक फोदला गारद्या पावरा नावाचे आदिवासी महात्मा होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं, परंतु त्यांनी मला आवर्जून त्या ठिकाणी परत एकदा बोलवलं आणि इथं तू राहा आणि आम्हाला मदत कर असा त्यांचा एक विनंतीचा सूर होता. तर त्यामुळे मी तिथे खरं गेलो परत.
1: पण नर्मदेला जाण्यापूर्वीही झाडं लावणं किंवा ती जगवणं याचे कष्ट घेतलेत तुम्ही, परिश्रम घेतलेत त्याच्यासाठीचे.
0: होय होय, ती आवड पहिल्यापासूनच आहे, म्हणजे पर्यावरणाची निसर्गाची आवड आहे. याचं कारण असं की आपण त्याला वेगळं करू शकत नाही आपल्या आयुष्यापासून, कारण आपण जो श्वास घेतोय तो ऑक्सिजनच मुळे झाडांपासून येतोय. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी झाडं तोडीन आणि जिवंत राहीन, शक्यच नाही. तुम्हाला श्वासासाठी जो लागणारा ऑक्सिजन आहे तो झाडांशिवाय, तो निर्माण करणारी यंत्रणाच अजून अस्तित्वात यायची आहे. कोविडच्या काळात लोकांनी बघितलं ऑक्सिजनचं महत्व किती आहे. शाळेमध्ये आम्हाला अनेक जे व्याख्यानं व्हायची त्याच्यातनं हा संस्कार मिळत गेला. म्हणजे आम्ही फुलपाखरं तयार करायचो, म्हणजे जगन्नाथ कुंटे ज्यांची परिक्रमा प्रसिद्ध आहे त्यांचा मुलगा कृष्णमय कुंटे तो आमच्या इथे यायचा, त्यांनी मला फुलपाखरं बनवायला शिकवलं होतं. त्याच्यानंतर किरण पुरंदरे यायचे. तर या सगळ्यांचे संस्कार हे त्या बालवयात माझ्यावरती होत होते की आपण झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे नंतर सुद्धा मी कुठे जिथे जाईन तिथे झाडं लावली. म्हणजे तमिळनाडूमध्ये मी काही काळ होतो, तिथे पण आम्ही, तिथला ताड हा राज्यवृक्ष आहे, तर त्याची जवळपास 1 लाख झाडं आम्ही लावली होती 3.5 वर्षामध्ये.
1: अच्छा, आणि नर्मदा परिक्रमा करायला गेलात आणि तिथे त्या कामाशी जोडले गेलात, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. तून आश्रमांसोबत आपण आहात, भाबरी आणि धावडीपाड्याचा आश्रम त्याच्यासोबत आपण राहत आणि काम करत आहात.
0: हा हा जो आता म्हणजे भाबरीच आश्रम का, तर म्हणजे भाबरी गावातला धावडीपाडा हा भाग आहे, तो साधारण शूल पाणीझडीचा मध्यबिंदू येतो साधारण.
1: अच्छा,
0: महाराष्ट्राचा नकाशा जर आपण पाहिला तर उत्तरेकडनं महाराष्ट्रातलं पहिलं गाव भाबरी आहे. म्हणजे उत्तर दिशेकडनं महाराष्ट्राचं जे वरती डोकं दिसतं त्याच्यावर नर्मदा मैया आहे आणि नर्मदेच्या खाली जे पहिलंच गाव लागतं उत्तरेकडचं टोक ते हे भाबरी गाव आहे. परिक्रमेमध्ये तुम्ही मध्य प्रदेश ओलांडला, झरकल नदी ओलांडली की पहिलं गाव भाबरी लागतं. आणि इथे काम करण्याचं कारणच आहे की हा जो पूर्ण परिसर आहे या पूर्ण परिसराचं पुन्हा एकदा पुनर्वनीकरण व्हावं अशी इच्छा मनात धरून मी तिकडे गेलो होतो. म्हणून आपण हा आश्रम निवडला, कारण इथून दोन्ही दिशेला जाणं सोपं आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी येणं खूप अवघड आहे, कारण इथपर्यंत मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा रस्ता नव्हता. आता सुदैवानी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता झालेला आहे, अजून वीज तिथे पोहोचायची आहे. आता वीज टाकण्याचं काम पण चालू आहे. एसटी महामंडळाशी पण आम्ही संपर्क साधला की इथं तुम्ही गाडीची व्यवस्था करावी, कारण पूर्वी तोरणमाळापर्यंत गाडी यायची, आता तीही येत नाही. तिथून पुढे 32 किलोमीटर मी चालत जायचो, असा तो सगळा दुर्गम भाग आहे.
1: पण वस्ती किती आहे त्या गावाची? म्हणून
0: वस्ती भरपूर आहे. आता फक्त भाबरीचा विचार केला तर 4,500 जवळपास लोकसंख्या आहे त्या गावाची. गावं विरळ विरळ आहेत, 7-7 किलोमीटर वरती गाव आहेत.
1: वाड्या वस्त्या असं म्हणूया.
0: हा, इथे आपल्याकडे जशा वाड्या असतात किंवा वस्त्या असतात तसं तिथली संकल्पना नाही. तिथं प्रत्येक जण आपापलं घर वेगळं बांधतो, त्यामुळे एक डोंगर एक घर अशा पद्धतीची रचना आहे. त्याचा परिणाम असा होतो की त्या एका घरातल्या माणसांकडनं तो डोंगर अख्खा साफ होऊन जातो आणि असं करता करता अख्खं जंगल तिथलं. एकाच ठिकाणी जर तुम्ही राहिलात तर कदाचित तुम्ही झाडं कमी तोडाल, पण सगळे विरळ विरळ असल्यामुळं सलग असा तो विरळीकरण झालं जंगलाचं.
1: पण ही गेल्या 20 वर्षातली गोष्ट आहे.
0: हो, गेल्या 20 वर्षामध्ये हे प्रामुख्याने झालेलं आहे, कारण तिथले जे वयस्कर लोक आहेत 84-94 असं वय असलेली माणसं तिथे आहेत, त्यांच्याशी मी गप्पा मारतो तेव्हा ते सांगतात अरे 20 वर्षापूर्वी अस्वलाने माझ्यावर हल्ला केला होता आणि आता तो म्हणतो की इथून पार मला 8 किलोमीटर लांबचा डोंगर दिसतोय, म्हणजे ती झाडी विरळ झालेली आता.
1: पण मग गावातलं लोकांचं उपजीविकेचं साधन काय आहे?
0: तिथल्या लोकांचं मुख्य साधन पावसाळी शेती आहे. 4 महिने ते शेती करतात, त्यात सुद्धा मुख्यत्वे करून बाजरी, थोडीशी ज्वारी आणि कधी मका वगैरे, पण तो चांगल्या दर्जाचा येत नाही तिथे, कारण पूर्ण डोंगर उतारावरची शेती आहे. महत्वाचा प्रश्न तिथला असा आहे की माती वाहून चालली आहे अनेक वर्ष. झाडं निर्वनीकरण झाल्यामुळं माती पकडून ठेवणारी यंत्रणाच नाही, तर दरवर्षी पावसामध्ये सुपीक माती, जी म्हणजे 1000 वर्ष जंगलांनी तयार केलेली माती, ही वाहून जाते. ओढ्या नाल्यांमधनं, उपनद्यांमधनं नर्मदेत जाते. नर्मदेतनं ती समुद्रात जायची पूर्वी, पण आता धरणामुळं त्या सरदार सरोवर धरणाची खोली कमी करत जाते ती माती. त्या मातीचा उपयोग कोणालाच होत नाही, त्याची धारणक्षमता कमी होते पाण्याची.
1: आणि सुपीक आहे माती,
0: सुपीक माती, काळी काळी भोर माती, पण ती आपण अडवू शकत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिला प्रयत्न मृत्संधारणाचा करतोय की माती अडवावी, ती परत एकदा वापरावी असा प्रयत्न चालला.
1: अशी सगळी परिस्थिती असताना कामाची सुरुवात कुठल्या बिंदूपासून तुम्ही केलीत?
0: सुरुवात अशी झाली की तिथला त्या फोदला मामांचा एक मुलगा, मी त्यांना एकूण 9 मुलं 9 मुली, मोठा परिवार आहे, त्यातला एक दिने एकच मुलगा शिकलेला आहे दिनेश नावाचा, तर तो नोकरी शोधायला म्हणून पुण्यात आला. मग त्यांनी मला फोन केला की तू मला भेटता का, मग गेलो भेटायला, त्याला काम हवं होतं.

0: म्हटलं तू इकडे कालास पहिली गोष्ट, तर तोंडला की वाघाने माझा बैल खाल्ला, तर आता मला 22,000 रुपयाचा बैल विकत घ्यायचा आहे, ते पैसे नाहीत म्हणून मला काहीतरी मजुरी करायची, तर मला काम मिळवून द्या. मी म्हटलं की अरे आपण जर आपल्या गावातच राहिलो तर तुला चालणार नाही का? तो म्हटलं की आमच्याकडे पाणी नाही, रस्ते नाहीत, वीज नाही. म्हणलं आपण एक काम करू, तू शिकलेलास ना तर तू मजुरी करू नकोस, आपण परत जाऊ आणि आपण उपाय काढूया शोधून पाण्यावरती काय उपाय करता येईल, वीज नाही तर आपण काय पर्याय करू शकतो, सौर ऊर्जा वापरू शकतो का? तोंडला पण मला इथलं काय माझ्याकडे निधी पण नाही काहीच नाही. म्हटलं निधीची काळजी करू नका, आपण जाऊया परत चांगल्या कामाला सुरुवात करूया. मी अक्षरशः असा अनुभव आहे आमचा की तुम्ही चांगलं कार्य सुरू केलं ना की हजारो हात मदतीसाठी पुढे येतात, आणि तो आम्ही अगदी अनुभव घेतला की जसं आमचं तिथलं काम सुरू झालं त्याबरोबर आपोआप लोक मदतीला पुढे येऊ लागले. आणि मग सुरुवात आम्ही पाण्यापासून केली, तिथं सगळ्यात पहिलं आम्ही छोटंसं धरण बांधलं, पाण्याची गती कमी केली, मग हळूहळू धरणांची संख्या वाढवत नेली, शाळा सुरू केली. सगळ्यात
1: धरण म्हणजे बंधारे, असं
0: लघु बंधारे, त्याला आम्ही असं कंबर बांध असं म्हणतो, कंबरेच्या उंचीचा बंधारा, कारण त्याच्यापेक्षा मोठा बंधारा बांधला तर तो फुटून अपघात होऊ शकतात, कारण हे कच्चे बंधारे आहेत, आपल्याकडे तिथं यंत्र उपलब्ध नाहीत कुठली. तर मानवी बळाचा वापर करून जे काही शक्य होतील असे बंधारे आम्ही घातले. शाळेत शाळकरी मुलांनी बांधले ते बंधारे. सगळ्यात पहिले आम्ही शाळा चालू केली, कारण त्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार अजिबातच नव्हता, हे शाळा नाहीच आहे, तर त्यामुळे सर्वप्रथम शाळा चालू केली. या मुलाच्या शिक्षणाचा वापर व्हावा असा आम्ही प्रयत्न. दिनेशची पत्नी आहे, तिला 92% मार्क आहेत रमीला, तर तिला पण मग आम्ही ते दोघं मिळून ती शाळा चालवतात. बंधारे घातले, त्यानंतर मग आम्ही विहीर घेतली. विहीर घेण्यापूर्वी आधी बंधारा घातला की ते पाणी मुरलं पाहिजे जमिनीत, मग विहीर घेतली, त्यामुळे विहिरीला वर्षभर पाणी पुरलं. मग सौर पंप बसवला, मग त्या सौर पंपाच्या साहाय्याने पाणी मारायला सुरुवात केल्यावर आधी कुंपण घातलं, कारण इथं बकऱ्या शेळ्या गुरंढोरांना खाण्यासाठी गवत शिल्लक नाही, त्यामुळे तुम्ही जे काय लावाल झाडं ती ते खाऊन टाकतात, त्यामुळे आधी कुंपण केलं आणि मग आपण झाडं लावली. पुण्यामध्ये देवराई नावाची संस्था आहे, रघुनाथ ढोले सर, तर त्यांनी अतिशय अमूलाग्र म्हणजे अतिशय अनमोल असं सहाय्य त्यांनी आम्हाला केलं. 16,000 झाडं त्यांनी तिथे पोहोचवून दिली,
1: देशी वृक्ष सगळे,
0: हो सगळे देशी. तिथे आपण पूर्ण 250 प्रजातींचे देशी वृक्ष लावलेले आहेत.
1: किती काळात ही लावली एवढे वृक्ष?
0: 2 वर्षात आमचं हे लागवड झाली, पण अजूनही नंतर आमच्या लक्षात आलं की तिथं झाडं नेणं हे खूप अवघड पडतंय, कारण तिथले घाट कठीण आहेत आणि तिथं मोठ्या गाड्या बसत नाहीत, तर छोट्या गाडीतनं इतके झाडं नेता येत नाहीत. म्हणून आपण काय केलं, आता बीजं बँक केली, म्हणजे आपण विविध प्रकारची बीजं गोळा करतो लोकांकडून, आणि तिथे एक छोटीशी रोपवाटिका आपण केली, आणि त्या रोपवाटिकेची क्षमता 55,000 वृक्षांची आता आहे. तर तिथे झाडं बनवून आपण ते आसपासच्या जवळपास एक 9-10 गाव आहेत ते आपल्याकडनं झाडं घेऊन जातात, लावतात. त्या सगळ्यांना आपण वृक्ष संरक्षक जाळ्या आधी करायला सांगतो, आणि झाड लावल्यावर त्याचा फोटो पाठवायला सांगतो की तुम्ही झाडाची काळजी कशी घेता दाखवा. आणि आता सगळ्यांना ते महत्व पडलेलं आहे, त्यामुळे आसपासच्या गावातले लोक पण झाडं घेऊन जातात.
1: पण म्हणजे झाडं तोडणारी माणसं हीच आहेत आणि आता तेच झाडं लावतात.
0: त्यांना उपजीविकेला दुसरं साधनच नव्हतं, म्हणजे तिथं त्यांचं जी मुख्य उपजीविका होती ती नर्मदेवर होती, मासे पकडून किंवा तिथं जे धार्मिक पर्यटन चालायचं त्याच्यावर लोक जगायचे. आता ती मंदिराच्या मंदिरं जर डूब क्षेत्रामध्ये गेली तर त्यांना तिथं काही मिळालंच नाही. त्यांची चांगली शेत होती ती बुडाली, त्यामुळे त्यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना या मार्गाकडे वळावं लागलं. ते सांगतात आजही की आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही करत होतो, पण आता त्यांना कुणीतरी सांगणारं हवं होतं की हे चुकीचं आहे. बरं, हे चुकीचं म्हणल्यावर बरोबर काय, तर त्याला तोही त्यांना आपण दुसरा मार्ग दिला पाहिजे. ही लोक मजुरीसाठी मग गुजरातला किंवा अशा शेतकऱ्यांकडे जाऊन तिथं मोलमजुरी करायची, म्हणजे अजूनही तो प्रकार चालू आहे. इथली लोक मजुरीसाठी बाहेर जातात, मग त्याच्यातनं तिथं व्यसनाधीनता किंवा हे सगळे प्रकार वाढत गेले. पण आपण आता असा प्रयोग करतोय की आपल्या इथल्या तरुणांनी बाहेर जाऊच नये, त्यांना जो काही रोजगार आहे तो आपल्या गावातच मिळावा असा प्रयत्न चाललाय. आपण शिलाई मशीन नेली तिथे, तिथल्या महिलांना प्रशिक्षण दिलंय, ते आपले आपले कपडे शिवतात, किंवा बांबूपासून वस्तू बनवायचं प्रशिक्षण, किंवा तिथं आपण छोटा वर्कशॉपच केला होता की तिथं लाकडाचं काम किंवा कुठलंही एखादं नवीन बांधकाम असेल ते करू शकतील मुलं स्वतःच स्वतः, असं आपण प्रयोग तिकडे राबवतोय.
1: पण हे गावापुरतच आहे, म्हणजे बाहेर बाजारपेठ अजून तितक्या मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन नाहीये.
0: हा, अजून त्याची कसं आहे, सुरुवातीला त्यांना हे नवीन संकल्पना झेपणं हाच एक पहिली पायरी आहे की आपण काहीतरी गावाच्या बाहेर जातच नाही यावर्षी, हेच त्यांना काहीतरी असं अपरूप वाटतं की अरे नाही. त्यांच्याकडे अशी पद्धत झाली आहे की पावसाळा आला की शेती करायची, पावसाळा झाला की मजुरी करायची, या माइंडसेटमधून त्यांना बाहेर काढण्याचं काम चाललंय आणि त्यात बऱ्यापैकी आता आपल्याला यश येते.
1: म्हणजे आता शिक्षणाचं प्रमाण किती आहे?
0: शिक्षण नगण्य. त्या भागामध्ये ना शाळा जवळपास नाहीच आहेत. तोरणमाळला एक शाळा आहे शासकीय शाळा, ती सोडली तर आसपास त्या भागात कुठे शाळाच नाही. आणि मुलांनी शिकावं असा आग्रह पण नसतो पालकांचा, कारण त्यांना माहिती आहे गुरं सांभाळायची आहेत किंवा शेती करायची किंवा मजुरी करायची, या तिन्हीसाठी शिक्षण लागत नाही. त्यामुळे शिक्षणाचा, शिक्षण किंवा वैद्यकीय सुविधा यांचा खूप अभाव आहे त्या भागात.
1: तुम्ही कसं काय तिथे पोचलात एकतर, आणि त्याही पेक्षा तुमचा स्वीकार कसा तिथल्या लोकांनी केला?
0: मी खरं तर परिक्रमेमध्ये चालताना पहिल्यांदा तिकडे पोहोचलो. नर्मदा परिक्रमेमध्ये हे गाव लागतं आणि या आश्रमाबद्दल लोक सांगतात.

0: की बाबरे में रुको नहीं तो आगे कुछ नहीं मिलेगा. आणि ते खरंच आहे, त्याच्यापुढे खरंच काही मिळत नाही. तर त्यामुळे मी त्या बाबरीला जेव्हा थांबलो होतो धावडीपाड्याच्या आश्रमात, फोदला मामा एकटेच होते घरी आणि त्यांच्या पूर्ण त्या झोपडीमध्ये एकही वस्तू नव्हती, मोकळी झोपडी, एक टोपली आणि त्यात एक भाकरी होती. आणि त्यांनी विचारलं तू भूका आहे का, म्हटलं हां. मग त्यांनी मला ती भाकरी दिली आणि तिखटाचा गोळा दिला. तर मी आधाशासारखा खाऊन घेतला, मला भूक खूप लागली होती. मी अजून एखादी भाकरी पण खाल्ली असती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिथं भाकरीच नाही आहे, म्हणून मी झालं जेवण असं सांगितलं. आणि मी बाहेर पडणार तेवढ्यात त्या फोदला मामांची पत्नी आली झांजलीबाई, ती डोक्यावरती तीन हंडे घेऊन आली. तर ते 4 किलोमीटर लांब झरकल नदी, त्याच्यातनं त्यांनी ते हंडे आणले ते भरून. मग म्हटलं मैया आपने भोजन किया क्या, ती म्हणली नाही अभी करून घे. मग मला कळलं की यांनी मला दिलेली भाकरी ही तिच्या नावची होती आणि घरामध्ये धान्य पण नव्हतं. माझ्या लक्षात आलं की हे काय अभावात सेवा देतात. आणि मग म्हटलं हे पाणी किस केले, ती म्हणली की नाही परिक्रमा असते, ते हात पेर धोएंगे, कपडे धोएंगे, नहाएंगे आणि मग उरलं पाणी तर आम्ही पिणार. तर हे बघून मी म्हणजे हादरलोच की अरे इथं पाण्याची व्यवस्था नाही, अन्नधान्याची व्यवस्था नाही, तरीही सेवा देत आहेत का, तर याला पुढं काय मिळणार नाही. ज्या किती मोठा त्याग आहे आणि त्यांना स्वतःला 18 मुलं आहेत, त्यांना पण खाऊ पिऊ घालायचं आहे. नंतर मला असं कळलं की बरेचदाही मुलं उपाशी असायचे आणि हे परिकांवासींना खाऊ घालायचे का, तर मुलं जाऊ शकतात डोंगरावरती, परिकांवासी जगणार नाही. म्हणजे हा जो त्यांचा त्याग आहे ना, त्यांनी माझे डोळे खाडकन उघडले. इकडं शहरामध्ये आपण सहज नको म्हणून अर्धी पोळी फेकून देतो, भाजी टाकून देतो असे आपण, आणि तिथं अक्षरशः आपल्या घासातला घास काढून देणारे हे आदिवासी पाहिले आणि मला लक्षात आलं की नाही आपल्याला जर काही यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. त्यामुळे ती जी एक भाकरी होती भाकरीची भाकरी, त्याच्यामुळे मला असं जाणवलं की नाही आपण इथं आलं पाहिजे परत आणि काहीतरी यांच्यासाठी पण केलं पाहिजे. जे माझं ज्ञान आहे त्याचा वापर यांना करून दिला पाहिजे. मग आपण पाण्याच्या टाक्या तिथं उभ्या केल्या, त्यानंतर मग आपण तिथं आता विहिरीत आपल्या आता विहिरींची संख्या 7 पर्यंत गेलेली आहे, मोठे बंधारे 2 घेतलेले आहेत आणि आता आपण फेरो सिमेंटची टाकी केली मोठी. हे ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्याच मार्गदर्शनाखाली जलवर्धिनी म्हणून संस्था आहे, त्यांची ती संकल्पना आहे, इटालियन तंत्रज्ञान आहे. तर ती आपण फेरो सिमेंटची टाकी तिथे केली. नंतर मला असं लक्षात आलं की या टाकीचं पाणी आपण घरोघरी देतो आहे, म्हणजे 22 घरांना आपण हर घर नल योजना आपणच आपल्या आश्रमातर्फे चालू केली. दुसरी गोष्ट, लाकडं तोडण्यासाठी खूप दूरवर जायचं आहे या बाया, डोंगरामध्ये लांब लांब लांब, कारण जंगल संपलेलं आहे. मग जिथं कुठं जंगल शिल्लक आहे थोडंफार तिथं जाऊन खाली पडलेली लाकडं गोळा करून आणायची. तर हे अंतर म्हणजे 4 किलोमीटर कधी 6 किलोमीटर आणि मोठ्या मोठ्या 100-100 किलोच्या मोळ्या घेऊन त्या यायच्या. म्हटलं नाही हे थांबलं पाहिजे, म्हणून मग आपण तिथे गोशाळा चालू करून गोबर गॅसचा प्रकल्प टाकला.
1: अच्छा.
0: एक मेक्सिकन कंपनी आहे सिस्टेमा, त्यांचा खूप चांगला असतो गोबर गॅसचा तो फुगा. तर तसा आपण एक मोठा गोबर गॅस तिथे बसवलाय. आता पूर्ण स्वयंपाक हा तो गोबर गॅस किंवा सौर चूल आहे किंवा निर्धूर चूल आहे किंवा एक फेकून दिलेल्या ऑइलवर चालणारी चूल आहे. आता तिथं गाड्या बऱ्याच जणांच्या असतात, त्यांचं जे वाया गेलेलं ऑइल आहे ते जळलेलं ऑइल वापरून आपण चूल चालवतो. अशा 4 वेगळ्या चुलींवर आपण स्वयंपाक करतो आणि परिक्रमाशी जो कचरा करून जातात त्या कचऱ्याची संधी करतो. म्हणजे तो कचरा गोळा करून त्याचे मी ब्रिकेट्स बनवतो, म्हणजे शुष्क काष्ठ बनवतो 100 टनचा जॅक खाली दाबून आणि ते आम्ही लाकडाच्या ऐवजी जाळतो. तर अशा पद्धतीने आपण लाकडाचा वापर शून्यावरती आणलेला
1: आहे. म्हणजे गोबर गॅस घरोघरी तुम्ही म्हणजे त्याचा उपयोग कसा होतो का तो
0: आश्रमासाठी? आश्रमापुरता आहे. कसं आहे गावातली म्हणजे जवळपास 150 मुलं रोज आपल्याकडे असतात जेवायला आणि परिक्रमाशी असतात. या सगळ्यांचं भोजन प्रसादी ही त्याच्यावरती बनते गोबर गॅसवर, इतकी त्याची क्षमता आहे.
1: शाळेतल्या मुलांना पर्यावरणाबद्दल शिकवणं ही फार महत्वाची गोष्ट आणि मुलंच लवकर शिकतात आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं. तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही कशी सुरुवात केली मुलांना शिकवण्याची?
0: खरं सांगायचं तर ना प्रयत्न आमचा झाडं लावण्याचाच होता. मला असं लक्षात आलं की मी मोठ्यांना सांगतोय की खड्डे घेऊ आपण, झाडं लावू, पाणी लावू, पाणी घालू त्याला, तर ते थोडेसे उदासीन वाटायचे मला. पण लहान मुलं न सांगता उत्साहाने पुढे पुढे येऊन काम करतात असं माझ्या लक्षात आलं की इथे खड्डा घेऊ, मी खड्डा घेतो, मी पाणी घालतो. तर त्यांचं हे सगळं बघितल्यावर मला असं जाणवलं की अरे यांना जास्त इच्छा आहे हे करण्याची, कारण त्यांनी झाडं तोडलेली नाहीत आणि त्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे नवीन काहीतरी आपण रचनात्मक कार्य करतोय हे माणसाला आवडतं. त्यांची ती आवड बघून माझ्या मनात असं आलं की आपण आता मुलांनाही शिकवलं पाहिजे. आणि मग नंतर आता तर असं झालं की आपण तिथे प्रोजेक्टर वगैरे पण लावलेला आहे, मुलांना टेलिफिल्म दाखवतो आम्ही जंगलाच्या, प्राण्यांच्या, जगातमध्ये कशी जंगलं आहेत, त्या जंगलामुळे पाणी कसं येतं, शेती कशी चालते, हे सगळं आपण त्या मुलांना दाखवतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की ती मुलं जेव्हा त्यांच्या घरी जातात म्हणजे अगदी सहज त्यांच्या ते अंगवळणी पडले की जाता जाता सहज एखाद्या झाडाला पाणी घालत जातात. हां, किंवा जाताना त्यांना एखादी बी दिसली पलाशची तर ती जाता खोचून जातात. त्यांना मी सांगितलं की बी अशी उघडी दिसली की ती खोचून टाकायची कुठे, तर त्याचा प्रभाव असा आला की आता तिथे अनेक झाडं उगवत आहेत. म्हणजे तिथले गावकरी सांगतात की अरे इथं या भागात झाडं कधी नव्हती, आता येत आहेत. म्हणजे वैयक्तिक मी माझा मुलगा तिकडे आला होता सुट्टीला, त्यांनी 4,500 पलाशची झाडं लावली एकट्याने. म्हणजे एवढी क्षमता असते मुलांची फक्त.

0: लोखंडाचा वापर करून घेतला पाहिजे असं आहे.
1: आणि डोळे योग्य वयात उघडणं हे फार गरजेचं आहे की आपल्या भोवतीचं पर्यावरण असेल किंवा एकंदरच पर्यावरणाचा विचार रुजवणं हे या शाळेमध्ये फार चांगल्या पद्धतीने होत असणार. पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही या भागात बसवले आहे.
0: होय, कसं आहे हा जो भाग आहे ना, या भागामध्ये पाऊस किती पडतोय, इथे तापमान किती आहे, इथं आर्द्रतामान किती आहे, याचं कधी वस्तुनिष्ठ मोजमाप झालेलंच नव्हतं. कारण या संपूर्ण भागामध्ये ऑब्झर्वेटरी अशी काही नाही आहे. परिक्रमेमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र विभागाचे एक माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर मिलिंद मुजुमदार म्हणून, ते तिथे आले होते. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा या विषयाबद्दल सांगितलं की अरे हे आपण मोजू शकतो किंवा सॉइल मॉइश्चर मातीचं तापमान किंवा मातीची आर्द्रता ही मोजून त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण त्याचा लाभ घेऊ शकतो हे त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथल्या 10 गावांमध्ये आपल्या आश्रमातर्फेच पर्जन्यमापक, तापमापक, आर्द्रता मापक असे बसवलेत. आणि त्याचे रोज आपण नोंदी घेतो. सकाळी 8:30 त्याच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा वापर आपल्याला म्हणजे अगदी साधं गणित आहे की एखाद दिवशी आर्द्रता कमी असेल, अगदी कमी 12% वगैरे, तर त्या दिवशी गुरांना पाणी जास्त पाजावं. हा, किंवा त्या दिवशी गुरांना चरायला सोडू नका कारण ते घसा कोरडा पडेल त्यांचा. किंवा एखाद दिवशी आर्द्रता 90%च्या पुढे गेली तर पाऊस पडण्याची शक्यता असते. तर आता हे आमची छोटी छोटी मुलं पण सांगतात, ते मापक बघून ते सांगतात किंवा पावसाचं मोजमाप आपल्याकडे कधी झालं नव्हतं, ते आपण आता इथून पुढे करणार आहे. आणि असा प्रयत्न करतोय की हे आपल्या जो केंद्र सरकारचा डेटाबेस आहे त्याच्यामध्ये ही माहिती जाईल. कारण शेवटी हा आपला देशाचा भाग आहे, इथं मोजमाप होत नव्हतं, ते आपण आता करतोय. आता सध्या आपण 10 लावलेत, आपल्याला हळूहळू ही संख्या वाढवत न्यायची आहे. संपूर्ण 250 किलोमीटरमध्ये आपण हे लावणार आहे.
1: मुलं हे बघतात, मुलांना
0: हे मुलंच बघतात. म्हणजे मुलांना जो काही उत्साह आहे ना, खरं सांगतो आपल्याकडं ना, आपण त्यांना मुलं म्हणून कमी लिखतो असं लिखू नये. माझं स्पष्ट मत आहे, 6 वर्षाच्या पुढचं कुठलंही मूल हे त्याला दिलेली कुठलीही कामगिरी फत्ते करू शकतं, इतकी त्याची क्षमता असते. फक्त आपण त्याला मूल समजून मागं खेचू नये. एकदा दोनदा चुकू दे पण पुढच्या वेळेला तो तुमच्यापेक्षा अचूक ते काम करणार. म्हणजे आज मला अभिमान वाटतो की मी शिकवलेल्या कित्येक गोष्टी ही मुलं माझ्यापेक्षा चांगली करतात.
1: मुलांच्या कल्पनांकडे लक्ष दिलं पाहिजे, दुर्लक्ष करून.
0: मुलांनी मला कित्येक नवीन संकल्पना दिल्यात, ज्या काही गोष्टी आपल्या चुकत होत्या मुलांनी त्या सुधारवल्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ सीसीटी, म्हणजे आपण मोठे मोठे खड्डे काढतो बरोबर, त्यासाठी कष्ट खूप लागतात, मोठे मोठे खड्डे काढतो. एक मुलगा मेलसिंग नावाचा, तो म्हणला बाबाजी पेड तो इधर लगायतो, इतना बडा खड्डा क्यों काढतो, पेड की इधर सीसीटी करते. आणि त्यानं त्याची पद्धत शोधून काढली की त्या झाडाजवळ तो छोटासा एक 4 इंच आणि 12-15 इंच असा छोटा खड्डा घ्यायचा. आणि ती एवढी हटकून यशस्वी झाली त्याची युक्ती, त्या पद्धतीनं लावलेलं एकही झाड आमचं मिळेल नाही अजून. तर आता आपण इथून पुढे तीच युक्ती करतो, म्हणजे मोठे मोठे खड्डे करून सीसीटी करण्यापेक्षा त्या झाडापुरतं पाणी मुरेल अशी व्यवस्था करायची. आणि हे त्या डोंगराला त्या वातावरणाला चांगलं सूट झालंय. ते
1: निसर्गाकडनं शिकणं आहे ना हे,
0: अगदी निश्चित.
1: किती छान आहे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूज, किती छान आहे की निसर्ग कसा वाढतो आपला आपला तो बघून पुढे जाणं.
0: अगदी अगदी. म्हणजे आता मी जे टेलिफिल्म मुलांना दाखवतो त्यात एकदा घुबडाची टेलिफिल्म दाखवली की घुबड हे कसं आवश्यक आहे, ते उंदीर खातं, शेतकऱ्याचा मित्र आहे. तर मुलांनी एक दिवस मला घुबडच आणून दिलं शाळेमध्ये. पूर्वी असं करायचे की ती घुबडाची पिल्लं पकडून त्याला दोरी बांधून खेळायचे, जिवंत खेळणं असल्या त्यांनी ते आणून दिलं मला की बघा आता. म्हणजे हा फरक आहे, ते त्यांचं खेळणं म्हणून जे वापरायचं ते त्यांनी आपल्याला की आपण आश्रमात याला पाळू आणि मग इथले उंदीर खाईल. आम्ही पाळलं नाही ते, त्याला थोडंसं वाढवून सोडून दिलं. पण हा जो बदल आहे हा लहान मुलांना जर तुम्ही योग्य वेळात शिकवलं किंवा पक्ष्यांची शिकार करू नये हे त्यांना शिकवलं, साप पकडायला शिकवलं की साप आपला मित्र कसा आहे, विंचू, साप, खेकडा यातलं काही जरी सापडलं तरी आपली मुलं आता त्यांना मारत नाहीत. किडे असतील त्या किड्यांना पण ते मारत नाहीत, पूर्वी ते लगेच मारून टाकायचे. आता त्यांना त्याचं पर्यावरणातलं महत्व कळलं, त्याच्यामुळे मुलं आता त्याला सुरक्षित जागेवर सोडतात. आणि याचा परिणाम असा आहे की आता आपल्याकडे पक्ष्यांची संख्या खूप वाढत चालली कारण आपल्याला पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, हिरवळ दिसते वरनं, म्हणजे अगदी नकाशात दिसेल इतपत हिरवा तो भाग झाला आता. तर त्यामुळे मग पक्षी पण तिथे आकर्षित होतात, मग त्या पक्ष्यांना खाऊ घालणं किंवा त्या पक्ष्यांची निगा राखणं, त्यांची घरटी न उतरवणं, हे सगळे प्रकार आता मुलं करतात. म्हणजे मुलंच आमची आता वनरक्षक झालीत.
1: हे काम सुरू करण्यापूर्वी तुमचं शिक्षण काय झालं होतं, तुम्ही नोकरी व्यवसाय काय करत होतात?
0: मी इंजिनियर आहे शिक्षणाने, VIT कॉलेजचा पासआउट आहे, डिप्लोमाही केला होता त्याआधी मी. आणि मी IT क्षेत्रामध्ये नोकरी करायचो अभियंता म्हणून, परंतु माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून नव्हतं की आपण ही उपजीविका आहे ना, तर ती जास्त काळ उपजीविकेत ना, आता मुख्य जीविकेकडे आपल्याला यायचं हे डोक्यात ठेवून एक 10 वर्ष मी नोकरी केल्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने आणि सहमतीने पूर्ण वेळ मी या कामामध्ये आलो.
1: भविष्यामध्ये इथे काय करणं तुमच्या डोक्यामध्ये आहे, या भागामध्ये, या परिसरामध्ये?
0: माझी अशी इच्छा आहे की आपण काही करण्याच्या माणसानं काहीच नाही केलं ना, तर निसर्ग बरोबर त्याला पहिल्यासारखं करत असतो. तर जसा एक 50

0: 150-200 वर्षापूर्वी हा भाग होता तसा तो परत व्हावा एवढीच इच्छा आहे. तिथं परत झाडं वाढावीत, तिथं परत तिथल्या नद्या परत बारमाही पाण्याने वाहाव्यात, तिथं परत पक्षी यावेत, तिथं वाघ यावेत, म्हणजे आताही तिथे प्राणी आहेत, तर त्यामुळे तो अधिवास पुन्हा एकदा तयार व्हावा. कसं आहे, नर्मदेच्या काठी अनेक जंगलं आहेत, म्हणजे आता हे जो आपला भाग आहे याला लागूनच शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे, एका बाजूला तोरणमाळ अभयारण्य आहे, एका बाजूला सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे, एका बाजूला यावलचं अभयारण्य आहे, उत्तर दिशेला जाल तर अस्वलाचं एक अभयारण्य मोठं गुजरातमध्ये रतन तारा स्लॉथ बेअर सँचुरी. तर या सगळ्या जंगलांचा हा त्यांचा जाण्याचा मार्ग हा पॅसेज पॉईंट आहे. तो पॅसेज पॉईंट न राहता तिथं अधिवास तयार व्हावा असं माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण आता मुंबईत आरे कॉलनी वगैरे भागामध्ये बिबट्यांचं संवर्धन करणारे काही लोक आहेत, त्यांच्या साह्याने कॅमेरा ट्रॅप लावून नक्की प्राणी कुठले येत आहेत आणि प्राणीगणना करायचा आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आपण असा प्रयत्न चाललाय की हे एकदा जंगल पूर्णपणे झालं तर तिथल्या लोकांना प्रबोधन होणं आवश्यक आहे की प्राण्यांसोबतचं आपलं सहजीवन हे कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश येत आहे, म्हणजे पूर्वी ज्या काही घटना घडायच्या तिकडे त्या आता घडत नाहीत. पूर्वी लोक तरस दिसला की काहीतरी अशुभ झाल्यासारखं मानायचे, त्याच्याऐवजी आता लोक त्या तरसाचा व्हिडिओ घेत आहेत आणि मला आणून दाखवतात की बाबाजी मी लकड बघा देखा.
1: आणि उपजीविकेचं साधन गावात मिळालं तर माणसं गावाबाहेर जाणार.
0: अगदी बरोबर. त्यांना मी हेच सांगितलं की जर इथं वाघ आले, इथं हे सगळे प्राणी आले तर इथं वनपर्यटन चालू होईल, म्हणजे लोक प्राण्यांना बघण्यासाठी येतील. आज पेंचमध्ये, बांधवगडमध्ये आपण बघताय किंवा मेळघाटमध्ये किती लोक जातात, तर तशा स्वरूपाचं पर्यटन इकडे चालू होऊ शकतं. किंवा मुळात जे परिक्रमास येत आहेत त्यांना सुद्धा हा भाग जर तुम्ही प्रत्येक हिरवागार केला तर त्यांनाही सुखद वाटेल, ते पुन्हा येतील. तर त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने विचार करा आणि त्यांना ते पटतंय. आता
1: या सोबतच येणारे जे परिक्रमावासी आहेत त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण असं खूप जणांकडनं ऐकलंय निरनिराळ्या माध्यमातनं की महाराष्ट्रातले खूप पर्यटक म्हणूनच इथे येतात बरेचदा, नर्मदा परिक्रमावासी नव्हे ते पर्यटक म्हणून येतात आणि त्यांच्याबद्दल तक्रारी पण असतात, तर त्यांना तुम्ही काय म्हणाल?
0: त्याचं कारण असं आहे की ओंकारेश्वरला बऱ्यापैकी 90% परिक्रमावासी ओंकारेश्वर या ठिकाणी परिक्रमा उचलतात. तिथून आपला हा जो भाबरीचा भाग आहे तो 8व्या ते 15व्या दिवशी येतो चालण्याच्या गतीनुसार. तर सुरुवातीला उत्साहामध्ये परिक्रमा लोक उचलतात मोठ्या संख्येने, परंतु हे जे शूलपाणीची झाडी जी लागते ना पहिलीच, त्याची काठिण्य पातळी एवढी भयंकर आहे की तिथंच निम्मे लोक गळून जातात आणि मग तिथून निम्मे लोक घरी परत जातात. आणि मग हे जे नावं ठेवले जातात हे या लोकांना असतात की जे जो खरा परिक्रमा असेल ना, की जो पूर्ण परिक्रमा पायी करतोय तो शक्यतो कधी तुम्हाला त्रास, म्हणजे त्याचा काही त्रास नसतो कोणाला. पण हे सुरुवातीला जे हौसेने निघालेले लोक असतात त्यांची संख्या फार मोठी आहे आणि आपल्याकडं सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा हीच संख्या जास्त असते. पण आम्ही, मी ती संधी म्हणून बघतो, या लोकांचं आम्ही प्रबोधन करतो, या लोकांना मी सांगतो की तुम्ही परिक्रमा सोडू नका, परिक्रमा मार्गामध्ये तुम्ही काय करा काय करू नका, प्लास्टिकचा वापर करू नका, मैयामध्ये तुम्ही घाण करू नका, आसपासच्या नद्या नाले स्वच्छ ठेवा, जमलं तर वाटेमध्ये बिया खोचत जा. आपण बीजगोळे बनवतो आणि परिक्रमासना देतो की जाताना तुम्हाला वाटेल योग्य वाटेल तिथे झाडं लावा, किंवा कमंडलू आहे तुमच्या आता तर एखादं मरतं असं वाटतं त्या झाडाला पाणी घालत जा. तर हे सगळं आपण तिथं सांगतो परिक्रमासींना. तर त्यामुळे आणि अर्थातच महाराष्ट्रातले लोक असल्यामुळे मराठीत सांगितलेलं कळतं त्यांना. तर आपण त्याचा मी सकारात्मक दृष्टीने बघतो की ती लोक जी येत आहेत त्यांचा जो उत्साह आहे आणि त्यामध्ये बरेच प्रकारचे लोक असतात, म्हणजे अगदी IAS ऑफिसर्स येतात, पोलीस ऑफिसर्स येतात, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ असतात, त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, ज्या ज्या क्षेत्रातले लोक शिक्षण क्षेत्रातले काही शिक्षक असतात, मग त्या सगळ्यांच्या ज्ञानाचा आम्ही वापर करून घेतो. आज आमच्या शाळेतल्या मुलांना तमिळ आकडे येतात, कानडी आकडे येतात, मराठी हिंदी गुजराती आकडे येतात, कारण ज्या ज्या भाषेचे परिक्रमावासी येतात ते काही ना काहीतरी त्या भाषेतलं शिकून जातात. आणि हे वय असं आहे, या वयामध्ये तुम्ही जे शिकवाल 6 ते 10 मध्ये शिकतात मुलं, त्यामुळे तो एक नक्की लाभ आहे आम्हाला.
1: पण हे परिक्रमावासी पण मुलांना शिकवतात
0: अगदी उत्साहाने, म्हणजे ते इतके, पहिली गोष्ट त्या पूर्ण परिक्रमेत पहिली शाळा दिसते लोकांना, त्यामुळे लोक खूप आनंदाने मुलांशी खेळतात, बागडतात, वेळ घालवतात, शिकवतात काही. मी सांगतो परिक्रमासींना की तुमच्याकडे जे काही आहे जे तुम्ही आमच्या मुलांना देऊ शकता ते आम्हाला देऊन जा, आणि देतात लोक आनंदाने.
1: एखादं 10 वर्ष नोकरी करणं आणि ते एका क्षणी सोडून काहीतरी वेगळं करणं जे आपल्या मनाला भावतं आहे हा निर्णय सोपा नाही. हा निर्णय घेताना काय विचारांची मदत झाली तुम्हाला?
0: कसं आहे, आपण आपल्या गरजा ज्या आहेत त्या जर मर्यादित ठेवल्या तर तुम्हाला जास्त वस्तूंची किंवा संसाधनांची गरजच नसते. मला हे अगदी सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला फार काही आपलं पसारा जो म्हणतो ना तो वाढवायचा नाही आहे, त्यामुळे मी मर्यादित पसारा ठेवून मर्यादित संसाधनं उभी केली, घरातल्या सर्वांची व्यवस्थित सोय लागेल आणि व्यवस्थित उपजीविका चालेल अशी व्यवस्था ज्या क्षणी लागली मला खात्री पटली की आता हे चालू शकते आपल्याशिवाय, त्या क्षणी सर्वांच्या संमतीने मी त्यातून हळूच बाहेर पडून हे काम

0: चालू केलं. कारण असं आहे की ही जी लोक आहेत, म्हणजे जे मला माहिती आहे ते जर मी यांना सांगितलं नाही, ते चुकतं ते मला कळतंय, जर मी त्यांना योग्य वयात योग्य वेळी थांबवलं नाही तर मला ते माहिती असण्याचा उपयोग काय. म्हणून मी असा प्रयत्न केला की जिथं गरज आहे तिथं आपण जायचं, आणि इथं खरोखर गरज होती. कारण या लोकांना पाणी अडवता येतं किंवा पाण्याची पातळी कशी वाढू शकते किंवा माती वाहून जाते हेच माहिती नव्हतं. हे जेव्हा त्यांना कळलं, आता तीच लोक गावोगाव जाऊन सांगतात, म्हणजे स्थानिक कार्यकर्ते आपले एवढे तयार झालेत की ते गावोगाव जाऊन सांगतात की तुम्ही हे चुकीचं करताय.
1: आणि सगळं गाव जेव्हा तुमच्या सोबत असेल तेव्हा आणखीन काम करायला ऊर्जा असते.
0: गाव करीते राव काय करी अशी म्हणच आहे आपल्याकडे, की एकदा गावाने ठरवलं ना तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. आणि आता सुदैवाने शासनाच्या काही योजना आहेत, म्हणजे संयुक्त वनसमिती स्थापन करता येते. वनसमितीने जर निर्णय घेतला की आपल्याला अमुक अमुक भागामध्ये वन उभं करायचं आहे तर तिला ग्रामपंचायत पण हस्तक्षेप करू शकत नाही. आणि आता हे आम्ही गावाजवळून सांगतोय की तुम्ही वन समित्या उभा करा, त्याला स्वतंत्र निधी मिळतो सरकारकडनं. तर आता सध्या आम्ही प्रबोधन
1: आणि त्यातनं उपजीविकेचं साधनही मिळू शकतं
0: निश्चितपणे, कारण तिथं मजुरी मिळू शकते ना तुम्हाला. तुम्ही जर ठरवलं की आम्हाला हे काम करायचं आहे, त्यासाठी शासनाचा निधी मिळतो. फक्त त्यासाठी जे लागणारे श्रमिक कार्ड आहेत किंवा आधार कार्ड आहेत किंवा पॅन कार्ड, या लोकांकडे काहीच नाही, यातलं जन्म मृत्यूचा दाखलाच नाही. अनेक गाव आहेत की जी सरकार दफ्तरी त्यांची नोंदच नाही अशी अवस्था आहे. तर त्यामुळे आता त्या पातळीवर आमचा प्रयत्न चालला आहे की आधी तुम्ही यांना मान्यता द्या नागरिक म्हणून, आणि एकदा हे नागरिक आहे ते सिद्ध झालं की मग त्यांना काम द्या.
1: आणि नागरिक आहात हे सिद्ध झाल्याशिवाय या योजनांचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अर्धा तासाच्या वेळात तुमच्या कामाचा आढावा घेणं अवघड आहे, पण तुम्ही करत असलेलं काम आमच्या श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोचलं. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते, कारण तुम्ही पुण्यामध्ये येणं ही गोष्ट विरळ आहे असं मला कळलं होतं, पण आपल्याशी संपर्क साधल्यानंतर आपण तयार झालात आणि या ध्वनिमुद्रणासाठी आलात. मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नर्मदे हर.
2: साध संवाद या कार्यक्रमांतर्गत नर्मदा परिसरात पर्यावरण विषयक काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 3:17 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम सखी सहेली राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे।

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज या कार्यक्रमात आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील वाण नाही पण ही कथा ऐकणार आहोत. कसली मीटिंग आहे रे? सामंत आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. कसल्याही मीटिंगचा त्याला मनापासून कंटाळा होता. त्यात काही घडत नाही, नुसती वेळेची बर्बादी असं त्याचं ठाम मत होतं हे खरं, पण त्याहीपेक्षा स्वतःच्या डिपार्टमेंटमधून उठून मेन बिल्डिंगपर्यंत जाणं त्याला नकोसं व्हायचं ही अंदर की बात होती. मीटिंग अशी नाही, नेवाळकरनं त्याला सांगितलं. आपल्या स्टोअर्समध्ये नवा कॉम्प्युटर घेतलाय ना, त्याच्या संदर्भात काहीतरी आहे. मी नाही येत, सामंत खुर्चीवर मागरेलून म्हणाला. इथं आम्ही कामाच्या ओझ्याखाली दडपून गेलोय आधीच, आम्हाला असल्या चर्चा वगैरेला कुठं वेळ आहे? फुकट 2-3 तास घालवायचे. अरे MD येणार आहेत, नेवाळकर आपल्या हाताला लागलेलं ग्रीस पुसत म्हणाला. मग तू जरूर जा, आणि ते ग्रीस पुसू नको, तसाच जा, म्हणजे तू किती काम करतोस ते त्याला दिसेल. नोव्हेंबर आलाय ना, पुढच्या महिन्यात इन्क्रीमेंट जाहीर होतील, सामंत खवचटपणे म्हणाला. चाल, तूच तर चमचा मारत असतो MD जेव्हा पाव तेव्हा. मी काय चमचा मारला रे? परवा त्या कंट्रोल प्रोसिजरची कॉपी MD पाठवायची काय गरज होती? तू उतरले का प्रत्येक मेमोची आणि लेटरची कॉपी MD मार्क करतोस ते? पुरे येतोय का ते बोल. काहीतरी नवं सॉफ्टवेअर आणलंय त्या स्टोअरच्या कॉम्प्युटरवर टाकायला, त्याच्याबद्दल सांगणार आहे. हे फार ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे म्हणतात. सामंतनं नुसतीच मान उडवली. त्यामुळे आपलाच फायदा होणार आहे, आपलं काम सोपं होईल म्हणतात. काय कपाळाचं सोपं होणार? अरे असेल रे, हे बघ आपले स्टोअर्समधले क्लार्क आहेत ना, ते अगदी अर्क आहेत. एक इन्व्हेंटरीच्या रेकॉर्डमध्ये इतक्या चुका असतात की काही विचारू नको. एखादा स्पेअर पार्ट स्टोअरमध्ये आहे म्हणून निश्चिंत असावं, आणि प्रत्यक्ष जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो तिथं नसतोच, रजिस्टरमधली नोंदच चूक असते. मग बसा बोमलत, धावाधाव करून लोकल परचेस करा, ते सँक्शन करून घ्यायला चीफ इंजिनियरच्या शिव्या खा, वैताग साला. कॉम्प्युटर आला की असल्या चुका तरी होणार नाहीत, सामंत विचारात पडला. चल रे, नेवाळकरनं पुन्हा आग्रह केला. नाहीतरी इथं बसून माशाच मारणार ना, त्यापेक्षा चल बघू तरी काय आहे ते. ठीक आहे चल, एवढं म्हणतोय तर. सामंत नाईलाजानं उठला. स्टोअर्समध्ये कॉम्प्युटरसाठी छोटी केबिन बांधली होती, त्याला काचेची पार्टिशन होती, बाजूला 15-20 खुर्च्या मांडल्या होत्या. चीफ स्टोअर कीपर तनेजा लगबग करत होता. मटेरियल कंट्रोलर दयाळ आज टाय लावून आले होते. स्टोअर्स डिपार्टमेंटचे क्लार्क हिरमुसलेल्या चेहऱ्यानं एका कोपऱ्यात उभे होते. कॉम्प्युटर आल्यामुळं त्यांच्यावर बेकारीची पाळी येणार नव्हती हे खरं, पण बहुधा त्यांची बदली दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटला होणार होती. एका दृष्टीनं ही नामुष्कीचीच गोष्ट होती. सामंत आणि नेवाळकरांना बघून त्यांचा सहकारी घोरपडे त्यांना जवळ बोलवत म्हणाला, या या, आज सामंत आलेत म्हणजे सूर्य पश्चिमेकडे उगवला म्हणायचा,

दोघे जण जागेवर बसतायत तोवर एमडी आलेच. मित्र हो, अशा प्रसंगी काढायच्या खास प्रेमळ आपुलकीच्या आवाजात एमडी म्हणाले, आपल्या कंपनीत यापूर्वी अनेक कॉम्प्युटर्स आणले आहेत, या कॉम्प्युटरचं असं काय वेगळं आहे की त्यासाठी तुम्हा सर्वांना इथं जमवलं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. याचं वैशिष्ट्य या कॉम्प्युटरमध्ये नसून त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. मला त्यातल्या तांत्रिक बाबी फारशा कळत नाहीत, तुम्ही हवं तर त्या दयाळांना विचारा. पण मुख्य फरक म्हणजे कम्प्युटर दिलेलं काम बिंडोकपण करणार नाही, तर त्याच्या करायच्या पद्धतीत दिवसेंदिवस सुधारणा होत जाईल. तुम्ही जी काही माहिती, जो डेटा या कॉम्प्युटरच्या डोक्यात भराल, तो ज्या पद्धतीनं साठवला जाईल ती पद्धत आपोआपच जास्त चांगली होत राहील, जास्त कार्यक्षम, जास्त उपयोगी, अचूक होत राहील अशी योजना केली आहे. त्या दृष्टीनं कॉम्प्युटरच्या मेंदूतला प्रोग्राम बनवला आहे. थोडक्यात, तुम्ही कॉम्प्युटरचे गुलाम बनू नका, तुम्ही त्याच्या पद्धतीनं विचार करायला लागू नका, तर त्याला तुमच्या पद्धतीनं विचार करायला शिकवा. असं शिकण्याची पात्रता कॉम्प्युटरवर लोड केलेल्या पॅकेजमध्ये आहे. तर रबिश, घोरपडे पुटपुटला, असं कधी होतं का? नाही ते काय, सामंतनं आपली सहमती दर्शवली. शेवटी रांगेत बसून त्यांची ही शेरेमारी चालू होती. असेल रे असेल, नेवाळकर काहीसा भाबडा होता. कुणी काही सांगितलं की त्याचा पटकन विश्वास बसायचा. असे सेल्फ करेक्टिंग प्रोग्राम तयार झाल्याचं मी ऐकलं होतं, म्हणून काय ते इथं कुणी आणणार आहे का? सामंतनं मुख्य शंका काढली. शिवाय आणले तरी ते किती महाग असतील, आपली कंपनी पैसे सँक्शन करेल काय? वाट बघा. घोरपडेनं नवीनच मुद्दा काढला. मग ते आणलंय ते काय? आता मात्र नेवाळकर गोंधळला. हे काहीतरी पायरेटेड व्हर्जन असणार, चोरून कॉपी केलेलं. हा ना, बघशील तू, 15 दिवसात वाट लागेल, सगळं ठप्प होईल, बघूया. 15 दिवसात मुळीच वाट लागली नाही, उलट जे पहिलंच इन्व्हेंटरी स्टॉक स्टेटमेंट आलं ते कधी नव्हे इतकं स्पष्ट, मुद्देसूद असं तपशीलवार होतं. आणि मुख्य म्हणजे त्यात क्रॉस रेफरन्स दिला होता, त्यामुळे अमुक एक स्पेअर पार्ट शिल्लक नसला तर दुसरा त्यासारखा कुठला वापरता येईल ते कळत होतं. हे डोकं स्टोअर्स क्लार्कचं नक्कीच नव्हतं. नेवाळकर तर खुश होऊन गेलाच, पण घोरपडेनं सुद्धा त्याची उपयुक्तता मान्य केली. कुरकुरत का होईना, पण सामंतला सुद्धा त्याला सहमती दाखवावी लागली. लगेच 8 दिवसात पुन्हा आणखी एक स्टेटमेंट आलं. बहुतांशी ही पहिल्या स्टेटमेंटचीच कॉपी होती, पण काही ठिकाणी बदल होते. हे बदल काही ठिकाणी योग्य होते, तर काही ठिकाणी उगीचच्या उगीच केले होते. काही ठिकाणी तर पहिल्या अचूक माहितीच्या ठिकाणी चक्क चुकीची माहिती भरलेली होती. नेवाळकर तातडीनं स्टोअर्समध्ये गेला. हे दुसरं स्टेटमेंट कसलं? त्यानं कोळीला विचारलं. कोळी तिथल्या कॉम्प्युटर सेक्शनचा तज्ज्ञ होता. काही कळत नाहीये, कोळी म्हणाला. म्हणजे तुम्ही मागितलं नव्हतं? नेवाळकर आश्चर्यचकित झाला. नव्हतं, कॉम्प्युटरनं स्वतःच इश्यू केलं. काय सांगता? हो, अशा काही गोष्टी कॉम्प्युटरच्या मर्जीवर सोडून दिल्या आहेत ना. जुन्या स्टेटमेंटमध्ये किती चुका आहेत ते बघून नवं स्टेटमेंट केव्हा इश्यू करायचं ते तो स्वतःच ठरवतो. अहो, पण नव्या स्टेटमेंटमध्ये जास्त चुका आहेत. खरंय, कोळीनं कबुली दिली. कोणाला डेटा फीड करायला बसवलं होतं? या स्टोअर्सच्या क्लार्कनाच. पण त्यांची काही चूक नाही, एंट्रीज बरोबर आहेत, नेहमीसारख्या गार्बेज इन गार्बेज आउट असा प्रकार नाही आहे हा. इनपुट बरोबर असताना चुकीचं आउटपुट अशक्य, नेवाळकर ठामपणे म्हणाला. सगळ्या ठिकाणी नाही हो, कोळी म्हणाला. काही काही ठिकाणी प्रोग्राम करप्ट झाला असेल. मग पुन्हा सगळा प्रोग्राम लोड करून पहा. तेच करतोय, बघूया काय होतंय ते. कोळीनं पुन्हा नव्यानं प्रोग्राम फीड केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढच्या स्टेटमेंटमध्ये अगणित चुका होत्या. पहिली दोन स्टेटमेंट त्या मनानं फारच अचूक होती असं म्हणावं लागेल. त्यातल्या करेक्शन्स तेवढ्या फीड करून आउटपुट मागितला तर लवकर उत्तरच येईना. राहिला एवढ्याशा करेक्शन्सला इतका वेळ? कोळी पुटपुटला. हे मशीन आहे की बैलगाडी? 15 मिनिटं झाली तेव्हा कोळीचा धीर सुटला. मॉनिटरच्या स्क्रीनवर प्लीज वेट अशी अक्षरं दिसत होती, म्हणजे डेटा प्रोसेसिंग चालूच होतं. कॉम्प्युटर हँग झाला नव्हता. तब्बल तासाभरानंतर उत्तर आलं. त्यात सगळ्या करेक्शन्स केलेल्या होत्या, पण दुसऱ्याच ठिकाणी चुका करून ठेवल्या होत्या. कोळीनं कपाळावर हात मारून घेतला. सामंत, नेवाळकर आणि घोरपडे काय झालं असेल यावर चर्चा करून दमले, पण कुणाला काही सुचेना. प्रोग्राम करप्ट झालाय यावर सर्वांचं एकमत होतं. पण मग पहिलं स्टेटमेंट कसं बरोबर आलं? नक्कीच नंतर काहीतरी गडबड आहे, नेवाळकर म्हणाला. पण नक्की काय? तेवढ्यात ऍडमिनिस्ट्रेशनचा पावगे तिथे आला. त्याचा चेहरा प्रचंड गोंधळलेला होता, हातात कागदांचा गठ्ठा होता. आल्या आल्या त्यानं खुर्चीवर बसकण मारली. काय झालं रे? घोरपडेनं विचारलं. अरे काय सांगू, कमालच झाली, चमत्कारच म्हणायचा, पावगे धापा टाकत म्हणाला. कसला चमत्कार, कसली कमाल? त्याचं काय झालं, आमच्या डिपार्टमेंटला एक कॉम्प्युटर घ्यायचा आहे म्हणून आम्ही कोटेशन्स मागवली होती. बरं, मग ती सगळी कोटेशन्स बघून क्यू सी एस बनवलं. क्यू सी एस, कोटेशन कम्पॅरिझन स्टेटमेंट रे. 5 कोटेशन

होती आयसीआर रुद्र कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रोमॉड, एफिशियंट सिस्टम आणि भारत मशीन्स, त्यात सगळ्यात रुद्र कॉम्प्युटर्स चांगले होते. किंमतही सर्वात कमी. पावगेनं नेहमीप्रमाणे सविस्तर सांगायला सुरुवात केली. लवकर सांग, लांबण नको लावू. क्यूसीएस बनवलं पण आमचं प्रिंटर चालत नव्हता, म्हणून मग ते पेनड्राईव्हवर कॉपी करून स्टोर्सच्या मशीनवर प्रिंट करायला गेलो. मग तो कॉम्प्युटर चालत नाहीये. चालतोय रे, प्रिंटा पण मिळाल्या. पण काय, सांग ना लवकर. अरे काहीतरी भलतंच प्रिंट होऊन आलंय रे. आमचं रेकमेंडेशन रुद्र होतं, त्याऐवजी आयसीआर चांगलंय असं आलंय. काय सांगतोस, तिघही एकदम म्हणाले. अगदी खरंय हे व. सगळ्यांनी बघितलं, आयसीआर रेकमेंड केलेला होता. मेमरी स्पीड, कम्पॅटेबिलिटी, मेंटेनन्स, कन्झ्युमर सर्व्हिस, अपग्रेडेबिलिटी सगळ्या बाबतीत तो इतर कॉम्प्युटरपेक्षा श्रेष्ठ दाखवला होता. असं काही नाहीये रे, पावगे कळवळून सांगत होता. मी स्वतःच कम्पॅरिझन केलीये. या सगळ्या बाबतीत आयसीआर रुद्राच्या पासंगाला सुद्धा पुरत नाही. आणि किंमत, निवाळकरनं विचारलं. किमतीचं काय? आयसीआरची किंमत जास्त आहे, ती वर्थ आहे असं छापून आलंय क्यूसीएस मध्ये. काय,

0: नाहीये रे, पावगे कळवळून सांगत होता. मी स्वतःच कंपॅरिझन केलीये. या सगळ्या बाबतीत ICR रुद्राच्या पासंगाला सुद्धा पुरत नाही. आणि किंमत? निवाळकरने विचारलं. किमतीचं काय? ICR ची किंमत जास्त आहे, ती वर्थ आहे असं छापून आलंय QCS मध्ये. काय हे बघ ना, पावगे त्या ओळीवर बोट ठेवून म्हणाला. आता मात्र सारेच चक्रावून गेले. हा सारा बदल आपोआप झाला? हो ना, तुझ्या मुळातल्या पेनड्राईव्ह मध्ये नव्हता. नाही रे बाबा, मी पुन्हा आमच्या मशीनला पेनड्राईव्ह जोडून कन्फर्म केलं. सगळं मी दिल्याप्रमाणेच होतं, फक्त स्टोर्सच्या कॉम्प्युटरवर भलतच येत आहे. सामंतच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तो पुढे झुकून म्हणाला, मला एक सांग, स्टोर्सचं मशीन कुठलं आहे? ICR चं. का पण? पावगेनं सांगितलं. मग बरोबर आहे. सामंत ओठ दुमडून हसला. तुला काय म्हणायचंय? नेवाळकरनं विचारलं. माय गॉड सामंत, तुला वाटतंय की स्टोर्सच्या कॉम्प्युटरनं स्वतःच हा बदल केला? घोरपडेचा विश्वास बसेना. पावगेच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला. नेवाळकर अजून गोंधळलेलाच होता. सामंत सांगू लागला, तुम्हीच विचार करा, हे नवं सॉफ्टवेअर आणलं तेव्हा आपले MD काय म्हणाले होते आठवतं? तुम्ही कॉम्प्युटरला तुमच्या पद्धतीने विचार करायला शिकवा, तो शिकेल अशी व्यवस्था आहे. आता त्या मशीनवर डेटा फीड करायला कोणाला बसवलं होतं? स्टोअर्स मधल्या क्लर्क्स ना. खरंच की? असं आहे तर. तेव्हा असले गुरु असल्यावर कॉम्प्युटर सारखा शिष्योत्तम काय शिकेल? डुप्लिकेशन ऑफ वर्क, चुका, वेळ काढूपणा, हे सगळं यामुळं आलंय असं तुला वाटतंय? वाटतंय नव्हे, माझी खात्रीच झालीये. तूच बघ ना, पहिल्यांदा कारण नसताना दुसरं स्टेटमेंट इश्यू केलं, नंतर अगणित चुका करायला सुरुवात केली, आणि आता पावग्याच्या बाबतीत तर त्यानं सिक्सरच मारलीये. चक्क स्वतःच्या भाईबंदाला नोकरीला लावायची चोख व्यवस्था केलीये. अरे खरंच की? घोरपडे म्हणाला. म्हणजे ही वशिलेबाजीच झाली की? नेवाळकर सात्विक संतापानं म्हणाला. मनुष्य प्राण्याचे सारेच्या सारे गुण या मशीननं उचलले की दिवसेंदिवस याच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल असं MD साहेब म्हणाले होते. ते शब्दशः खरं ठरलं. सामंतनं तत्वज्ञानाचा सूर लावला. बरोबर, माणसाच्या संगतीत राहून त्याला वाण नाही पण गुण मात्र लागला. पण एका बाबतीत मात्र हा यांत्रिक सेवक माणसाची बरोबरी कधीच करणं शक्य नाही. घोरपडे दात काढून म्हणाला. ती कोणती? पावगेनं विचारलं. अहो लाचखोरी, या बाबतीत त्याला काही स्कोपच नाही. घोरपडेनं सांगितलं. खरंच की? अगदी कुणी पैसे आणून पोचते केले तरी तो खाणार कसा कॉम्प्युटर? तेव्हा बाकी काही झालं तरी कॉम्प्युटरला लाच कधी खाता येणार नाही. सगळे जोरात हसले. तिकडे स्टोअर्सचे तनेजा आणि मटेरियल कंट्रोलर दयाळ यांची एका प्रश्नावर चर्चा चालू होती. स्टोअर्स मध्ये UPS सिस्टीम येऊन पडली होती पण तिचा ऑर्डर नंबरच सापडत नव्हता. UPS म्हणजे काय? दयाळांनी विचारलं. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. कुठे लागते ही सिस्टीम? कॉम्प्युटरला लागते. म्हणजे काम चालू असताना मध्येच पॉवर गेली तरी बॅटरीद्वारे कॉम्प्युटरचा पॉवर सप्लाय अखंड राहतो. पण मग ही कॉम्प्युटर बरोबर येत नाही? नाही साहेब, हा ऑप्शनल आयटम आहे. त्याच्याशिवाय पण कॉम्प्युटर चालू शकतो, पण असलेली चांगली. तुम्ही मागवली नव्हती? नाही ना, ही मागवल्याचं आपल्या रेकॉर्डमध्ये नाहीच आहे. कॉम्प्युटर ज्या कंपनीनं दिला त्यांचा फ्री सप्लाय असेल, त्यांना विचारा. विचारलं साहेब, ते म्हणतात की त्यांनी नाही पाठवला. अहो पण मला बरोबर काही वाउचर, इनवॉइस काहीतरी असेल की नाही? त्यांना फोन करा. केला ना, ते म्हणतात गुप्तानी हार्डवेअर करूनही पाठवायची सूचना आली. त्याचं फुल पेमेंट गुप्तानींकडून आधीच त्यांना मिळालंय. गुप्तानी हार्डवेअर? आपला नेहमीचा वेंडर आहे. तनेजाने एक डोळा मिचकवला. दयाळ समजून हसले. गेल्याच महिन्यात गुप्तानीकडे 18 लाखांची ऑर्डर गेली होती. त्यातले ज्याचे त्याचे कट्स चोख पोहोचते झाले होते. आज हा शेवटचा हप्ताही पोहोचला होता. स्टोअर्स मधल्या ICR मशीनवरच्या एका दिव्याची उगीच उघडझाप झाली, डोळे मिचकवल्यासारखी.
1: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण वामनाचे चौथे पाऊल या सुबोध जावडेकर लिखित विज्ञान कथा संग्रहातील आणखी एक कथा ऐकणार आहोत, अलख निरंजन. तुम्ही विज्ञान कथा वाचता?
5: नाही.
0: थँक गॉड. मी सुद्धा.

कधी चुकूनही त्या वाटेला जात नाही. हल्ली मासिकांमध्ये या प्रकारचा फार सुळसुळाट झालाय. चक्क चांगल्या दिवाळी अंकांनी विज्ञान कथा द्यायला सुरुवात केली आहे. मी तर अशा वेळी घाईघाईनं पानं उलटतो. कवितांचं पान आलं की आपण उलटतो तसंच, पण इथं एक पान उलटून भागत नाही, 5-10 पानं उलटावी लागतात. असो, काय म्हणालात, विज्ञान कथा म्हणजे काय तेच तुम्हाला माहीत नाही? खरंच माहीत नाही? सुखी आहात. त्याचं काय आहे, विज्ञान कथा लिहायची म्हणजे अगदी सोपं असतं. एक वैज्ञानिक कल्पना घ्यायची आणि त्याच्या भोवती कथा गुंडाळायची की झालं काम. मला कसं माहीत? असं आहे, माझा एक मित्र आहे निरंजन म्हणून, तो असले प्रकार खूप करतो. या क्षेत्रातला दादा आहे म्हणजे असावा. खरं खोटं नक्की माहीत नाही, पण असं लोक म्हणतात. कशावरून? असं त्यानंच मला सांगितलं. नाही नाही, तसं काही नाही, तो अगदी शहाणा सुरता माणूस आहे. हे विज्ञान कथांचं एक सोडलं तर त्याच्यात दोष काढायला जागा नाही. अगदी लाख माणूस, भरपूर वाचन, गप्पा रंगवायची हातोटी, कसले कसले किस्से त्याच्या संग्रही असतात. एकदा ते तो सांगायला लागला की तासन तास कसे निघून जातात ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. इतिहास, भूगोल, शास्त्र, राजकारण, साहित्य, सगळ्या विषयात गती. त्याचा एक दुसरा मित्र तर त्याला तलख निरंजनच म्हणतो. तेव्हा सांगायची गोष्ट, हा माझा मित्र निरंजन परवा माझ्याकडे आला होता. बराच वेळ झाला पण गप्पा काही मनासारख्या रंगेना. तो कसल्या तरी काळजीत असल्यासारखं वाटत होतं, पण तेही खरं नाही म्हणा. त्याचे हजार उद्योग नेहमीच चालू असतात, शिवाय अनेक मित्रमंडळींची कामं त्यांना आपल्या डोक्यावर घेतलेली असतात. त्यामुळं कसली ना कसली तरी चिंता त्याच्या डोक्याला सारखी कुरतडत असणारच. वर आणखी त्याची तब्येतही हल्ली जरा त्रास देत असते. पण या सगळ्या काळजांचा पडसाद त्याच्या संभाषणात उमटेल म्हणता? नाव नको. सदैव काहीतरी गमतीचं आपल्या खास शैलीत आणि खास आवाजात तो तुम्हाला ऐकवेल. तुम्हाला वाटेल किती हा खुशालराव मस्त कलंदर माणूस आहे. त्याच्या माग कधी कसल्या चिंतेचा भुंगा लागलाच नसावा. बापाची गडगंज इस्टेट असेल, कसली काय काळजी. असं असताना परवा जेव्हा गप्पा रंगेना तेव्हा मी त्याला म्हंटल सुद्धा, निरंजन काहीतरी गडबडे गड्या, तू नेहमीसारखा मुडात नाहीस. अशा वेळी नेहमीचा निरंजन असता तर त्यानं मला उडवून लावलं असतं. मूड म्हणजे काय, आपले मूड्स आपल्या शरीरात तयार होणाऱ्या रसायनांमुळे कसे बदलत जातात, वगैरे वगैरे माहितीचा खजिना त्यानं माझ्या पुढे ओतला असता. पण नाही, पण यावेळी तो गप्पा बसला, मला जोरदार धक्का बसला. निरंजन काय वाटेल ते करू शकेल, मला 101% खात्री आहे, पण तो गप्प बसेल कदापि नाही. मग खरोखरच काहीतरी बिनसलं होतं. बोल, मी म्हटलं, मोकळेपणानं बोल. मी सोडवू शकेन अशी काही अडचण तुला असेल हे मला शक्य वाटत नाही, पण तरी बोल. तरी निरंजन गप्पच. आता बोलतोस की नाही? मग त्यानं अडखळत बोलायला सुरुवात केली. म्हणाला, मला ठाऊक आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, कुणाचाच नाही, पण मला हे कुणाला तरी सांगायलाच हवं. हे बघ, त्यांना जागा हवी आहे, ते मला विचारतायत. कुणाला जागा हवी आहे? कुठली जागा? चंद्रावर जागा हवी आहे. चंद्रावर? आपल्या चंद्रावर? आकाशात दिसतो त्या चंद्रावर? मी अविश्वासानं म्हटलं. हो, गंभीरपणे तो म्हणाला. कोणाला हवी आहे जागा? नाही म्हटलं तरी मी जरा बिचकलोच. इतक्या गंभीर स्वरात बोलायची सवय निरंजनला नाही. त्यांना? त्यांना ते कोण? मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक करून परग्रहावरचे लोक असतील. निरंजन, हे बघ, आपला एक करार झालाय. तू मला तुझ्या विज्ञान कथा ऐकवायच्या नाहीस आणि मी तुला माझ्या ऑफिसातल्या कटकटी सांगायच्या नाहीत. तो करार तू आज मोडलास. नाही रे बाबा, ही विज्ञान कथा नाही. मित्रवर्यांना आज माझी फिरकी घ्यायचा मूड आला होता. हरकत नाही, त्यातही मजा असते. बरं, तुझे हे परग्रहवासी मित्र तुला भेटायला कसे आले होते? की एके दिवशी दार ठोठावलं गेलं, तू उघडलंस, समोर दोन परग्रहवासी बैराग्याच्या वेशात उभे होते, म्हणाले, अलख निरंजन बेटा, आम्ही दूरवरचा प्रवास करून आलो आहोत. तुमच्या आकाशात तो चंद्र आहे ना, त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही. तो तुम्ही आमच्या झोळीत घाला, भगवान तेरा भला करेगा, श्री गुरुदेव दत्त. निरंजनच्या चेहऱ्यावर मला खाऊ की गिळू असे भाव होते. मी अंगानं किरकोळ असतो तर त्यानं मला उचलून घराघरा फिरवून चंद्राच्या दिशेनं भिरकवूनच दिलं असतं. माझ्या गरगरीत देहाचा मला आयुष्यात प्रथमच आनंद झाला. थोड्या वेळानं तो जरा शांत झाला. म्हणाला, चेष्टा करू नकोस. हे बघ, मी जे सांगितलं ते अक्षरशः खरं आहे. त्यांना जागा पाहिजे आणि ते त्यासाठी मला विचारतायत. कसं विचारतायत? पत्रानं, टेलिफोनवर, फॅक्स पाठवून की ईमेलनं? टेलिपथीनं. मी इतक्या जोरात हसलो की माझी बायको स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली. ए, मला पण सांगा ना, मला पण ऐकायचंय. ती पदराला हात पुसत म्हणाली. निरंजनचे जोक्स हा आमच्या दोघांचाही वीक पॉइंट आहे. वहिनी, मी जोक नाही सांगितला, अत्यंत गंभीरपणानं काहीतरी सांगत होतो तर तुमचा नवरा हसण्यावरही नेतोय. बायकोनं एकदा आम्हा दोघांकडे संशयानं पाहिलं. आपल्याला न सांगण्यासारखा काहीतरी नॉनव्हेज जोक निरंजननं नवऱ्यास ऐकवला असणार अशी कल्पना तिनं करून घेतली होती हे उघड होत.

0: तिनं नाक उडवलं आणि ती निघून गेली. मी अजून हसतच होतो. हसू नकोस, मी अतिशय सिरियसली सांगतोय, निरंजन म्हणाला. निरंजन, टेलिपथी अस्तित्वातच नाही असं तूच मला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतंस. खरं आहे, पण आता मी माझं मत बदललंय. तू आणि मत बदललंस ते का? कारण मी खरोखरच त्यांच्याबरोबर संवाद साधू शकतोय. मला हसावं की रडावं हेच कळेना. निरंजनच्या मतात बदल ही कल्पनाच मला करता येत नव्हती. तो माझी चेष्टा तर करत नाही ना की त्याच्या डोक्याचा स्क्रू जरा अतिशय हुशार माणसांच्या बाबतीत असं कधी मधी होतं असं मी ऐकून होतो. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी काय? माझ्या मनातला संशय माझ्या चेहऱ्यावर त्याला वाचता आला असावा. मी अगदी पूर्ण शुद्धीवर आहे आणि माझ्या डोक्यावरही परिणाम झालेला नाहीये, तो म्हणाला. अरे पण त्यांना चंद्र कशाला हवाय? राहायला, वस्ती करायला का? त्यांची पृथ्वी किंवा जो काही त्यांचा ग्रह असेल त्याचं काय झालं? तो त्यांच्या सूर्यानं गिळला.
1: काय
0: गिळला? हो, त्यांचा सूर्य लाल राक्षसी तारा झाला, रेड जायंट, आणि मोठा मोठा होत त्यांच्या ग्रहास त्यांनी गिळून टाकलं. असं होतं? हो होतं. तू आकाशगंगेत डुबकी हे पुस्तक वाच, त्यात मी लिहिलंय. हे खरं असावं. निरंजन ज्या वेगानं पुस्तकं लिहितो त्या वेगानं मी ती वाचू सुद्धा शकत नाही. हल्ली तर मी त्याच्या पुस्तकांचा हिशेब सुद्धा ठेवायचं सोडून दिले.
1: असेल बाबा, मी हार मान्य केली. पण काय रे, चंद्रावर हवा नाही हे माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार,
0: निरंजन दिलदोस्ती दुनियादारीतल्या कैवल्यच्या थाटात म्हणाला. मी जीभ चावली. इतकी साधी गोष्ट निरंजनच्या लक्षात येणार नाही अशी कल्पना त्याचे शत्रू सुद्धा करणार नाहीत. मला स्वतः त्यातली ऍना असल्यासारखं वाटलं. अतिशय सहनशीलपणे निरंजन म्हणाला, चंद्रावर हवा नाही ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना हवा लागत नाही.
1: काहीही सांगू नकोस
0: माझ्या मित्रा. आपल्या पृथ्वीवरच मुळीजांना जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता नसते असे कितीतरी बॅक्टेरिया आहेत हे तुला माहीत नाही काय? असतील, मी मनात म्हटलं. निरंजनशी असल्या विषयात वाद घालणं म्हणजे अमुक एका हिंदी चित्रपट गीताची चाल नौशादची आहे की सी रामचंद्रांची यावर शिरीष कणेकरांशी वाद घालणं. चंद्रावर हवा नाही हे त्यांनाही माहित आहे, पण त्यांना जगायला फक्त सूर्यप्रकाश लागतो, तो चंद्रावर भरपूर आहे, तो म्हणाला. फक्त एका बाजूला, मी म्हटलं. मलाही विज्ञान कळतं हे त्याला दाखवून द्यावं या उद्देशाने. निरंजन फक्त हसला. डॉक्टर लागूंना अभिनय शिकवण्याचा घाट एखाद्या नवख्या दिग्दर्शकाने घातला तर ते हसतील तसा. मी ओशाळलो. पण, मी म्हटलं, पण काय ते इतर कोणाशी संपर्क न साधता माझ्याशीच का बोलतायत? हो ना, त्याचं उत्तर मला माहित नाही. पण काय ते इतर कोणाशी संपर्क न साधता माझ्याशीच का बोलतायत? हो ना, त्याचं उत्तर मला माहित नाही. पण तू काय करावंस असं त्यांचं म्हणणं आहे? त्यांना चंद्रावर वसाहत करायला परवानगी द्यावी. तू तू परवानगी देणारा कोण? मग कोण देईल? अरे कुणीतरी राजकीय नेता, ओबामा म्हणा, पुतीन म्हणा, कुणीतरी. का, त्यांचा काय संबंध? चंद्र काय त्यांचा आहे? मग काय तो तुझ्या पितामहांचा आहे? माझ्या पितामहांचा नाही हे खरं, पण त्याच्यावर जर कोणाचा अधिकार असलास तर तो आमचाच आहे.
1: तुमचा? तुम्ही कोण?
0: आम्ही कोण? निरंजननं एक मोठा पॉज घेतला, विक्रम गोखलेंसारखा. आम्ही विज्ञान कथाकार, तो म्हणाला. आता मात्र मला हसू दाबणं मुश्किल झालं. बराच वेळ मी हसत होतो. मी निरंजनची पुष्कळ नाटकं पाहिली आहेत, पण आज त्यानं कहर केला होता. वंडरफुल, मार्वलस परफॉर्मन्स. आम्ही कोण म्हणून का पुसता हे सुनीत लिहिणाऱ्या केशव सुतांनीही त्याची पाठ थोपटली असती. मी उठलो, त्याला नाटकीपणे कुर्णिसात केला. आलंपना गुस्ताकी माफ हो, हे शब्द सृष्टीच्या ईश्वरा, हे विज्ञान कथेच्या सम्राटा, माझी चूक झाली. ही सगळी आकाशगंगा जिथं आपल्या मालकीची तिथं सूर्यमाला ती काय, आणि त्यातल्या एका छोट्याशा ग्रहाचा उपग्रह तर किती क्षुद्र. कसूर माफ हो जहांपना, आपल्या साम्राज्याचा एक छोटासा तुकडा खुदावंतांनी रहमदिल होऊन त्या नाचीज परग्रहवासियांच्या झोळीत टाकला तर हरकत घेणारा मी कोण? आपण जरूर त्यास परवानगी द्यावी हुजूर. मला खात्री होती निरंजन आता उठून मला चार दणके घालेल, मग आम्ही पोट धरून हसू आणि निरंजन संबंधीच्या आख्यायिकांच्या संग्रहात आणखी एकाची भर पडेल. पण नाही, निरंजन हसला नाही, फक्त ताडकन उठून चालायला लागला, माझा निरोप सुद्धा न घेता. अरे अरे निरंजन, मी त्याच्या मागे धावलो, पण हा गृहस्थ केव्हाच चालता झाला होता. नंतर 2 दिवस तो मला भेटलाच नाही. आतापर्यंत त्यानं सांगितलेली अफलातून हकीकत, त्यातले ते अलख निरंजन म्हणून चंद्राची भिक्षा मागणारे गोसावी आणि ती घालणारा हा वेडापीर मी विसरूनही गेलो होतो. आत्ताच त्याचा फोन आला. थांबडतोब खिडकीतून चंद्राकडे पहा, तो म्हणाला. मी खिडकीकडे धावलो. पौर्णिमेची रात्र होती. चंद्रबिंब दिमाखानं आकाशात झळकत होत. त्यावरची ती सशाची आकृती खुलून दिसत होती. त्या काळसर भागात तेजस्वी प्रकाशाचे 5 लहान ठिपके साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकत होते. शेजारच्या घरात भाडेकरू राहायला आले होते. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे 4थे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील वाण नाही पण आणि अलख निरंजन या 2 विज्ञान

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण सुबोध जावडेकर लिखित वाण नाही पण आणि अलख निरंजन या विज्ञान कथा ऐकल्या. वाचक स्वर होता पूजा बवले यांचा आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. यानंतर ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
4: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
5: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 5:30 आपण ऐकू शकणार आहात पुणा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम.
6: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांजधारा हा मिश्र गीतांचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे यांच्या स्वरात. शब्दरचना आहे स्वानंद किरकिरे यांची आणि संगीतकार कौशल इनामदार. आज ज्येष्ठ गायक आणि अभिनेता नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांची जयंती, त्या अनुषंगाने ऐकूया हे गीत.

आनंद भाटे यांच्या स्वरात ही होती बालगंधर्व या चित्रपटातली गीतरचना. शब्दरचना होती स्वानंद किरकिरे यांची आणि संगीतकार कौशल इनामदार. यानंतरच्या गीतरचना ऐकूया एका विश्रांतीनंतर.

0: सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ही होती जयंत मराठे यांची रचना. संगीतकार होते यशवंत देव.
1: श्रोते हो, या गीताचे गीतकार, गायक आणि संगीतकार डॉक्टर शेख

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: SEBI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: एपिल्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
2: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आज सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती, त्या अनुषंगाने ऐकूया माय माऊली या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: यानंतर घेऊया एक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली, आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
2: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांची रचना पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात ही होती शांता शेळके यांची रचना. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना. शब्दरचना पुन्हा एकदा शांता शेळके यांची.

0: आणि या गीताबरोबरच पुना आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. संध्या

0: सकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारलं असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी पुणेच्या वतीनं गणेश कलाक्रीडा मंच इथं आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सारथी मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तर समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेलं नाही. ते करण्याचा आपला मानस असून त्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यात कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं. बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिन महापौरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी बोलताना बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि कलारसिकांसाठी जिव्हाळ्याची ऐतिहासिक वास्तू आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही. कलाकार आणि रसिकांच्या सोयीसाठी अधिक सुविधा निर्माण करणे हाच पुनर्विकासाचा मुख्य हेतू असल्याचं महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत उद्या संपूर्ण शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात 1123 पोलिओ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व महापालिका दवाखाने, रुग्णालयं, मोठी खासगी रुग्णालयं, अंगणवाडी केंद्र, बसस्थानकं, रेल्वे स्थानकं, मेट्रो स्थानकं तसेच स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांमध्ये पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रॉप कनेक्ट 2026 या देशातील सर्वात मोठ्या एक दिवसीय रिअल इस्टेट सल्लागार परिषदेचं रविवारी 6 जुलैला पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 38 शहरांमधील 2000 अधिक स्थावर मालमत्ता व्यावसायिक, 300 अधिक विकसक यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती प्रॉपचे अध्यक्ष उदयन माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुण्याचा भविष्यातील विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, उद्योजकता यासारख्या विषयांवर परिषदेमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे. पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 22 शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले असून 1 जुलै रोजी कृषी दिनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी दिली आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील 5, पुणे जिल्ह्यातील 8 तर सोलापूर जिल्ह्यातील 9 शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. पुणे शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे

0: वृत्तांतमध्ये नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या झुमरू या चित्रपटातलं जे गाणं आपण ऐकलं ते लिहिलं होतं, गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं किशोर कुमार यांनी. या चित्रपटाची कथा किशोर कुमार यांचीच तर पटकथा मधुसूदन कालेलकर यांची होती. चित्रपटाचे दिग्दर्शक होते शंकर मुखर्जी आणि कलाकार होते किशोर कुमार, मधुबाला, चंचल, अनुप कुमार, ललिता पवार आणि जयंत. मधुबाला यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी हा त्यांचा एक चित्रपट झुमरू. या चित्रपटात मधुबाला यांच्या खऱ्या आयुष्यातील बहीण चंचल हिने झुमरूच्या मैत्रिणीची म्हणजेच चमकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाद्वारे किशोर कुमार यांनी संगीतकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी अभिनेते, कथाकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अशा बहुरंगी भूमिका देखील साकारल्या होत्या. या चित्रपटातला किशोर कुमार यांचा अभिनयही अनोखा होता बरं का. म्हणजे चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पात्राला गुरखा बनण्याचा वेळ लागलेला असतं आणि त्यामुळे अनेक प्रासंगिक विनोद घडत जातात आणि चित्रपट प्रेक्षकांना हसवत राहतो. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल.

0: तुमच्या डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या झुमरू या चित्रपटाबद्दल. याच चित्रपटातलं कोई हमदम ना रहा हे गाणं गायलं होतं किशोर कुमार यांनी. पण या गाण्याची सुद्धा एक स्टोरी आहे बरं का. खरं तर कोई हमदम ना रहा हे गाणं 1936 मध्ये प्रदर्शित झालेल्या जीवन नैया या चित्रपटातलं होतं आणि ते किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांनी गायलं होतं. त्यावेळी किशोर कुमार अवघे 5 वर्षांचे होते. पण लहानपणी रियाज करताना अनेकदा किशोरदा हे गाणं गुणगुणत असत. 25 वर्षांनंतर जेव्हा किशोर कुमार झुमरू चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होते तेव्हा ते त्यांच्या भावाकडे म्हणजेच अशोक कुमार यांच्याकडे गेले आणि चित्रपटासाठी कोई हमदम ना रहा हे गाणं गाण्याची परवानगी मागितली. दादामुनी म्हणाले की यातली संगीत रचना खूपच किचकट आहे किशोर, तू नको त्याकडे लक्ष देऊस. पण त्यावर किशोरदा म्हणाले, मला माहितीये दादा, पण तरीही मी ते गाईन आणि मला खात्री आहे तुझ्यापेक्षाही उत्तम गाईन. शब्दांच्या या खेळकर देवाणघेवाणीतून आणि छान अशा भावकीच्या प्रेमसंबंधातून त्यांनी देखील एक अजरामर गाणं निर्माण केलं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी सुद्धा ठरला. चित्रपटात जवळजवळ 12 गाणी होती आणि किशोर कुमार यांनी दिलेल्या संगीतामुळे ती अजरामर सुद्धा झाली. मग ऐकूयात झुमरू याच चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं किशोर कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत. आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: फसाना हो
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। आपण ऐकत आहात 101 FM। संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: कार्यक्रमात सुरुवातीला नाधो महानोर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे, लता मंगेशकर आणि चंद्रकांत काळे यांचा, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकरांचं आणि चित्रपट जैत्रे जय।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
4: अलो मम्मा.
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4 4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: ए, पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला

0: घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
1: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 56 00 11.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया संदीप खरे यांच्या स्वरात सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली संदीप खरे यांचीच रचना.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरात. शब्दरचना होती ग. दि. माडगुळकरांची आणि संगीत सुधीर फडके यांचं होतं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249259.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
3: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात.

होतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: सुधीर फडके यांच्या स्वरात ही होती शांता शेळके यांची रचना. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी

साडेनऊ वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: आशा भोसले यांचा स्वर, पी सावळाराम यांची रचना आणि वसंत प्रभू यांचं संगीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रत्नेश डाईन आदत जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
3: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. शाहीर साबळे आणि सहकार्यांनी गायलेली ही आहे पारंपरिक रचना.

0: आणि या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा

0: सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
1: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: संपर्क 98221 99851.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 25वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 25वा श्लोक. याचा अर्थ असा, कर्मफळाची इच्छा करणारे अज्ञानी पुरुष ज्या आस्थेनी कर्म करतात, तशाच आस्थेनी ज्या ज्ञानी पुरुषाला लोकसंग्रह करायचा आहे त्यांनी धर्माचं आचरण फळाशा सोडून केलं पाहिजे. मौली ज्ञानेश्वर या श्लोकाविषयी म्हणतात, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भार होवा वा तैसा निराशाही, जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. अर्जुना, फळाची आशा धरून कामनिक पुरुष जसं कर्म करतो तसं निरीच्छ ज्ञानी पुरुषांनी आस्थेनी कर्माचरण केलं पाहिजे, या लोकसंस्थेचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून ज्ञानी पुरुषांनीही धर्माचरण सोडू नये असं वारंवार सांगावं लागत आहे. ज्ञानदेव इथे लोकसंग्रहासाठी लोकसंस्था असा सुरेख शब्द वापरतात. गीता रहस्यात या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना लोकमान्य टिळक म्हणतात, ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रह केला पाहिजे आणि तो करणं म्हणजे लोकांना शहाणं करून सोडणं असा अर्थ आहे. या प्रसंगी शहाणे करून सोडावे सकळ जन हा उपदेश समर्थ रामदासांनीही केलेला आहे याचंही स्मरण होतं. मनात प्रश्न येतो की ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषामध्ये फरक काय? बाहेरून दोघंही कर्मरत झालेले दिसतात, परंतु ज्ञानी पुरुष कर्म करूनही कर्तृत्व भोक्तृविरहित असतो, कर्मफलासक्ती रहित असतो, कोणत्याही प्रसंगाने तो विचलित होत नाही, संसारात असूनही त्यापासून अलिप्त असतो. अज्ञानी पुरुषामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व याचा अभिमान असतो, कर्मफलासक्त असल्याने कितीही मिळालं तरी त्याला त्यात समाधान मिळत नाही, तो अतृप्तच असतो. या श्लोकाचा अर्थ समजावून घ्यायचा झाला तर ज्याप्रमाणे कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक जसं कर्म करतात, तसंच लोकसंग्रह करताना लोकांच्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या अनासक्त झालेल्या विद्वानांनी आपलं कर्म करावं. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष जाणणं. जोपर्यंत परमात्म्यापासून आम्ही लेश मात्र अलग आहोत, आराध्य अलग आहे, तोपर्यंत अज्ञान शिल्लक असतं आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्मामध्ये आसक्ती राहते. अज्ञानी जितक्या आसक्तीने आराधना करतो त्याच प्रकारे अनासक्त, ज्याला कर्माशी काही प्रयोजन नाही त्याला आसक्ती कशी होईल? अशा पूर्ण ज्ञानी महापुरुषांनी पण लोकहितासाठी कर्म करावं, दैवी संपत्तीची वृद्धी करावी ज्यामुळे समाज त्यांचं अनुकरण करेल. ज्या मनुष्यांची शास्त्र, शास्त्र पद्धती आणि शास्त्र विहित शुभ कर्मावर पूर्ण श्रद्धा आहे, तसंच शास्त्र विहित कर्माचं फळ अवश्य मिळतं यावर पूर्ण विश्वास आहे, जे तत्वज्ञही नाहीत आणि दुराचारीही नाहीत पण कर्मा

विषयी भोगाविषयी आणि पदार्थांविषयी आसक्त आहेत अशांसाठी भगवंतांनी सत्ताह आणि अविद्वंसह हे पद वापरलेलं आहे. शास्त्रज्ञ असून ज्यांना कामना आहेत अशांना अविद्वान म्हणजे अज्ञानी म्हटलेलं आहे. असे पुरुष शास्त्रज्ञ असतात पण तत्वज्ञ नसतात. ते केवळ स्वतःसाठीच कर्म करतात म्हणून अज्ञानी म्हणवले जातात. असे अज्ञानी कोणताही आळस न करता तत्परतेने यथासांग कर्म करतात कारण त्यांचा असा समज असतो की कर्म करण्यात एखादी उणीव राहिली तर मिळणाऱ्या फळात देखील उणीव राहील. भगवान त्यांच्या अशा कर्म करण्याच्या रीतीला आदर्श मानून संपूर्णपणे आसक्तीरहित झालेल्या विद्वानांना सुद्धा याच विधीनी लोकसंग्रहार्थ कर्म करण्याविषयी प्रेरणा द्यायला सांगतात. इथे अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे, हे युद्ध करण्यात माझा कोणताही स्वार्थ नाही, मला कोणताही विकास करायचा नाही, मला काहीही मिळवायचं नाही, तर मी इथे का राहावं आणि राहिलो तर कर्म करत राहायचं हा वेडेपणा मी कशासाठी करू? मी या लोकांमध्ये कशासाठी राहू? मी या समाजात का म्हणून राहू आणि इथे राहून या कर्मजंजाळात मी कशाला अडकू? अर्जुनाच्या या मनस्थितीविषयी बोलताना भगवंत या श्लोकात त्याला सांगतात, कोणतीही स्थिती प्राप्त झाली तरी कर्म केलंच पाहिजे. जोपर्यंत तू श्वासोच्छवास करतोयस तोपर्यंत कर्मापासून कोणत्याही रीतीने तुझी सुटका नाही. तुला जरी इथे कर्तव्य कर्म शिल्लक उरलेलं नाही असं वाटत असेल तरीही लोकसंग्रहासाठी तू कर्म कर. अर्जुनानी युद्धापासून निवृत्त होणं हे अयोग्य आहे असं समजण्याचं यापेक्षाही आणखीन एक विशेष कारण म्हणजे लोकसंग्रह. लोकसंग्रह याचा अर्थ सम्यक पद्धतीने संघटन करणं, जनतेचं कल्याण, राष्ट्राची उन्नती आणि जगाची सुधारणा करून मनुष्य मार्गाला सन्मार्गाला लावणं, जनतेचं राष्ट्राचं संरक्षण करणं, लोकांची संघटना घडवून आणणं, जनतेला उच्च मार्गाने चालवणं, समाजाचा अभ्युदय करणं याचं नाव लोकसंग्रह. असं लोकसंग्रहाचं कार्य करणं हे पुढारी लोकांचं मुख्य कर्तव्य आहे. प्रत्येकाने असा यथाशक्ती लोकसंग्रह केलाच पाहिजे. पण परमेश्वरी कृपेने ज्यांची योग्यता विशेष आहे त्यांनी आपल्या आचरणाने लोकसंग्रह होईल असं आचरण अवश्य करावं. म्हणूनच म्हणतात, लोकसंग्रहावर दृष्टी ठेवूनही तुला हे युद्धरूप श्रेष्ठ कर्म करणं योग्य आहे. उच्च स्थितीला पोहोचलेल्या माणसांनी सुद्धा यासाठी शरीर झिजवलं पाहिजे. असं नसतं तर ऋषींनी संसार कशासाठी केला असता? वसिष्ठ अरुंधती यांनी संसार केला म्हणून या आपल्या संसाराला शोभा आली. भगवान श्रीकृष्णांनी संसार केला म्हणून आपली संसार यात्रा उन्नत झाली. या सर्वांनी लोकसंग्रहार्थ आपलं शरीर झिजवलं. खरं तर ज्या मातेनी उत्तम घर चालवलं, संसार केला, तिला भातुकली खेळण्यात काय आनंद आहे? पण मुलगी जर भातुकली खेळत असेल तर ती पण तिच्याबरोबर खेळते. ती का खेळते? तर मुलीला आनंद वाटावा म्हणून. यासाठीच भगवंत लोकसंग्रहार्थ कर्म करा असं सांगतायत. या श्लोकातून आणखीन काही गोष्टी लक्षात येतात. देह असेपर्यंत कर्म करावंच लागतं. देह कर्माशिवाय राहू शकत नाही. आसक्ती असो किंवा नसो केलेल्या कर्माचं फळ मिळतंच. निसर्गात जलचक्र अन्नचक्र अव्याहत चालतं. कर्मात आसक्ती असणारे लोक कर्मफळाच्या आसक्तीने काम करतात. फळ कमी मिळालं तर त्यांना द्वेष मत्सर होतो आणि व्यवस्थित फळ मिळालं तर अजून मिळावं असं वाटतं. म्हणून ते सुखदुःखाच्या द्वंद्वात सापडतात. यामुळे कधी कधी कर्मामुळे पुनर्जन्म घेतात. कर्मरूपी वासना तृप्त व्हावी म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला अशी त्यांची स्थिती होते. विद्वान मात्र देह आहे तोवर कर्म करतात पण फळाची आसक्ती ठेवत नाहीत. भगवंतांनी सांगितलेला हा लोकसंग्रह का महत्वाचा आहे हेही समजून घेऊ. लोकसंग्रह म्हणजे प्रत्येकावर निस्वार्थी प्रेम करून त्याच्या अंतर्यामी संवाद करणं, अशांचा लहान मोठा समुदाय निर्माण करून त्यांना आत्मसम्मुख करणं, उपासनेच्या आश्रयात राहायला मदत करणं. आत्मज्ञान झालेल्या माणसांचं जीवन पवित्र आणि परोपकारी असतं. त्यांच्या जीवनात आत बाहेर पूर्ण समाधान भरून वाहत असतं. अशा लोकांनीच सामान्य जनसमुदायात उतरावं, लोकांचं अज्ञान दूर करावं, त्यांचं जीवन वरच्या पातळीवर न्यावं, संवाद आणि कार्याचा व्याप वाढवावा. संतांनी एकांतात राहण्याबरोबरच लोकांतात राहून लोकसंग्रहाचा मार्ग दाखवला. या सर्वांची कर्ममार्गामधली स्वार्थाची भूमिका सुटली होती. ती सुटली की लोकसंग्रहाची भूमिका येते. हाच लोकसंग्रह भगवंतांनी या श्लोकात समजावून दिलाय.
गीताईमध्ये विनोबांनी हाच

भाव किती सुंदर व्यक्त केलाय. ते म्हणतात, गुंतुनी करीती अज्ञ, ज्ञात्याने कर्म मोकळेपणे, करावे कर्म तैसेची, इच्छुनी लोकसंग्रह. आजच्या संदर्भात हा श्लोक स्वार्थासाठी वापरली जाणारी ऊर्जा समाज कल्याणासाठी वापरली जावी असा संदेश देणार आहे. विचार करून बघा, आपल्याला पद प्रतिष्ठा पैसा मिळणार असेल तर आपण आतोनात कष्ट करतो, अनेक मानसिक ताणही स्वीकारतो. अशा वेळी तहानभूक हरपून आपण काम करत राहतो आणि इच्छित गोष्ट मिळाल्यावर पार्टी करतो, आनंद सेलिब्रेट करतो. भगवंत म्हणतात, स्वार्थासाठी वापरलेली ही इच्छाशक्ती, ही ऊर्जा जर समाज कल्याणासाठी एखाद्या चांगल्या कार्यासाठी वापरली तर आपल्या बरोबर इतरांचंही कल्याण तर होईलच आणि इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी परमसुख देणाराच असेल. आपल्या हातून एकदम मोठं काम अपेक्षित नाहीच, एखादं छोटसच पण झपाटून केलेलं काम अपेक्षित आहे. यावर विचार करूया आणि आपल्या जोग्या एखाद्या छोट्याशा कामाने हा आनंद मिळवायला सुरुवात करूया.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 25वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

लता मंगेशकर यांच्या स्वरात ही होती संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत पांडुरंग दीक्षित यांचं.

0: यानंतरच्या भक्तिरचना काही क्षणातच.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: संत रामदास स्वामींची रचना राम फाटक यांनी स्वरबद्ध केली आहे. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, माफ करा, काही कारणाने हे गाणं पूर्ण आपल्याला ऐकवू शकले नाही. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम यांची रचना, संगीत पांडुरंग दीक्षित यांचं.

0: संत तुकाराम महाराजांची रचना आताच आपण ऐकली अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातल्या यानंतरच्या भक्तिरचना आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांची अभंगरचना। संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नरहरी सोनार यांची रचना. स्वर आहे रामदास कामत यांचा आणि संगीतकार यशवंत देव.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली संत नरहरी सोनार यांची रचना. स्वर होता रामदास कामत यांचा आणि संगीतकार होते यशवंत देव. आणि या भक्तिरचनेबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 8 वाजले आहेत. यानंतर कार्यक्रम हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: वज्रदंती, वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: संभाल लेना जो जरा भी लड़खड़ाए।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 10:28:47 होत आहेत. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 10:30 वाजता आपण ऐकणार आहोत ढलती जाई रात, हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखी वर रामबाण उपचार.
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: रंग तरंग।
1: हे आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र आणि आपण ऐकत आहात 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। रात्रीचे 11 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमात मी संजीवनी घाडेगावकर आपलं स्वागत करते। श्रोते हो, आपल्याला नेहमीच विविध रंगांचं आकर्षण वाटतं। काळा रंग हा तसा दुर्लक्षितच, पण हाच रंग घेऊन येणारे काळे ढग आपल्याला प्रिय वाटतात, कारण ते आपल्यासाठी जीवन होऊन बरसतात। गेले अनेक दिवस या ढगांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, अजूनही पाहतोय। या काळ्या ढगांना अनेक सिद्धहस्त कवींनी काली घटा, बदरा, बदरिया, बादल, मेघा अशा लढीवाळ नावांनी पुकारले। आज अशीच काही गाणी ऐकूया आजच्या कार्यक्रमात। सुरुवातीला ऐकूया मेरा साया या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार मदन मोहन।

0: मेरा साया या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते राजा मेहंदी अली खान आणि संगीतकार होते मदन मोहन. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात, मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार एस डी बर्मन आणि चित्रपट सुजाता।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया आदमी या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार आहेत नौशाद. पाहूया या गाण्यामधल्या नायिकेच्या मनात या काळ्या ढगांना पाहून काय भावना येतात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: काळ्या ढगांचं सुंदर वर्णन करणारी, त्यांचा उल्लेख असणारी गाणी आज आपण या कार्यक्रमात ऐकतोय। ढग सारखेच, पण प्रत्येकाच्या मनावर होणारा परिणाम मात्र वेगळा। आकाशात काळे ढग जमून वारा वाहायला लागला की तरुणाईच्या हृदयात आनंदाचे कारंजे उसळायला लागतात। ऐकूया गीता दत्त यांच्या स्वरात मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत ओ पी नय्यर यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: हे पाण्याने भरलेले जलद किंवा नीरद किंवा मेघ एखाद्या विरहिणीच्या मनावर वेगळाच परिणाम करतात. तिची व्यथा आणखीच गडद करतात. तिच्यासाठी हे मेघ सुखद गारव्याऐवजी व्याकुळता घेऊन येतात. तिची व्यथा आणखीनच गडद करतात. ऐकूया कवी नीरज यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार SD बर्मन, चित्रपट शर्मिली.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगुलस्वरात, साहिर लुधियानवी यांची रचना, संगीतकार रोशन आणि चित्रपट चित्रलेखा।

0: आणि या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या 5:50 PM. शुभरात्री. जय हिंद.